102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. श्रोते हो, आज गुरुवार भारतीय सौर दिनांक 14 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 4 जून 2026 सकाळचे 5:57 होत आहेत. सुप्रभात श्रोते हो, मंगलवाद्यांनी आजच्या प्रसारणाला आम्ही सुरुवात करीत आहोत.

श्रोते हो, आताच आपण श्रीधर फडके यांच्या संगीत निर्देशनात संत ज्ञानेश्वर यांची शब्दरचना ऐकलीत. ही रचना गायली होती सुरेश वाडकर यांनी. मंगलप्रभात या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात यानंतरचा स्वर आहे अजित कडकडे यांचा. शब्द आहेत प्रवीण दवणे यांचे आणि संगीतबद्ध केले आहेत नंदू होनप यांनी.

श्रोते हो, प्रल्हाद शिंदे यांना आताच आपण ऐकलत. दत्ता पाटील यांचे शब्द होते, संगीत मधुकर पाठक यांचं होतं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया समूह स्वरातील हे देशभक्ती गीत.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच भक्तिसंगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणी यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 102.7 मेगाहर्ट्सवर. सकाळचे 6:30 झाले आहेत. ऐकूया चिंतन या विचारमंथनाच्या कार्यक्रमात कल्पना चांभारे देशमुख यांचे विचार, भाग दुसरा.
1: मी कल्पना चांभारे देशमुख. माझ्या आजच्या चिंतनाचा विषय आहे, कुठे हरवले संवाद. संवाद म्हणजे दोन किंवा अधिक लोकांमध्ये होणारी देवाणघेवाण किंवा संप्रेषण प्रक्रिया. संवादातून आपण आपले विचार, भावना, कल्पना आणि माहिती शेअर करतो. संवादामुळे आपले संबंध मजबूत होतात आणि समाजात सहकार्याची भावना निर्माण होते. संवाद या शब्दाला इंग्रजीत कम्युनिकेशन असे म्हणतात. कम्युनिकेशन हा शब्द लॅटिन वर्ड कम्युनिस यापासून आला. त्याचा अर्थ टू एक्सचेंज, टू शेअर, टू कन्व्हे असा होतो. आपल्या दैनंदिन जीवनात संवाद आपल्याला आपले अनुभव आणि गरजा सामायिक करण्यास आणि इतरांशी जोडण्यास मदत करून नातेसंबंध निर्माण करण्यास मदत करते. हे जीवनाचे सार आहे, जे आपल्याला भावना व्यक्त करण्यास मदत करते. मनुष्याला संवादाची गरज वैयक्तिक आणि व्यावसायिक दृष्ट्याही असते. संवाद करण्याची विविध माध्यम आहेत, उदाहरणार्थ मौखिक, अशाब्दिक, लेखी किंवा दृश्य. संवाद अनेक वेगवेगळ्या स्वरूपात होऊ शकतो, ज्यामध्ये समोरासमोर संभाषण, फोन कॉल, मजकूर संदेश, ईमेल आणि व्हिडिओ कॉल यांचा समावेश आहे. आज विज्ञानाने विकासाच्या क्षेत्रात उंच भरारी घेतली आहे, ती स्तुत्य आहे. आजच्या संगणक युगात मूक संवाद वाढला आहे. आजची युवा पिढी आपल्या कार्यक्षेत्रात अतिशय व्यस्त आहे. त्यांना आईवडिलांशी, मुलांशी संवाद साधायला मुळीच वेळ नाही. मोबाईल इंटरनेट सेवामुळे जग आपल्या मुठीत आलेले आहे. खूप अभिमानाची बाब आहे. पण आज जर आपण परिसरात सभोवताली एक कटाक्ष टाकला तर लक्षात येते की संवाद हरवले आहेत. प्रभावी संवादामुळे विश्वास, आदर आणि चांगले संबंध निर्माण होण्यास मदत होते. तर कमकुवत संवादामुळे गैरसमज, संघर्ष आणि नातेसंबंधही तुटू शकतात. आज मोठमोठ्या शहरात कॉलनीमध्ये शेजाऱ्यांचा संवाद होत नाही. कुटुंबात सणांच्यासाठी परिवार एकत्र येतात, पण सदस्य आपापले मोबाईल हातात घेऊन असतात. आजची शालेय पिढी मोबाईलच्या आहारी गेल्यामुळे घरात असलेल्या ज्येष्ठांशी संवाद साधत नाही. अर्थात जनरेशन गॅपमुळे ते ज्येष्ठांशी जास्त संवाद करू शकत नाही, ते ठीक आहे, पण आवश्यक तेवढा संवाद तरी होणं गरजेचं आहे. पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धती राहायची, हा प्रश्न त्यामुळे निर्माण होत नव्हता. पण हल्ली सगळ्यांना घर, दार, बंगला, गाडी व बँक बॅलेन्समुळे आपल्याला कुणाची गरज नाही हा भ्रम निर्माण झाला आहे. अर्थात चार संस्कृतीसारखे नाही तरी शेजाऱ्यांशी मधुर संवाद व्हायला हवे. अडचणीच्या वेळेस नातेवाईक येईपर्यंत शेजारीच मदतीला धावतात. अर्थात जास्त नाक खुपसण्यापेक्षा माफक प्रेमळ संवाद असायलाच हवे. आज नातेसंबंधात मालमत्तेवरून तुतू मैमय होते आणि रक्ताच्या नात्यांमध्ये एक प्रकारची भिंत निर्माण होते. वैरभावना वाढीस लागते. आजच्या नवीन पिढीत एक मुलगा एक मुलगी असल्यामुळे येणाऱ्या पिढीला काका, आत्या, मामा, मावशी हे नाते राहणारच नाहीत. आई वडिलांनी आजच्या बालकांना कुटुंबातल्या नातेवाईकांची ओळख करून द्यायला पाहिजे, नातेसंबंध समजावून सांगायला पाहिजे. सध्या मी आणि माझे कुटुंब एवढेच मर्यादित विश्व दिसून येत आहे. रक्ताच्या नात्यापेक्षा मित्रमंडळीच अधिक जवळची वाटतात. अर्थात तेही गरजेचे आहे. दोन्ही नात्यांचा समन्वय साधला पाहिजे. भावाभावांचे, जावाजावांचे, सासूसुणेचे, नणंद भावजईचे संवाद हरवले आहेत. संवादामुळे आपल्याला विचारांची स्पष्टता मिळते, समस्या सोडवता येतात. संवादामुळे आपल्याला ज्ञान मिळवता येतं. आज ज्येष्ठ नागरिकांची एकच बिकट समस्या आहे की त्यांच्याशी कुणी बोलत नाही. या वयात त्यांना प्रेमाचे दोन शब्दच हवे आहेत. कुणीतरी आपल्याशी बोलते, आपली दखल घेते ही भावना त्यांना सुखावून टाकते. आपल्या हिंदू संस्कृतीत मकर संक्रांत, दसरा, गणेशोत्सव इत्यादी सणांची पेरण हे एकमेकांचे संबंध दृढ करण्यासाठी व मधुर संवादाचे उत्तम माध्यम आहे.
0: श्रोते हो, आताच आपण चिंतन या विचारमंथनाच्या कार्यक्रमात कल्पना चांभारे देशमुख यांचे विचार ऐकलेत. भाग होता दुसरा. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून 102.7 मेगाहर्ट्सवर. सकाळच्या 6:35 झाली आहेत. ऐकूया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा.

श्रोतेहो, रूपरेषेनंतर लगेचच सकाळी 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात खरीपातील भाजीपाला शेपचे स्थलांतर आणि लागवड याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती. वाचक स्वर मृणालिनी दहीकर यांचा. सहा वाजून 45 मिनिटांनी आरोग्यम धनसंपदा आणि 6:45

पन्नास मिनटं आणि परिसर अनुक्रमे मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. 6:55 दिनविशेष हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. श्रोतेहो 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास हा सुद्धा मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. मिश्र संकेताची वेळ असेल 7:40 8:15 हिंदी चित्रपट संगीत.

श्रोतेहो कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकत आहात. आज सकाळी 8:40 चित्रपट संगीताचा कार्यक्रम, सकाळी 9 विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. सुगम संगीत 10:00, 10:30 NCERTद्वारा प्रस्तुत प्रायोजित कार्यक्रम उमंग आम्ही प्रसारित करू. सकाळी 11 फोन इन कार्यक्रम हॅलो रसिक, सादरकर्त्या मृणालिनी दहीकर. दुपारी 12 वनिता मंडळ आणि 1 विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील.

श्रोते हो, आमच्या सायंकालीन सभेत सायंकाळी 5:20 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे हा कार्यक्रम प्रसारित करू. सायंकाळी 5:30 युवावाणी आणि 6 विविध भारती सेवेचे कार्यक्रम अनुक्रमे मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल.

श्रोतेहो, सायंकाळी 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. 7:30 किसानवाणी या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन याविषयी पर्यावरण प्रेमी नेहा पंकज पंडित यांची मृणालिनी दहीकर यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. रात्री 8:15 आणि रात्री 9 विविध भारती सेवेचे उर्वरित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. तर असे असतील आमचे आजचे कार्यक्रम. या कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा 102.7 MHz वर आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण.

0: श्रोते हो, कार्यक्रमाची रूपरेषा आताच आपण ऐकलीत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून 102.7 मेगाहर्ट्सवर. यावेळी सकाळचे 6:40 झाली आहेत. यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: अंबा ॲग्रो प्रोडक्ट्स आणि हर्बलची अंबा फॉस्फेट आणि अंबा पोटॅश सेंद्रिय खत,
2: रासायनिक खतांना जबरदस्त पर्याय,
1: सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि जीवाणू निर्मिती करण्यास मदत करणारी
2: अंबा फॉस्फेट आणि अंबा पोटॅश सेंद्रिय खत,
1: किंमत कमी, उत्पन्न नामी.
2: संपर्क 950-377-4797.
0: श्रोतेहो, प्रसारित करीत आहोत दैनंदिन कृषीवाणी.
3: शेतकरी बंधू भगिनींनो, सुप्रभात, नमस्कार. दैनंदिन कृषीवाणी या सदरात आज आपण माहिती ऐकूयात खरीपातील भाजीपाला रोपांचे स्थलांतर आणि लागवड याविषयी. शेतकरी बंधू भगिनींनो, मिरची, वांगी, टोमॅटो आणि लवकर येणाऱ्या फुलकोबीच्या जातींच्या 4-5 आठवड्यांची किंवा 15-20 सेंटीमीटर उंचीची

रोपांची उन्हाळ्यात मशागत करून आणि शेणखत मिसळून तयार केलेल्या शेतात जून जुलैमध्ये रोपांचे मुख्य शेतात स्थलांतर करावे. रोपवाटिकेतून स्थलांतराकरिता रोपे काढताना रोपवाटिकेची जमीन कडक असेल तर रोपवाटिके स्थलांतराचे आदल्या दिवशी पाणी द्यावं, म्हणजे रोपं काढताना मुळांना इजा होणार नाही. सहसा रोपांची लागवड ढगाळ वातावरण किंवा पावसाची भुरभुरी सुरू असताना चांगली साधते, परंतु ऊन असेल तर रोपवाटिकेतून रोपं काढल्यानंतर त्यांचे उन्हापासून संरक्षण करण्याकरिता रोपं सावलीत झाकून ठेवावीत. विशेषत लागवडीपूर्वी मिरचीच्या रोपांची शेंडे आणि पाने असणारा भाग 1.5 मिली क्विनालफॉस अधिक पाण्यात मिसळणारे गंधक 80% 3 ग्रॅम अधिक मॅनकोझेप 2.5 ग्रॅम किंवा 2 ग्रॅम थायरम अधिक 1 लिटर पाण्याच्या द्रावणात बुडवून ती रोपे लावावीत. रोपांची वाढ जास्त झाली असेल तर 15 ते 20 सेंटीमीटर उंचीनंतर त्यांचे शेंडे खोडून घ्यावेत. सपाट वाफ्यात मिरचीची लागवड 60 बाय 45 सेंटीमीटर किंवा 60 बाय 60 सेंटीमीटर, वांगी 75 बाय 60 किंवा 75 बाय 75 सेंटीमीटर वर, तर फुलकोबीची 45 बाय 45 सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी. एका ठिकाणी एक रोप लावावं. रोपे लावताना रोपांची मुळं सरळ राहतील, तसेच लावल्यानंतर सभोवतालची माती चांगली दाबून घ्यावी. आवश्यकता असल्यास झारीनं पाणी द्यावं. रोपे चांगली रुजली म्हणजे वरखताचा मिरचीकरिता प्रति

0: 20 सेंटीमीटर उंचीनंतर त्यांचे शेंडे खोडून घ्यावेत. सपाट वाफ्यात मिरचीची लागवड 60x45 सेंटीमीटर किंवा 60x60 सेंटीमीटर, वांगी 75x60 किंवा 75x75 सेंटीमीटरवर, तर फुलकोबीची 45x45 सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी. एका ठिकाणी एक रोप लावावं. रोपे लावताना रोपांची मुळं सरळ राहतील, तसेच लावल्यानंतर सभोवतालची माती चांगली दाबून घ्यावी. आवश्यकता असल्यास झारीनं पाणी द्यावं. रोपे चांगली रुजली म्हणजे वर खताचा मिरचीकरिता प्रति हेक्टरी 150 किलो नत्र अधिक 50 किलो स्फुरद अधिक 50 किलो पालाश 4 समान भागात लागवडीच्या वेळी आणि त्यानंतर 4, 11 आणि 13व्या आठवड्यात समान विभागून घ्यावा. पहिला हप्ता 37 किलो नत्र 12.5 किलो स्फुरद आणि पालाश रांगोळी पद्धतीनं द्यावा. वांगीकरिता प्रति हेक्टरी 50 किलो नत्र अधिक 50 किलो स्फुरद द्यावा. त्यापैकी अर्धा नत्र आणि संपूर्ण स्फुरद लागवडीच्या वेळी द्यावा. टोमॅटो पिकाला हेक्टरी 75 ते 100 किलो नत्र अधिक 60 किलो स्फुरद अधिक 50 किलो पालाश द्यावा. यापैकी अर्धा नत्र अधिक पूर्ण स्फुरद आणि पालाश या मात्रा लागवडीच्या वेळी द्याव्यात. तर फुलकोबीकरिता वरखताचा हेक्टरी 100 किलो नत्र अधिक 50 किलो स्फुरद द्यावे. त्यापैकी अर्धा नत्र आणि पूर्ण स्फुरद लागवडीच्या वेळी द्यावे. ही खते देतेवेळी जमिनीत पुरेसा ओलावा नसेल तर हलकं पाणी द्यावं. तर शेतकरी बंधू भगिनींनो, अशा प्रकारे खरीपातील भाजीपाला रोपांचं स्थलांतर आणि लागवड आपल्याला करता येईल. आणि ही माहिती आपल्याला प्राप्त झालेली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडनं.
1: श्रोतेहो, दैनंदिन कृषीवाणी हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. वाचक स्वर होता मृणालिनी दहीकर यांचा. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. काही क्षणात आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर अनुक्रमे मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. सर्वप्रथम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा.
1: श्रोतेहो नमस्कार. आपण आज रजोनिवृत्तीच्या महत्त्वाच्या टप्प्याकडे वळणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण आधीच्या भागांमध्ये जे बघितलं की कोणती लक्षणं असतात, काय परिणाम होतात शरीरावरती, त्याच्याबद्दल आता काय काळजी घ्यायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे. हॉट फ्लशेस जे मी तुम्हाला सांगितलं होतं की अचानक घाम येणं, दिवसा घाम येणं, रात्री घाम येणं, मग ह्याच्यामध्ये काय करायला पाहिजे तर पाणी भरपूर प्यायला पाहिजे. गरम पाणी किंवा गरम काही पेय असेल ते पिऊ नये अशा स्त्रीने, आणि सुती कपडे घालावेत, पंख्याखाली झोपावे, अधेमध्ये एसीचा वापर केला तरी पण चालू शकतो. मूड चेंजेस असतात, मूड चेंजेससाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं राहतं मेडिटेशन, म्हणजे ध्यानधारणा. मग ते वेगवेगळ्या प्रकारची असते, ती सुद्धा आपण सल्ल्यानुसार करू शकतो. योगासनं, योगासनांचा तुम्ही वापर करू शकता. योगासनामध्ये काही महत्त्वाची आसनं असतात, जसं काही त्रिकोणासन आहे, ताडासन आहे, सूर्यनमस्कार आहेत, जी सर्वांगासनं आहेत, त्याच्यामुळे आपल्याला शारीरिक व्यायामांमुळे आपले हार्मोनल जो बॅलन्स आहे तो मेंटेन करायला मदत होते. नंतर आपण वेगवेगळे आपले जे छंद आहेत ते छंद आपण जोपासू शकता, जसे गाण्याचा छंद आहे, वाचनाचा छंद आहे, ज्याने जेणेकरून आपल्या त्याचा उपयोग आपल्याला मेडिटेशनमध्ये पण होऊ शकतो. रेग्युलर चेकअप प्रत्येक स्त्रीने करणं गरजेचं आहे, ज्याच्यावरती मी आधीच्या एपिसोडमध्ये प्रकाश टाकला होता, त्यामुळे प्रत्येक स्त्रीने ते इन्व्हेस्टिगेशन्स करून घेणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे सल्ल्यानुसार ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. बाहेरचं जे जंक फूड असतं बा, ते पण प्रत्येक स्त्रीने अवॉइड करायला पाहिजे.

0: जे कमीत कमी त्याचा वापर केला पाहिजे. घरगुती घरी बनवलेलं जे जेवण आहे ते प्रत्येक स्त्रीने त्याचा अवलंब केला पाहिजे, जेणेकरून होममेड जे रेमेडीज आहेत ज्याच्यामध्ये आपण सोयाबीनचा वापर जास्तीत जास्त करू शकतो, सोयाबीनच्या वेगवेगळ्या रेसिपीज तुम्ही यूज करू शकता. नंतर आळशी म्हणजे फ्लॅक्सीड्स, ह्याचा वापर तुम्ही जेवणामध्ये करू शकता. रताळं खूप महत्त्वाचं आहे. नंतर कॅल्शियम रिच फूड, त्याच्यामध्ये भरपूर लिस्ट आहे, जसं जेणेकरून नाचणी, ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कॅल्शियम असतं. सीताफळमध्ये पण जास्त कॅल्शियम असतं. पण जेव्हा कॅल्शियमचा वापर करायचा असेल, समजा त्या स्त्रीला कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल, तर तिने थोडासा कॅल्शियमचा वापर कमी करणं गरजेचं असतं. त्यामुळे हे जे काही तुम्ही वापराल ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खाणं गरजेचं आहे. नंतर वजायनल ड्रायनेस, जे मी तुम्हाला सांगितलं होतं की योनिमार्गाचा कोरडेपणा, ह्याच्यासाठी काही ल्युब्रिकंट्स असतात, ते पण तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरू शकता. त्याच्यासाठी भरपूर पाणी पण पहिली गोष्ट पिणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जेवढे ॲक्टिव्ह राहाल तेवढे सेक्शुअली पण ॲक्टिव्ह राहाल, म्हणजे शारीरिक व्यायाम हा सेक्शुअल ॲक्टिव्ह राहण्यासाठी पण खूप महत्त्वाचा असतो. जे युरिनमध्ये जे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यासाठी किगल्स एक्सरसाइज म्हणून असतो, तो पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही करू शकता. त्याला श्वासाच्या व्यायामाची जोड दिली तर तो व्यायाम खूप चांगल्या प्रकारे स्त्री करू शकते. नंतर हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीज, जर ऑपरेशन करून गर्भाशय काढलेलं असेल तर रजोनिवृत्ती लवकरच्या टप्प्यात आलेली असते, त्याच्याबरोबर जर अंडाशय पण निघालेलं असेल तर हार्मोन्स पूर्णपणे जातात. मग त्यावेळेला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी असते की ज्याचा वापर करून स्त्री परत पहिल्यासारखं आयुष्य जगू शकते. आता या सगळ्या याच्यामध्ये स्त्रीचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो आणि कुटुंबाचाही असतो की समजा लवकर रजोनिवृत्ती आली तर आणि समजा तिला मूल नसेल तर मूल होण्यासाठी जी काही काळजी घ्यायची आहे ती घेऊ शकतो का आपण, आणि आपण आता मूल राहू शकतं का? तर मूल, येस, मूल राहू शकतं, पण त्यासाठी सुद्धा डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं असतं आणि त्यांनी सांगितलेल्या सल्ल्यानुसार जर आपण अवलंब केला तर तुम्हाला मूलही राहू शकतं. श्रोते हो, रजोनिवृत्ती हा आजार नाही हे सगळ्यांनी पहिले लक्षात घ्या, तर तो निसर्गाचा एक नियम आहे. योग्य आहार, योग्य व्यायाम आणि योग्य सकारात्मक विचार या सगळ्यांची जर जोड असेल तर हा टप्पा अत्यंत सहज आणि निरोगीरित्या सगळ्या महिलांना आरामात पार पाडता येईल.
1: श्रोते हो, आत्ताच आपण रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकला. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: श्रोतेहो नमस्कार. आम्ल पर्जन्य म्हणजेच ॲसिड रेन असो, समुद्रातील मायक्रोप्लास्टिक्स असो, खाडीच्या पाण्यात विरघडणारे जड धातू असो, हे सगळे रासायनिक बदल परिसरातील प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याला थेट आव्हानं देतात. अशाच पद्धतीने इंडस्ट्रीमधून जे काही रसायनं पाण्याच्या स्रोतांमध्ये मिसळले जातात त्यामुळे जे काही प्रदूषण होतं ते आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये प्राध्यापिका तनुजा पुरोळेकर मॅळवानकडून समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
1: नमस्कार श्रोते. वस्त्र उद्योग हा जगातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा औद्योगिक क्षेत्रांपैकी एक आहे. परंतु आकर्षक रंगांच्या आणि फॅशनेबल कपड्यांच्या आत एक अत्यंत चिंताजनक पर्यावरणीय बाब लपली आहे. जागतिक पातळीवर एकूण औद्योगिक जलप्रदूषणाचा 20% वाटा हा केवळ कापड उद्योगातील रंगकामामुळे असतो. वस्त्र उद्योगाच्या उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यात कच्च्या मालाच्या लागवडीपासून कापडाच्या शेवटच्या प्रक्रियेपर्यंत रासायनिक प्रदूषकांचे, भारी धातूंचे म्हणजे हेवी मेटल्स, रंगाचे आणि मायक्रोफायबर्सचे एक अप्रतिम मिश्रण असलेले सांडपाणी तयार होते, जे नद्या, तलाव, भूजली जलस्त्रोत्र आणि शेवटी महासागरामध्ये जाऊन मिसळते. तसेच दुसरी बाब म्हणजे कापड उद्योगात पाण्याचा वापर अत्यंत मोठ्या प्रमाणावर केला जातो. कापडावर प्रक्रिया करण्यासाठी प्रचंड पाणी लागते. उदाहरणार्थ फक्त एक सुती किंवा कॉटन टी शर्ट तयार करण्यासाठी साधारण 2700 लिटर पाणी खर्च होते. हे पाणी एका माणसा

0: मला 2.5 वर्षाला लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याइतके आहे. पॉलिएस्टर, नायलॉन, ॲक्रेलिक यासारखे सिंथेटिक कपड्यांच्या उत्पादनादरम्यान तयार होणाऱ्या सांडपाण्यामध्ये हानिकारक पदार्थांचे मिश्रण असते, ज्यामध्ये शिसं, आर्सेनिक, बेन्झीन आणि इतर अस्थिर सेंद्रिय संयुगे ह्यांचा समावेश असतो. सिंथेटिक कापड उत्पादन जलमार्गामधील मायक्रोप्लास्टिक्सही प्रदूषणाच्या वाढत्या संकटात योगदान देते, कारण उत्पादन प्रक्रियेदरम्यान सूक्ष्म प्लास्टिक तंतू वेगळे होतात आणि सांडपाणी प्रणालींमध्ये मिसळतात. वस्त्र उद्योगातील रंगकाम आणि फिनिशिंग टप्पे हे त्या उद्योगातील जलप्रदूषणासाठी सर्वात महत्त्वाचे योगदान करते आहे. रंगकाम प्रक्रियेमध्ये पाण्यात रसायनाची एक विस्तृत श्रेणी मिसळते, ज्यामध्ये तेल, फिनॉल्स, रंग, कीटकनाशके, तांब, पारा, क्रोमियम आणि अँटीमनी ह्यासारख्या भारी धातूंचा समावेश आहे. अनेक वस्त्र रंग फिकट होण्यापासून, धुण्यापासून आणि प्रकाशाच्या संपर्कापासून प्रतिरोधक होण्यासाठी डिझाईन केलेले असतात, त्यामुळे ते पर्यावरणात अत्यंत टिकाऊ बनतात. अझो रंग, जे सिंथेटिक रंगाचा सर्वात मोठा रंग आहे, विशेष काळजीचा विषय आहे, कारण ते ऑक्सिजन विरहित परिस्थितीमध्ये विघटित होऊन, म्हणजेच डिग्रेड होऊन ॲरोमॅटिक अमाईन सोडू शकतात, ज्यापैकी अनेक कर्करोगकारक आहेत. फिनिशिंग प्रक्रिया जी कपड्यांना विशिष्ट गुणधर्म देते, अतिरिक्त रसायन आणते, ज्यामध्ये फॉर्मॅल्डिहाइड, पर फ्लोरिनेटेड संयुगे आणि अँटीमनी ट्रायऑक्साईड ह्यांचा समावेश असतो. हे रंग टिकून राहण्यासाठी बनवलेले असतात, त्यामुळे ते निसर्गात सहज नष्ट होत नाही. मायक्रोफायबर्स हे सूक्ष्म सिंथेटिक तंतू आहेत, साधारण 5 मिलीमीटरपेक्षा कमी लांबीचे, जे उत्पादन प्रक्रियेदरम्यान आणि कपडे धुताना सिंथेटिक कपड्यांमधून वेगळे होतात. एकटा वस्त्र उद्योग पर्यावरणात सोडल्या जाणाऱ्या मायक्रोप्लास्टिक्सपैकी सुमारे 35% मायक्रोप्लास्टिकसाठी जबाबदार धरता येईल. या संकटांवर तोडगा काढण्यासाठी एक व्यापक दृष्टिकोन आवश्यक आहे.
1: श्रोतेहो, प्राध्यापिका तनुजा पुरुळेकर मॅडमांकडून आपण आपल्या कार्यक्रमामध्ये ॲसिड रेन, ग्रीन केमिस्ट्री, प्लास्टिक पोल्युशन, त्याचबरोबर वस्त्र उद्योगामुळे होणारे जलप्रदूषण या संकल्पना समजून त्यांच्यामुळे होणारे दुष्परिणाम आणि त्याबद्दल आपल्याला काय करायचं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. मॅडम, आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: परिसर कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. आणि आता थोड्याच वेळात ऐकूया संस्कृत.
3: श्रोते हो, परिसर हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून आम्ही बोलत आहोत 102.7 मेगाहर्ट्झवर. सकाळचे 6:55 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत दिनविशेष.

श्रोते हो, आज सुप्रसिद्ध गायक यस पी बालसुब्रमण्यम यांचा जन्मदिवस आहे. श्रोते हो, यस पी बालसुब्रमण्यम यांचा जन्म 4 जून 1946 रोजी कोनेट्टमी पेटी या आंध्र प्रदेश येथील गावी झाला. त्यांचे वडील हरिकथा कथावाचक होते. संगीताचा वारसा त्यांना बालपणापासूनच लाभला होता. शालेय वयात त्यांनी संगीताचा अभ्यास हा सुरू केला होता आणि संगीत स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग देखील घेतला होता. अशा एका स्पर्धेत त्यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. त्यानंतर त्यांनी संगीताचे एक धडे घेणे सुरूच ठेवले. श्रोतेहो, अनंतपूर येथे त्यांनी अभियांत्रिकी शाखेला प्रवेश घेतला. तथापि प्रकृतीच्या कारणामुळे त्यांना शिक्षण हे अर्धवट सोडावे लागले होते. त्यानंतर असोसिएट मेंबर ऑफ इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स या संस्थेचे सभासदत्व त्यांनी प्राप्त केले. श्रोतेहो, गंगाई अमरन, इलाईराजा, अनिरुद्ध भास्कर या आपल्या संगीत क्षेत्रातील मित्रांसह त्यांनी एका बँडची स्थापना केली. त्यांची मातृभाषा तेलुगू असल्यामुळे त्यांनी या भाषेमध्ये जास्त गाणी गायली आहेत. आणि यस पी

कोंडपाणी यांनी चित्रपटासाठी पार्श्वगायक म्हणून त्यांना, तेलुगू चित्रपटासाठी पार्श्वगायक म्हणून त्यांना गायनाची प्रथम संधी दिली होती. श्रद्धेहो एम जी रामचंद्रन, एम जी विश्वनाथन, शिवाजी गणेशन, जेमिनी गणेशन या दाक्षिणात्य दिग्दर्शकांच्या चित्रपटांमध्ये गायक म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली होती आणि चित्रपटसृष्टीत पार्श्वगायक म्हणून त्यांचे नाव हे अत्यंत लोकप्रिय झाले आहे. श्रद्धेहो हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सलमान खान यांच्या आवाजाची साम्य असल्याने त्यांच्या चित्रपटातील गीतांना पार्श्वगायन करण्याची संधी सुब्रमण्यम यांना मिळाली होती. ही सर्व गीतं अतिशय लोकप्रिय झाली आहेत. संगीत क्षेत्रात एका व्यक्तीने 40,000 गीते गायल्याचा विक्रम हा त्यांच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड यामध्ये नोंदवला गेला आहे. श्रोतेहो भारत सरकारकडून दिल्या जाणाऱ्या पद्मश्री हा पुरस्कार आणि पद्मभूषण यासोबतच पद्मविभूषण या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. श्रोतेहो एस पी बालसुब्रमण्यम यांचा 25 सप्टेंबर 2020 रोजी कोविडग्रस्त झाल्यानंतर चेन्नई येथे त्यांचे निधन झाले. त्यांना शतशः नमन.

0: श्रोतेहो, दिनविशेष या कार्यक्रमात गायक एस पी बालसुब्रमण्यम यांच्या जन्मदिनानिमित्त माहिती आपण ऐकलीत. संकलन आणि वाचक स्वर होता राहुल कंगाल यांचा. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून 102.7 मेगाहर्ट्सवर. सकाळचे 7 वाजले आहेत. यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: अपने बिजनेस को बढ़ाने के लिए लीजिए आकाशवाणी का सहयोग और दीजिए उसे बुलंदियों के पंख.
2: आपका बिजनेस लोकल है या राष्ट्रीय, आकाशवाणी देती है उपभोक्ताओं तक पहुंचने का हर विकल्प. आकाशवाणी के विभिन्न चैनलों पर विज्ञापन देना सुलभ और सस्ता.
3: महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग, ANM आणि GNM. महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स,
4: BA, BCom, BSc नी नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ.
3: सर्व सुविधांनी परिपूर्ण महाजन कॉलेज आर्णी रोड यवतमाळ, NAC मान्यता प्राप्त.
4: संपर्क गजानन समृद्धवार सर 95 274 28 472.

0: देखिए साईं बाबा तेरे हजारों हाथ, प्रतिदिन शाम 6:30 बजे
1: सिर्फ DD नेशनल पर, देश का पहला चैनल, देश का अपना चैनल।
2: पॅराऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल
3: हे शक्य झालंय फक्त अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पायामुळे।
2: सगळ्यांना इतका खर्च शक्य नाही।
3: शक्य आहे काका, दिव्यांग शिबिरात 50,000 पेक्षा अधिक किंमत असलेला पाय अगदी मोफत मिळालाय, तोही परफेक्ट मापाचा।
4: होय, आता हेच मोफत दिव्यांग शिबिर आपल्या वाशिम मध्ये पुसद नाक्याजवळील स्वागत लॉन इथं रविवारी 14 जून रोजी 9 ते 3 दिव्यांगांसाठी मोफत अत्याधुनिक कृत्रिम पाय, हात आणि कॅलिपर मोजमाप शिबिर। या शिबिरासाठी पूर्व नोंदणी अत्यावश्यक, त्यासाठी फोन नंबर लिहून घ्या 96573 45 543, 9657345543।
5: एकदम स्वस्त आणि मस्त।
6: अहो काय स्वस्त आणि मस्त,
5: आकाशवाणीवरील जाहिरात ग,
6: हे मात्र खरे हो।
5: एकाच वेळी लाखो घरात आणि मनात
6: जाहिरात असो कशाची ही।
5: मग आत्ताच करतो संपर्क,
6: पत्ता माहित आहे ना।
5: होय तर, जाहिरात विभाग, आकाशवाणी, यवतमाळ।

वर्णांनी वाट चालते, हिरव्या ऋतूंना साथ घालते. गीत सृष्टीचे हवे हवे फुलांवरती रंग नवे, केसांमध्ये हिरवा मरवा रंग पसरला हिरवा हिरवा. मनामनात लपून ठेवूया, ठेवा व सुंदरीचा जपून ठेवूया.

सात सुरांची सरगम आकाशवाणी यवतमाळ. ज्ञान साहित्याचे पडघम आकाशवाणी यवतमाळ. तुमच्या भावनांचा आविष्कार, संवेदनांचा हुंकार आकाशवाणी यवतमाळ.

आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 102.7 मेगाहर्ट्झवर. श्रोते हो, यावेळी सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 पुणे केंद्रावरील प्रादेशिक बातमीपत्र आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास अनुक्रमे मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आता यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या प्रसारित करणार आहोत. ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
1: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
0: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
1: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
0: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
1: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
4: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
1: अहो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
2: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.

0: उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पनेतून कार्यरत ज्येष्ठांचे विरंगुळा केंद्र पुण्यातील निसर्ग छाया या संस्थेच्या संचालिका अमृता देवगावकर यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा. मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर राजा माने आणि मंदा माने प्रस्तुत विशेष मालिका जय हो. गुरुवार दिनांक 4 जून रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 5 जून रोजी दुपारी 2 वाजता अवश्य पहा मालिका जय हो.
1: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
2: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्याचं क्वांटम आणि डीप टेक धोरण लवकरच आणण्यात येणार. बालस्नेही पंचायत आणि जलसमृद्ध पंचायत या दोन प्रमुख श्रेणींसह विविध क्षेत्रांमधल्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पुरस्कार. मराठा आरक्षणासंदर्भात कक्षाची स्थापना आणि पर्यावरणासोबत आरोग्यासाठी सायकल चालवण्याच्या उपक्रमांचं राज्यभरात आयोजन. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्राला अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात देशात अग्रस्थानी नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पहिल्या महाराष्ट्र क्वांटम धोरण आणि महाराष्ट्र डीप टेक धोरण यांना मान्यता दिली आहे. संपूर्ण डीप टेक परिसंस्थेसाठी व्यापक धोरण राबवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल वर्षा निवासस्थानी या धोरणांसंदर्भात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. राज्यात संशोधन, नवोन्मेष, गुंतवणूक आणि उच्च कौशल्याधारित रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी ही दोन्ही धोरणं महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. महाराष्ट्राला जागतिक तंत्रज्ञान केंद्र म्हणून विकसित करण्याच्या राज्य शासनाच्या व्यापक दृष्टिकोनाचा हा भाग आहे. बालस्नेही पंचायत आणि जलसमृद्ध पंचायत या दोन प्रमुख श्रेणींसह अन्य विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या ग्रामपंचायतींना काल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलं. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या वतीनं आयोजित राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 केंद्रीय पंचायत राज मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ लल्लन सिंह यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते विविध श्रेणीतील पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. दारिद्र्य निर्मूलन, आरोग्य, बालकल्याण, जलसंधारण, स्वच्छता, पायाभूत सुविधा, सामाजिक न्याय, पारदर्शक प्रशासन आणि महिला सक्षमीकरण या 9 प्रमुख विषयांवर आधारित कार्याचं मूल्यमापन करून पंचायतींना गौरवण्यात आलं. भंडारा जिल्ह्यातील इटगाव पुनर्वसन ग्रामपंचायतीनं बालस्नेही पंचायत श्रेणीत

देशात प्रथम क्रमांक मिळवत 1 कोटी रुपयांचं पारितोषिक पटकावलं. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शैक्षणिक गुणवत्तेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल या ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात आला. रायगड जिल्ह्यातल्या खारिवली ग्रामपंचायतीनं जलसमृद्ध पंचायत श्रेणीत देशात प्रथम क्रमांक मिळवत 1 कोटी रुपयांचा पुरस्कार प्राप्त केला. जलसंधारण आणि जलव्यवस्थापन क्षेत्रातील प्रभावी उपक्रमांमुळे या ग्रामपंचायतींना हा सन्मान मिळाला. नाशिक जिल्ह्यातल्या निंबळे ग्रामपंचायतीनं सुशासन पंचायत श्रेणीत देशात द्वितीय क्रमांक मिळवत 75 लाख रुपयांचं पारितोषिक प्राप्त केलं. तसंच रायगड जिल्ह्यातील चांभारली ग्रामपंचायतीनं सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षा या श्रेणीत द्वितीय क्रमांकासह 37.5 लाख रुपयांचा सन्मान प्राप्त केला. याप्रसंगी पुरस्कार प्राप्त पंचायतींच्या उल्लेखनीय कार्यावर आधारित विशेष ई पुस्तकाचं अनावरण करण्यात आलं. काही निवडक पंचायतींच्या उत्कृष्ट कार्यावर आधारित माहितीपटही यावेळी प्रदर्शित करण्यात आला. मराठा आरक्षणासंदर्भात कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल मुंबईत दिली. मंत्रालयात मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीनंतर ते बोलत होते. आरक्षणासंदर्भात नोंदी शोधणं, कुणबी जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र आदींबाबत नागरिकांना सहाय्य करण्यासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये मदत वाहिनी क्रमांक सुरू करण्यात येणार आहे. तसंच प्रमाणपत्रांसंदर्भात अडचणी दूर करण्यासाठी मंत्रालयातल्या कार्यालयात 93-26-56-28-15 हा मदत वाहिनी क्रमांक सुरू केला असून कार्यालयीन वेळेत या क्रमांकावर संपर्क साधता येईल असं त्यांनी सांगितलं. विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व 17 अधिकृत उमेदवार विजयी होतील असा ठाम विश्वास भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काल मुंबईत व्यक्त केला. महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. यावेळी चव्हाण यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी समज गैरसमजातून अर्ज दाखल करण्यात आले आहेत. ते अर्ज बंडखोर मागे घेतील आणि महायुतीचेच उमेदवार विजयी होतील असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. सामंत यांनी काल नाशिकमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर हा दावा केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारची कर्जमाफी ही केवळ दिखावा असून शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष फायदा होणार नाही असा आरोप केला आहे. ते काल नागपूर इथं बोलत होते. ही कर्जमाफी मार्च महिन्यापूर्वीच जाहीर होणं आवश्यक होतं. सरकारनं 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली असली तरी त्यापेक्षा जास्त रकमेचं कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी उर्वरित रक्कम कुठून भरायची हा मोठा प्रश्न आहे असं ते म्हणाले. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय महत्वाचा बाजार म्हणून घोषित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून शेतकरी आणि व्यापारी वर्गामध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दरवर्षी 4 लाख मेट्रिक टनांहून अधिक कृषी मालाची उलाढाल होते. तसंच देशातल्या 11 राज्यांमधून इथं कृषी मालाची आवक होत असते. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या समन्वयानं हिंगोली जिल्ह्यात 1 जून ते 30 जून या कालावधीत शेत वाचवा अभियान युद्धपातळीवर राबवण्यास सुरुवात झाली आहे. या अभियानाची मुख्य संकल्पना सुदृढ मृदा समृद्ध पीक आनंदी शेतकरी अशी आहे. हिंगोलीच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये या मोहिमेचं नियोजन करण्यात आलं आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय मृदा विज्ञान संस्थेच्या अहवालानुसार हिंगोली जिल्ह्याचा समावेश देशातल्या उच्च खत वापर आणि मध्यम ते उच्च सुपिकता असलेल्या विशेष 243 जिल्ह्यांमध्ये करण्यात आला आहे. हिंगोलीच्या मातीत स्फुरसचं प्रमाण आधीच पुरेशा प्रमाणात साचलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी डाळिंब, सोयाबीन, हळद किंवा इतर पिकांसाठी DAP खताचा अवाजवी आणि अंदाधुंद वापर तातडीनं थांबवावा अशी शिफारस ISER केली आहे. त्यानुसार हिंगोलीतील मराठवाडा भागात स्फुरसाच्या रासायनिक मात्रेमध्ये 25% कपात करून त्याऐवजी PSB आणि 5 टन प्रति हेक्टरी शेणखताचा वापर केल्यास पिकाचं उत्पादन घटत नाही आणि जमिनीचं आरोग्यही टिकून राहतं असा सल्ला कृषी विज्ञान केंद्र हिंगोलीचे जिल्हा समन्वयक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ PP शेळके यांनी दिला आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बियाणे विक्री केंद्रात फुले समर्थ या वाणाच्या कांदा बियाण्याची विक्री काल सुरू करण्यात आली. या वाणाला त्याच्या आकर्षक लाल रंगामुळे बाजारामध्ये इतर कांदा वाणापेक्षा जास्त बाजारभाव मिळत असल्याचं कुलगुरू डॉक्टर खर्चे यांनी सांगितलं. कांदा बियाण्याची विक्री व्यवस्था ही कांदा बियाणं शिल्लक असेपर्यंत चालू राहणार आहे. बीड जिल्ह्यात माजलगाव इथं बकरी ईदच्या दिवशी सुमारे 400 अधिक गोवंशाची निर्दयी आणि अमानुषपणे हत्या

0: करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा तातडीनं तपास करून दोषींवर कडक कारवाई करावी असे निर्देश पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. जागतिक सायकल आणि पर्यावरण दिनानिमित्त राज्याच्या विविध भागात सायकल फेरींचं आयोजन करण्यात आलं. हिंगोली इथं सायकल चालवा, भविष्य घडवा, पर्यावरण वाचवा, आरोग्य जपा, झाडं लावूया, जगवूया अशा घोषणा देत शहरातल्या पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या वतीनं भव्य सायकल फेरी काढण्यात आली. या फेरीमध्ये शहरातील डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, महिला आणि युवक युवती मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पर्यावरणासोबत आरोग्यासाठी सायकल चालवणं लाभदायक आहे ही जाणीव नागरिकांमध्ये निर्माण करण्यासाठी परभणी शहरामध्येही माय भारत आणि परभणी सायकल क्लबच्या वतीनं सायकल फेरीचं आयोजन करण्यात आलं. गडचिरोली पोलीस विभागाच्या वतीनं शहरात काढण्यात आलेल्या सायकल फेरीमध्ये पोलीस अधिकारी, अंमलदार, नागरिक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन निरोगी जीवन आणि पर्यावरणाचा संदेश दिला. बदलत्या परिस्थितीनुसार प्रत्येकानं किमान एक दिवस तरी सायकलचा वापर करावा असं आवाहन पोलीस अधीक्षकांनी यावेळी केलं. भंडारा जिल्ह्यात तुमसर इथल्या सिरीनबाई नेत्रावाला स्कूल माडगी या शाळेत आरटीई प्रवेश प्रक्रियेतील कथित गैरव्यवहार आणि बोगस प्रवेशांविरोधात पीडित पालकांनी प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन पुकारलं आहे. खोटे पत्ते आणि बोगस कागदपत्र सादर करून श्रीमंतांना प्रवेश देण्यात आला तर गोरगरीब आणि हक्काच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या प्रकरणी तक्रार करून 15 दिवस उलटूनही कोणतीही कारवाई न केल्यानं पालकांनी तुमसर पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या लॉयड स्पोर्ट्स अकादमीच्या विद्यार्थ्यांनी गोव्यात आयोजित पहिल्या अखिल भारतीय इनडोअर तिरंदाजी स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदकांची कमाई केली. ही स्पर्धा गोवा हौशी तिरंदाजी संघटनेतर्फे आयोजित करण्यात आली होती. कोयना धरणातला उपलब्ध पाणीसाठा पुरवणं अत्यावश्यक असल्यानं सातारा आणि सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील कोयना धरण ते हरिपूर हद्दीपर्यंत 4 ते 7 जूनपर्यंत शेतीसाठी खासगी उपसा करणाऱ्या आणि बिगर सिंचन सर्व योजनांवर पाणी उपसा बंदी करण्याचा आदेश सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांनी काढला आहे. सांगली जिल्ह्यातील विविध तालुक्यात काल दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. राज्याच्या चारही विभागात तुरळक ठिकाणी विजा, जोराचे वारे यांच्यासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्याचं क्वांटम आणि डीप टेक धोरण लवकरच आणण्यात येणार. बालस्नेही पंचायत आणि जलसमृद्ध पंचायत या दोन प्रमुख श्रेणींसह विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पुरस्कार. मराठा आरक्षणासंदर्भात कक्षाची स्थापना आणि पर्यावरणासोबत आरोग्यासाठी सायकल चालवण्याच्या उपक्रमांचं राज्यभरात आयोजन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्लास्टिक जे कधीच नष्ट होत नाही. आज आपल्या समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक आहे आणि आपल्या अन्नातनं हेच विष आपल्या शरीरात जात आहे.
2: उद्या घराच्या बाहेर प्लास्टिकच्या ढिगांमधून वाट काढत जावं लागेल.
3: मुलांना खेळायला बागारायच्या नाहीत.
4: वेळ अजून गेलेली नाही. एक निर्धार करूया, प्लास्टिक वापरासाठी साधे नियम पाळूया.
2: रिड्यूस, प्लास्टिकचा वापर कमी करा. कापडी पिशवी सोबत ठेवा.
3: रियूज, प्लास्टिकच्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करा.
4: रिसायकल, ओला आणि सुका कचरा वेगळा करा. प्लास्टिक कचरा फक्त कचरा वेचकांना आणि पुनर्नवीकरण केंद्रातच द्या.
3: एक छोटासा पुढाकार पृथ्वीच्या आणि तुमच्या भविष्यासाठी.
5: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं, वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:23 झाली आहेत. दिनविशेष 4 जून 1674 राज्याभिषेकापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्णतुला करण्यात आली. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा आज जन्मदिवस. 4 जून 1947 त्यांचा जन्म. ज्येष्ठ चित्रपट अभिनेते, गायक, निर्माते, दिग्दर्शक आणि पद्मविभूषण उपाधीनं सन्मानित झालेले श्रीपती पंडिता राध्युला तथा SP बालसुब्रमण्यम यांचा जन्मदिवस 4 जून 1946. ज्येष्ठ चित्रपट अभिनेत्री नूतन बहल यांचा जन्म 4 जून 1936. 4 जून 1947 बौद्ध धर्माचे अभ्यासक, पाली भाषा तज्ज्ञ पंडित धर्मानंद कोसंबी यांचं निधन झालं. आपण ऐकत होतो दिनविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, दरवर्षी 31 मे हा दिवस संपूर्ण जगभर जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून पाळला जातो. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळं अनेक शारीरिक आणि मानसिक दुष्परिणामांना सामोरं जावं लागतं. तंबाखूच्या व्यसनामुळं होणारे गंभीर दुष्परिणाम आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक आर्थिक प्रश्नांविषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आजच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये विशेषतः तरुणांमध्ये गुटखा, पान मसाला, सिगारेट, ई सिगारेट यांचं वाढतं आकर्षण ही चिंतेची बाब ठरत चालली आहे. याच अनुषंगानं जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे कोल्हापूर जिल्हा सल्लागार डॉक्टर विक्रम आरळेकर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, दरवर्षी 31 मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो. या दिवसामागचा मुख्य उद्देश नेमका काय आहे?
1: मॅडम, जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यामागं असा उद्देश आहे की तंबाखू

0: जे काय जगामध्ये आज मृत्युमुखी लोक पडत आहेत किंवा ह्याच्यामुळे जे काही दुष्परिणाम लोकांच्यावरती होत आहेत, तर त्यामध्ये तंबाखू हे जे आज मोठं संकट जगावरती होत आहे आणि तिथं लाखो लोक मृत्यू पावत आहेत, त्या परिणामांची किंवा तंबाखूमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जनजागृती लोकांच्या मध्ये त्याची अवेअरनेस निर्माण व्हावी यासाठी आणि त्याच्याबाबत जे काही कायदे आहेत ते समाज मान्य मध्ये निर्माण व्हावेत किंवा त्याची त्या जाणीव व्हावी म्हणून आपण हा दिवस साजरा करतो.
1: मॅडम, आपण जसा उल्लेख केलात की तरुणांच्या मध्ये व्यसनाबद्दल आकर्षण आहे, तर आपण बघता टीव्ही माध्यम किंवा इतर जे काय आहे वेगवेगळ्या पद्धतीचे आकर्षण व्यसनाच्या बाबतीत केली जातात, तंबाखू सुगंधी द्रव्य सुगंधी हे सुगंधी सुपारी. तर याच अनुषंगाने जागतिक आरोग्य संघटना दरवर्षी 31 मे तंबाखू विरोधी दिवसाच्या अनुषंगाने एक थीम जाहीर करत असते, त्यानुसार यावर्षी त्यांनी थीम जाहीर केलेली असून ती जी थीम आहे ती अनमास्किंग द अपील काउंटरिंग निकोटिंग अँड टोबॅको ॲडिक्शन. म्हणजे काय तर आकर्षणाचा बुरखा फाडणे आणि निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनांचा सामना करणे.
2: हा सर, आजच्या तरुण पिढीत गुटखा पान मसाला सिगारेट किंवा ई सिगारेटचं आकर्षण वाढताना दिसते, यामागची प्रमुख कारणं काय असतील असं आपल्याला वाटतंय?
0: नक्कीच ही खरोखर चिंतेची बाब आहे. आजचा तरुणामध्ये आकर्षण वाढण्यामागे काही प्रमुख कारणं आहेत, त्यापैकी एक आहे मित्रांचा दबाव. अनेकदा काय होतं, आपण मित्रमंडळीमध्ये कूल दिसण्यासाठी किंवा त्यांच्या ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी तरुण धूम्रपान किंवा गुटख्याची सुरुवात करतात. दुसरी गोष्ट आहे की आकर्षक जाहिराती आणि त्याचे उदात्तीकरण आपण आज पाहतो, चित्रपट वेब सिरीज किंवा सोशल मीडियावरती हिरो हिरोईन सेलिब्रिटी धूम्र करताना दाखवले जातात, त्यामुळे तरुणांना काय वाटतंय की हे ग्लॅमरस आहे. आणि तिसरं जे म्हणाल तर आपण मानसिक तणाव स्ट्रेस, जो आजकाल अभ्यासाचा तणाव करिअरची चिंता किंवा कौटुंबिक समस्यामुळे तात्पुरता आराम मिळण्यासाठी तरुण या व्यसनाकडे आहारी जातात. त्यामध्ये नवीन ट्रेंड्स एक आपल्याला पाहायला मिळेल आजकाल, तो जो आहे ई सिगारेट, ही आधुनिक आणि कमी हानिकारक आहे असा एक मोठा गैरसमज पसरवला जात आहे आणि लोकांना मुलांना त्याकडे आकर्षित केलं जात आहे. अर्थात तंबाखू मुक्त आणि निरोगी समाज घडवणे हाच या दिवसाचा मुख्य उद्देश मानला जातो.
2: सर, अनेकांना असं वाटतं की तंबाखू थोडी घेतली तर काय होत नाही, पण प्रत्यक्षात तंबाखू सेवनामुळे शरीरावर आणि मनावर सुद्धा अनेक गंभीर परिणाम होत आहेत, याबद्दल सर आपण काय माहिती द्याल?
0: मॅडम, हा खूप मोठा गैरसमज आहे. थोडी तंबाखू खाल्ल्याने काही होत नाही, पण तंबाखूमध्ये निकोटीन नावाचे जे अत्यंत व्यसन लावणारे रसायन आहे त्याची छोटीशी सुरुवात ही माणसाला गुलाम बनवत असते. मग त्याचे शारीरिक काही दुष्परिणाम होत असतात, त्यामध्ये प्रामुख्याने कॅन्सर. तंबाखू हा तोंडाचा जिभेचा गळ्याचा फुफ्फुसाचा किंवा कर्करोगाचे मुख्य कारण तंबाखू मानलं जातं. दुसरं गोष्ट आली की हृदयविकार. तंबाखूमुळे दुसरा जो आजार होणार आहे त्यात हृदयविकार एक आहे, त्यामुळे रक्तवाहिनी अरुंद होणे, त्यामुळे रक्तदाब ब्लड प्रेशर वाढणे आणि हार्ट अटॅक सारखे किंवा ब्रेन स्ट्रोक याचा धोका काही पटाने यामध्ये वाढतो. किंवा त्यामध्ये तिसरा विषय आहे श्वसनाचे विकार पण होतात तंबाखू खाल्ल्याने, व त्यामध्ये फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होऊन दमा COPD यासारखे गंभीर आजार होतात. आणि तिसरी गोष्ट म्हटली तर मानसिक आजार सुद्धा. तंबाखू खाणाऱ्या लोकांच्या मध्ये तंबाखू माणसाची मानसिक स्थिती अस्थिर होते. जेव्हा व्यसनी व्यक्तीला तंबाखू मिळत नाही तेव्हा तो फार चिडचिड करतो, त्याला नैराश्य आणि अस्वस्थता जाणवू लागते. तंबाखू तात्पुरता आनंद देते पण दीर्घकाळात मानसिक आरोग्य पूर्णपणे खालवते.
2: हो खरंय सर. सर, तंबाखूच्या व्यसनामुळे कर्करोगाबरोबरच अनेक आजार उद्भवत आहेत, सर याचा कुटुंब आणि समाजावर ही कशा पद्धतीने परिणाम होतोय?
0: मॅडम, आपण जाणता आजचे तरुण हे आपल्या देशाची भावी पिढी जे आहे ते आधारस्तंभ म्हणा किंवा देशाचं भवितव्य आपण मानलं जातं, तर हीच जर का पिढी व्यसनाच्या आहारी जाते त्यामध्ये त्यांना अँझायटी येते, डिप्रेशन येतं, त्यामुळं कुटुंबामध्ये एकाच्या व्यसनामुळं फार परिणाम होत असतात. त्याचं कुटुंब पूर्ण अस्वस्थ होतं, त्यामध्ये त्यांची घरात चिडचिड झाल्यामुळं कौटुंबिक स्वास्थ्य सगळं पूर्ण त्यांचं अस्वस्थ होतं, याचा परिणाम त्याचबरोबर आर्थिकही त्यांची हानी होते. एखाद्या व्यसनाच्या आहारी गेल्यामुळं त्यांचं पैशाची बरबादी होते, आर्थिक फायनान्शियल त्यांना अडचणींना सामोरं जावतं आणि यामुळे त्याचा परिणाम होतो की सामाजिक कौटुंबिक आणि जे काही आर्थिक जे आहे हे सर्व एकंदरीत ह्या एका व्यसनामुळे त्याचा परिणाम आपल्याला जाणवायला सुरू होतो.
2: हो खरंय सर. सर तरुणांना तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी शासन आणि आरोग्य विभागामार्फत अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मागील वर्षभरात राज्यात आणि कोल्हापूर जिल्ह्यात कोणते महत्वाचे उपक्रम राबवण्यात आले आहेत?
1: आपल्या इकडे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष म्हणून प्रत्येक जिल्ह्यातच हा जिल्हा रुग्णालयामध्ये उघडलेला असतो. त्या ठिकाणी त्यानंतर एक जिल्हा सल्लागार असतात, त्यानंतर एक सामाजिक कार्यकर्ता आणि समुपदेशक असतो. यांचं कार्य असं चालत असतं. तर त्या यांचं कार्याचं काय हे असतं स्वरूप, तर तंबाखू मुक्त शाळा आणि महाविद्यालय मोहीम करणे, तर शैक्षणिक संस्थांच्या 100 मीटर परिसरामध्ये तंबाखू विक्रीवर कडक बंदी आणून त्या शाळांना तंबाखू मुक्त कसं घोषित करता येईल यासाठी तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रयत्नशील असतं. ग्रामीण भागामध्ये जनजागृती करत असतात. यामध्ये आपल्या आशा स्वयंसेविका असतात, अंगणवाडी सेविका असतात. या माध्यमातून गावागावामध्ये पथ्यनाट्य, रॅली, समुपदेशन अशी शिबिरं घेऊन या माध्यमातून समाज जागृती केली जाते. तिसरी गोष्ट, आपला जो काय कोटपा ऍक्ट आहे, सिगारेट आणि अदर टोबॅको ऍक्ट जो आहे, त्यामार्फत पोलीस विभागामार्फत गुन्हेगारी अन्वेषण किंवा LCB म्हणतो आपण, दंडात्मक कारवाईमार्फत पण याच्यावरती बंदी आणायचा आपण प्रयत्न करत असतो. याच्यामध्ये अन्न प्रशासन विभाग, FDA, पोलीस प्रशासन आणि आरोग्य यांच्या संयुक्त विद्यमाने आपण सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या आणि बेकायदेशीर गुटखा विक्री करणाऱ्या लोकांवर छापे टाकून त्यांच्याकडनं दंड वसुली करण्यात येतो. दंड वसूल करणे हा आपला उद्देश नाही, तर दंड हा वसूल करण्याचं कारण म्हणजे त्या लोकांना त्यापासून परावृत्त करणे किंवा कायद्याच्या भीतीनं तरी निदान व्यसनापासून लोकांनी परावृत्त होणे हा विषय असतो. त्यानंतर लास्ट आपला जो आहे तो डिजिटल मीडिया. तर ह्या सोशल मीडिया, FM रेडिओ, आज आपण बोलतोय त्याप्रमाणे माध्यम, या अशा माध्यमातून तरुणांपर्यंत थेट संवाद साधून त्यांच्यापर्यंत व्यसनमुक्तीचा किंवा तंबाखू विरोधी गोष्टी न करण्याचा, तंबाखूपासून दूर राहण्याचा आपण संदेश पोहोचवत असतो.
2: सर, तंबाखू मुक्ती समुपदेशन केंद्रांमध्ये नेमकं कशा प्रकारे मार्गदर्शन केलं जातं आणि या समुपदेशनामुळे लोक खरंच व्यसनमुक्त होत आहेत का?
1: TCC सेंटर प्रत्येक ग्रामीण रुग्णालयामध्ये राज्यभर चालवलं जातं. तर याच्या TCC म्हणजे काय, टोबॅको सिजेशन सेंटर, म्हणजे व्यसनमुक्ती, तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र. तर ह्या केंद्रामध्ये काय असतात, एक डेंटिस्ट दंत शल्य चिकित्सक असतात, त्यांना एक असिस्टंट असतो, फुलफिल असतं, आणि त्या ठिकाणी जे येणारी लोक आहेत, OPD आहे, त्या लोकांना OPD किंवा बाह्यरुग्ण विभाग चेक केला जातो आणि नागरिकांना किंवा तंबाखूपासून त्यांना मुक्त होण्यासाठी कार्य केलं जातं किंवा त्या पद्धतीनं त्यांना ट्रीटमेंट दिली जाते. तर ह्याच्यामध्ये काय होतं की त्यामध्ये एक 4 स्टेप आहेत. तर पहिली पायरी काय आहे, तर मानसिक पायरी असते. कुठल्याही व्यक्तीचे आपल्याला कुठलंही व्यसन सोडवताना आपण त्याची मानसिक तयारी करून घेतली जाते. त्याआधी त्या व्यक्तीच्या व्यसनाची पातळी तपासली जाते आणि समुपदेशक त्याला काय करतो, त्याच्याशी संवाद साधतो, मग त्याला व्यसन सोडण्याची मानसिक प्रेरणा देतो आणि जेणेकरून त्याला ते व्यसन सोडण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी प्रयत्न करतो. दुसरं आहे निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी, त्याला आपण NRT म्हणतो. याच्यामध्ये काय असतं, तीव्र व्यसन असल्यास एखाद्या व्यक्तीला निकोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी निकोटीन गम जे असतं किंवा पॅचेस दिले जातात आणि ज्यामुळे तंबाखूची जी काय त्याच्यासाठी तळमळ जी असते ती कमी व्हायला त्यामुळे मदत होते. तिसरी गोष्ट आहे वर्तवणूक उपचार केले जातात किंवा बिहेव्हिअरल थेरपी त्याला आपण म्हणतो. तंबाखू खाण्याची इच्छा कधी होते, उदाहरणार्थ चहा पिल्यानंतर किंवा तणाव ताणतणावात असताना, मग हे आपण त्या केंद्रामध्ये शोधून घेतो किंवा शोधून काढलं जातं, जो तिथं आमचे कर्मचारी कार्यरत आहेत किंवा जे डेंटिस्ट आहेत ते. आणि त्यावेळी काय करतात की त्याचं मन दुसरीकडं कसं वळवायचं किंवा त्याचं दुसरीकडं मन कसं बिझी राहील यासाठी त्याला ट्रेनिंग दिलं जातं. चौथी गोष्ट आहे यशस्वीतेचं याचं प्रमाण किती आहे, तर होय नक्कीच याचं योग्य मार्गदर्शन आणि प्रबळ इच्छाशक्ती जर का त्या पेशंटची असेल आणि मला व्यसन सोडायचंच आहे, असे हजारो लोक दरवर्षी व्यसन सोडण्यासाठी यशस्वी होत आहेत. हे जे काही आम्ही TCC केंद्रामार्फत जे काही उपचार केले जातात याचा फॉलोअप घेतला जातो आणि फॉलोअप घेतल्यानंतर असल्यानंतर अशा व्यक्तीला व्यसनाच्या आहारी जाण्यापासून शक्यता फार कमी होते. मग तर या आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 17 TCC सेंटर आहेत. तर याच्यामध्ये टोबॅको
0: रिजेशन सेंटर आहेत, आपले जे 17 ग्रामीण रुग्णालय आहेत तिथं फंक्शनल आहेत, त्या ठिकाणी नागरिकांनी त्या सुविधेचा लाभ घ्यावा, त्या ठिकाणी जावेत, आमचे डेंटिस्ट तुम्हाला मदत करतील, तुम्हाला खरोखर तुमची तंबाखू सोडायची इच्छा असेल, प्रबळ इच्छा, तुम्ही निर्णय घ्या आणि तंबाखू सोडायची इच्छा असेल तर तुम्ही त्या सेंटरमध्ये जा, आपल्याला तिथं मदत करायला आमचे डेंटिस्ट आहेत आणि त्यानुसार आपण तंबाखू सोडायसाठी प्रयत्न करू.
2: तंबाखू मुक्ती समुपदेशन केंद्रांमध्ये तंबाखूचं व्यसन, त्याचे दुष्परिणाम

0: परिणाम आणि शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध जनजागृती उपक्रमांविषयी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे कोल्हापूर जिल्हा सल्लागार डॉक्टर विक्रम आरडेकर यांच्याकडून महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेतली. सर धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम.
0: श्रोते हो, तंबाखूचं व्यसन हे केवळ एका व्यक्तीच्या आरोग्याचं नुकसान करत नाही तर संपूर्ण कुटुंब आणि समाजाच्या आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होत असतो. त्यामुळे तंबाखू मुक्त जीवन ही आजची गरज आहे. आजच्या भागासाठी इतकंच. पुढील भागात आपण तंबाखू मुक्ती समुपदेशन विद्यार्थ्यांसाठीचे विशेष उपक्रम, कायदेशीर कारवाई, पॅसिव्ह स्मोकिंगचे धोके आणि पालकांची भूमिका याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो, दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात मुंबई केंद्रावरून. 102.7 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण. यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.

0: एकदम स्वस्त आणि मस्त.
1: अहो काय स्वस्त आणि मस्त,
0: आकाशवाणीवरील जाहिरात ग.
1: हे मात्र खरे हो,
0: एकाच वेळी लाखो घरात आणि मनात.
1: जाहिरात असो कशाची ही.
0: मग आत्ताच करतो संपर्क.
1: पत्ता माहित आहे ना.
0: होय तर, जाहिरात विभाग, आकाशवाणी, यवतमाळ.

0: 102.7 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ. जनमानसांच्या मनातील संवाद, तुमचा आवाज, तुमचा नाद. आकाशवाणी यवतमाळ.
1: श्रोते हो, आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 102.7 मेगाहर्ट्सवर. सकाळचे 7:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अशी ही बनवा बनवी चित्रपटासाठी शैलेंद्र सिंग, सुरेश वाडकर आणि सुदेश भोसले यांना, शब्द आहेत शांताराम नांदगावकर यांचे संगीतकार अरुण पौडवाल.

0: महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग, ANM आणि GNM. महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स,
1: BA, BCom, BSc नी नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ.
0: सर्व सुविधांनी परिपूर्ण महाजन कॉलेज, आर्णी रोड, यवतमाळ. NAC मान्यता प्राप्त.
1: संपर्क

श्रोते हो, आताच आपण इसरार अन्सारी यांची गझल ऐकलीत. संगीत आणि स्वर होता अनूप जलोटा यांचा. कार्यक्रमात शेवटी ऐकूया समीर यांची रचना. संगीत आणि स्वर आहे अदनान सामी यांचा.

श्रोते हो, या रचनेबरोबर मिश्र संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 8 वाजता आहेत. काही क्षणात दिल्ली केंद्रावरील समाचार प्रभात सहक्षेपित करीत आहोत.

0: ಸ್ವಪ್ನ ಆಂಸದೆಯೋ.
1: श्रोत्यो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकवित आहोत अग्निपथ चित्रपटासाठी सोनू निगम यांना. गीतकार अमिताभ भट्टाचार्य, संगीतकार अजय अतुल.

श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. आकाशवाणी यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 102.7 मेगाहर्ट्सवर. सकाळचे 8:30 होत आहेत. काही क्षणात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी, दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज शिलाँग इथं ईशान्य भारतातील राज्यांच्या 73व्या परिषदेला उपस्थित राहणार. भारत आणि अमेरिका दरम्यानच्या व्यापार करारावर दीर्घकाळ चालू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात. आणि सेफ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत यजमान भारतीय संघाचा अंतिम फेरीमध्ये प्रवेश. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान मोदी आज नवी दिल्लीत व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये ऊर्जा सुरक्षा, व्यापार, गुंतवणूक, आरोग्यसेवा, औषध उद्योग, नवीकरणीय ऊर्जा आदी विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज या 5 भारत दौऱ्यावर आल्या असून भारत आणि व्हेनेझुएला दरम्यानचे संबंध अधिक मजबूत होण्यासाठी त्यांचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संसदीय मतदारसंघ असलेल्या वाराणसी शहरात आज आणि उद्या ब्रिक्स सांस्कृतिक कार्यगटाच्या दुसऱ्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. चीन, ब्राझील, इजिप्त, इथिओपिया आणि इंडोनेशियासह 11 देशांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होतील. या बैठकीमध्ये वरिष्ठ मुत्सद्दी धोरणकर्ते आणि सांस्कृतिक क्षेत्रातील तज्ज्ञ चर्चा करणार आहेत. तसंच या बैठकीदरम्यान काशीच्या जगप्रसिद्ध GI टॅग प्राप्त उत्पादनाचं एक विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. या प्रदर्शनात वाराणसीच्या समृद्ध हस्तकला परंपरेचं प्रदर्शन कारागीर करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मेघालयमधील शिलाँग इथं ईशान्य भारतातील राज्यांच्या 73व्या परिषदेला उपस्थित राहणार असून त्याचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या परिषदेत पूर्वोत्तर राज्यातील विविध विकास संबंधी मुद्द्यांवर व्यापक चर्चा करण्यात येणार आहे. यामध्ये पायाभूत सुविधांचा विकास,

शेती, बागा, क्रीडा, पर्यटन, गुंतवणूक, संपर्क साधनांचा विकास, हस्तशिल्प आदी विविध क्षेत्रांचा समावेश आहे. या परिषदेत ईशान्य भारत विकास व्हिजन 2047 याबाबत व्यापक चर्चा होणार आहे. या परिषदेत पूर्वोत्तर राज्य विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, राज्यमंत्री सुकांत मुजुमदार, ईशान्य भारतातील आठ राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री तसंच केंद्र आणि राज्य सरकारांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संध्याकाळी 2 दिवसांच्या त्रिपुरा दौऱ्यावर जात आहेत. या दरम्यान ते लंकामुरा इथल्या सीमा सुरक्षा दलाच्या चौकीचं उद्घाटन करणार असून पुष्पदंत पॅलेस हॉटेलचा शिलान्यासही करणार आहेत. तसंच अमित शहा राज्य आणि केंद्रीय सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांबरोबर उच्चस्तरीय बैठक करणार आहेत. विमान कंपन्यांना इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी 10,000 कोटींच्या स्थिरीकरण निधीला काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत बैठकीनंतर पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विविध निर्णयांबाबत माहिती दिली. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विमान इंधनाचे दर मे महिन्यामध्ये 2.5 पटीनं वाढले आहेत. विमान कंपन्यांना देण्यात येणारा 10,000 कोटींचा हा फिरता निधी असून यामुळे इंधनाचे दर स्थिर ठेवायला मदत होईल. विमान वाहतूक परिसंस्थेवर अवलंबून 77 लाख नोकऱ्यांना यामुळे संरक्षण मिळेल असंही वैष्णव यांनी सांगितलं. याशिवाय नवी दिल्लीतल्या जुन्या बस आणि ट्रक बदलण्यासाठी राष्ट्रीय राजधानी क्षेत्र नियोजन मंडळाला सहाय्य करण्यासाठीच्या योजनेलाही कालच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. याची अंमलबजावणी दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांच्या सहकार्यानं केली जाईल. राजधानी दिल्ली क्षेत्रातलं प्रदूषण कमी करणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. रामेश्वर ते पारादीप या 163 किलोमीटरच्या सागरी किनारी मार्गालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यासाठी 8,300 कोटी रुपये खर्च येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत आणि अमेरिका दरम्यानच्या व्यापार करारावर दीर्घकाळ चालू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात असून लवकरच या कराराला अंतिम स्वरूप दिलं जाईल आणि येत्या काही आठवड्यात तो पूर्ण होईल असा विश्वास अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी व्यक्त केला आहे. अमेरिकेच्या परदेशी व्यवहारविषयक समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात भारत हा अमेरिकेचा महत्वपूर्ण धोरणात्मक भागीदार असल्याचं त्यांनी सांगितलं. नुकत्याच झालेल्या भारत दौऱ्यामध्ये आपण भारतासोबतच क्वाड देशांच्या गटातील ऑस्ट्रेलिया, जपान यांच्याबरोबरही सागरी व्यापार वाढवण्यासंदर्भात चर्चा केली असल्याचं मार्को रुबिओ यांनी सांगितलं. जगभरात योगासनांना प्रचंड लोकप्रियता मिळत असून आज गुजरातमधल्या अहमदाबाद इथं पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 होत आहे अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या समाज माध्यमावरील संदेशात दिली आहे. ते या कार्यक्रमामध्ये आज आभासी माध्यमातून सहभागी होतील. या स्पर्धा योगासनांच्या जागतिक क्रीडा वाटचालीतील एक महत्वपूर्ण टप्पा आहेत असं सांगत स्पर्धेचं आयोजन करणाऱ्यांना आणि स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या जागतिक योगासन स्पर्धा 8 जूनपर्यंत चालणार असून त्यामध्ये जगातल्या 60 देशांचे खेळाडू सहभागी होणार आहेत. पश्चिम बंगालमधल्या विविध प्रलंबित रेल्वे प्रकल्पांच्या कामाला गती देण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव येत्या शनिवारी कोलकाता इथं भेट देणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते राज्याचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्यासोबत एक उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. या बैठकीला रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि मेट्रो रेल्वेचे महाव्यवस्थापक देखील उपस्थित राहतील. या बैठकीत चर्चेचा मुख्य भर राज्यातल्या विविध रेल्वे प्रकल्पांवर असणार असून यामुळे रेल्वे विकासाच्या संदर्भात केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंध अधिक दृढ होण्याची अपेक्षा आहे. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथं काल एका हॉटेलला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता 21

0: झाली आहे. यामध्ये 12 परदेशी नागरिक तर 9 भारतीयांचा समावेश असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. आतापर्यंत 49 जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यातील 21 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 8 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. पोलिसांनी यासंदर्भात तपास सुरू केला असून इमारतीचा मालक लोकेश बजाज याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बालस्नेही पंचायत आणि जलसमृद्ध पंचायत या दोन प्रमुख श्रेणींसह अन्य विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना काल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलं. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या वतीनं आयोजित या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ केंद्रीय पंचायत राज मंत्री राजीव रंजन सिंह यांच्या हस्ते झाला. भंडारा जिल्ह्यातील इटगाव पुनर्वसन ग्रामपंचायतीनं बालस्नेही पंचायत श्रेणीत देशामध्ये प्रथम क्रमांक मिळवत 1 कोटी रुपयांचं पारितोषिक पटकावलं. तर रायगड जिल्ह्यातील खारीवली ग्रामपंचायतीनं जलसमृद्ध पंचायत श्रेणीमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवत 1 कोटी रुपयांचा पुरस्कार प्राप्त केला. गोव्यातल्या मडगाव इथं सुरू असलेल्या सेफ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत काल यजमान भारतीय संघानं उपांत्य फेरीमध्ये भूतानचा 1-0 पराभव करत स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवला. सामन्याच्या 58व्या मिनिटाला संफिदा नोंगक्रमनं निर्णायक गोल करत भारताला 6 वर्षांनंतर पहिल्यांदाच महिला अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचवलं. या स्पर्धेत 5 वेळा विजेतेपद पटकावलेला भारत आता येत्या शनिवारी विजेतेपदाच्या लढतीमध्ये गतविजेत्या बांगलादेशच्या संघासमोर बरोबर अंतिम सामना खेळणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज शिलाँग इथं ईशान्य भारतातील राज्यांच्या 73व्या परिषदेला उपस्थित राहणार. भारत आणि अमेरिका दरम्यानच्या व्यापार करारावर दीर्घकाळ चालू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात. आणि सेफ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत यजमान भारतीय संघाचा अंतिम फेरीमध्ये प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून 102.7 मेगाहर्ट्झवर. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत चित्रपट संगीत. कार्यक्रमा सुरुवातीला ऐकूया सागर चित्रपटासाठी किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांना, गीतकार जावेद अख्तर, संगीतकार आर डी बर्मन.

श्रोते हो, आताच आपण कुमार सानू यांच्या आवाजातील समीर यांची रचना ऐकलीत. सडक चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं नदीम श्रवण यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत अनुप घोषाल यांच्या आवाजातील मासूम चित्रपटासाठी गुलजार यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे आर डी बर्मन यांनी.

श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया आर डी बर्मन यांच्या संगीत निर्देशनात गीतकार गुलजार यांची रचना. किनारा चित्रपटासाठी स्वर आहे लता मंगेशकर आणि भूपेंद्र सिंग यांचा.

श्रोतेहो, किनारा चित्रपटातील या गीताबरोबरच चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 102.7 मेगाहर्ट्सवर. यावेळी सकाळचे 9 वाजता आहेत. थोड्याच वेळात विविध भारतीय सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: बोला ए सोडना अबोला।
1: श्रोते हो, ही रचना गायली होती मोहम्मद रफी यांनी।
2: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा।
3: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PB BSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू।
2: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा।
3: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी।
2: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ।
3: मोबाईल 9887680490।
2: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय।
4: पॅराऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल
5: हे शक्य झालंय फक्त अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पायामुळे।
4: सगळ्यांना इतका खर्च शक्य नाही।
5: शक्य आहे काका, दिव्यांग शिबिरात 50,000 अधिक किंमत असलेला पाय अगदी मोफत मिळालाय, तोही परफेक्ट मापाचा।
6: होय, आता हेच मोफत दिव्यांग शिबिर आपल्या वाशिम मध्ये पुसद नाक्याजवळील स्वागत लॉन इथं रविवारी 14 जून रोजी सकाळी 9 ते 2:00 PM। दिव्यांगांसाठी मोफत अत्याधुनिक कृत्रिम पाय, हात आणि कॅलिपर मोजमाप शिबिर। या शिबिरासाठी पूर्व नोंदणी अत्यावश्यक। त्यासाठी फोन नंबर लिहून घ्या 96573 45 543।
7: सुनो ना।
8: हाँ?
7: सोच रहा हूँ अपना बिजनेस क्यों ना बढ़ा लूँ।
8: तो रोका किसने है? हाँ?
7: रोका तो किसी ने नहीं, पर समझ नहीं आ रहा कि मदद किससे मांगूं।
8: मुझसे।
7: तुमसे? तो अच्छा बताओ फिर।
8: आकाशवाणी है ना, मैंने सुना है उसका नेटवर्क देश भर में फैला है।
7: पर उससे मेरा क्या फायदा?
8: देखो फायदा है, जिस शहर में चाहो विज्ञापन की मदद से उपभोक्ताओं तक पहुंच जाओ।
1: श्रोते हो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेली अनिल यांची रचना। ही रचना गायली आहे वसंतराव देशपांडे यांनी।

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-eoj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.
1: पॅराऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल
2: हे शक्य झालंय फक्त अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पायामुळे.
1: सगळ्यांना इतका खर्च शक्य नाही.
2: शक्य आहे काका. दिव्यांग शिबिरात 50,000 अधिक किंमत असलेला पाय अगदी मोफत मिळालाय, तोही परफेक्ट मापाचा.
3: होय, आता हेच मोफत दिव्यांग शिबिर आपल्या वाशिम मध्ये पुसद नाक्याजवळील स्वागत लॉन इथं रविवारी 14 जून रोजी सकाळी 9 ते 2:00 PM. दिव्यांगांसाठी मोफत अत्याधुनिक कृत्रिम पाय हात आणि कॅलिपर मोजमाप शिबिर. या शिबिरासाठी पूर्व नोंदणी अत्यावश्यक. त्यासाठी फोन नंबर लिहून घ्या 96573 45 543 9657 4543.

श्रोते हो, आताच आपण शंकर वैद्य यांची रचना ऐकलीत. गायली होती अरुण दाते यांनी आणि संगीतबद्ध केली होती पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया भीमराव पांचाळे यांना.

0: 102.7 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ. जनमानसांच्या मनातील संवाद, तुमचा आवाज, तुमचा नाद, आकाशवाणी यवतमाळ.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात 102.7 मेगाहर्ट्स

वर आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण सकाळचे 10:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत NCERT द्वारा प्रस्तुत प्रायोजित कार्यक्रम उमंग.

श्रोते हो NCERT द्वारा प्रस्तुत प्रायोजित कार्यक्रम उमंग आताच आपण ऐकलात. आकाशवाणी यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 102.7 मेगाहर्ट्सवर. सकाळचे 11 वाजले आहेत, प्रसारित करीत आहोत फोन इन कार्यक्रम हॅलो रसिक.

0: हेलो
1: हेलो
0: हेलो रसिक
1: हेलो रसिक
0: हेलो
1: हेलो हेलो रसिक
2: हेलो हेलो रसिक
3: हेलो रसिक है ना मैडम
2: हो हेलो रसिक अपन कौन बोलता है
3: मैं पीजी देशमुख बोलतो उंचगाव बुजुर्ग तालुका आदगाव जिला नांदेड
2: बर बर तर देशमुख जी काय सुरू आहे
3: बस सध्या मॅडम आता वातावरण तर थोडं ढगाळ झालंय पण तापमान भरपूर तपालेलं आहे
2: नक्कीच आणि या वळणावर आता तुम्हाला कुठलं गीत ऐकायचं आहे
3: या वळणावर गीत तर ऐकायचं आहे मॅडम आपल्याला अनाडी चित्रपट आहे क्या मौसम आया है
2: अच्छा अच्छा नवीन चित्रपट
3: आपला जुना चित्रपट अनाडी
2: नाही हे नवीन चित्रपटातलं गाणं आहे
3: अच्छा अच्छा अच्छा तर माझा बरेच दिवसांतर फोन लागला मॅडम यवतमाळला
2: हो हो तुमच्या सोबत कोणाकोणाला हे गीत ऐकायचं आहे
3: आमच्या संघ आमच्या एकता फर्मेश रेडिओ ग्रुप आहे आपला एक महाराष्ट्र इंडिया मधला आपल्या तर गुणवंत कडू गौतम राय बोले चांदू सवादे विजय बायस आणि टेक्शन अग्रवाल यांना बरेच आपल्या मित्राला आहेत आमचे गंगाधर आता यवतमाळचे आता त्यांचं नाव आठवण झालं मला मॅडम लईच खास मित्र लोखंडे आहेत लोखंडे
2: बर बर लक्ष्मण लोखंडे
3: हा लक्ष्मण लोखंडे यांचे यांना पण हे पण डेली कार्यक्रम श्रोते आहेत आपले यवतमाळचे
2: तर तुमच्या संपूर्ण परिवाराला तुमच्या मित्रपरिवारांसोबत अनाडी चित्रपटातील करिश्मा कपूर यांच्यावर चित्रित झालेलं हे छानसं गीत ऐका क्या मौसम आया है
3: बरोबर ना
2: मी मृणालिनी दहीकर बोलते
3: ओके ओके ओके मॅडम ओके ओके
2: ठीक आहे तर गीताचा आनंद घ्या

0: हेलो रसिक,
1: हेलो रसिक,
0: कोण बोलताय?
1: मी वसंत लिया जुना उमर सना यवतमाळ वरून दीपक जगताप बोलतो.
0: बरं बरं दीपक जगतापजी, काय करताय तुम्ही?
1: सेवानिवृत्त होता.
0: कशामध्ये तुम्ही सर्व्हिसला होते?
1: मी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ.
0: तर कसे अनुभव होते तुमच्या इतके वर्षांच्या नोकरीमधील?
1: अनुभव चांगला आहे मॅडम.
0: चांगले होते. बरं बरं, तर आज तुम्हाला कोणतं गीत ऐकायचं आहे?
1: मला गीत ऐकायचं आहे, नाव कागज की गहरा है पानी, जिंदगी की यही है कहानी, चित्रपट दुनियादारी.
0: आणखी तुमच्या सोबत कोणाकोणाला ऐकायचं आहे हे गीत?
1: माझे मित्र आहेत सुनील वासिले, इष्टू कुलकार, मनोज विके.
0: बरं.
1: आणि माझी पत्नी आहे उषा जगताप.
0: बरं बरं, तर तुमच्या संपूर्ण परिवाराला आणि तसेच तुमच्या मित्र परिवारांच्या सोबत ऐका दुनियादारी या चित्रपटातील गीत.
1: धन्यवाद.

0: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
1: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PB BSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
0: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा.
1: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
0: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
1: मोबाईल 9887086490.
0: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.
2: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची. विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज, झालं सगळं. झालं बजेट तयार? हो. 5,000 वाचले, नवीन साडी घेऊया?
3: नको,
2: मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
3: आणखी एक.
2: नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
3: आली आहे मोठी.
2: आता जाग बाई.
4: RBI सांगते,
2: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
5: हॅलो रसिक.
6: नमस्कार बाई.
5: नमस्कार नमस्कार, कोण बोलताय?
6: मी बळीराम साबळे पाटील बोलतोय.
5: बर बर, बळीरामजी साबळे पाटील, कुठून बोलताय तुम्ही?
6: तालुका जिल्हा बीडहून.
5: अच्छा अच्छा, तर सध्या काय परिस्थिती आहे, कसं वातावरण आहे तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये?
6: सध्या बीड जिल्ह्यामध्ये ते उखाड्याचं वातावरण चालू आहे सध्या. आता
5: हो का?
6: हा, जास्त तापमान वाढलेलं आहे त्याच्यामुळे जाण होत जास्त.
5: अच्छा, काही ठिकाणी पावसाच्या सरी सुद्धा आल्यात तुमच्या बीड जिल्ह्यात? आल्यात का?
6: हा आहेत ना, काही ठिकाणी पडल्या पावसाच्या सरी बी.
5: बर बर.
6: आणि आज बी आहे वातावरण पावसाचं.
5: तुम्ही काय करता?
6: आपण शेती काम चालू असतात.
5: अच्छा, तर शेतीची कामे आटोपली का?
6: शेतीची मशागत चालूच आहे आता. काय?
5: अच्छा अच्छा.
6: ह्या हप्त्यामध्ये सगळे शेती काम आटपून ओके होते. आता मेघराज्याची वाट बघायची पुन्हा आपल्याला.
5: बर बर, तर तुमची शेतीची कामे तर सुरू आहेतच, याशिवाय तुम्हाला गीत सुद्धा ऐकायचं आहे आणि मेघराजाची वाट सुद्धा तुम्ही बघता आहात, तर या वळणावर तुम्हाला कुठलं गीत ऐकायचं आहे?
6: त्या निमित्त आपल्याला पैसा सावन मधलं.
5: पैसा सावन या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे.
6: हा,
5: मेघारे मेघारे
6: मेघारे मेघारे.
5: अरे वा, खूप छान गीत तुम्ही तुमची पसंती सांगितलेली आहे. तर हे गीत ऐकण्यासाठी आणखी कोण कोण इच्छुक आहेत?
6: प्रथम तुम्ही भी आपल्या गाण्याचा स्वाद घेऊ शकतात.
5: नक्कीच.
6: आणि किल्लेदारूचे जलालभाई, अभिमान्य साबळे, रामहरी कदम, मारुती भोसले, नारायण चिरके, दत्ता डाके, साहेबराव पाटील, तुळशीराम शिंपले व ईश्वर साबळे आणि सगळेजण मिळून आम्ही ताई.
5: बर.
6: रेडिओ श्रोता संघात आमचे कमिटीचे गीत ऐकत होत आपण.
5: बर बर, तर संपूर्ण रेडिओ श्रोता संघ आणि संपूर्ण मित्र परिवार या सर्वांसाठी आम्ही प्यासा सावन या चित्रपटातील गीत घेऊन येत आहोत. गीताचा आनंद घ्या.
6: धन्यवाद.

0: फोन इन कार्यक्रम हॅलो रसिक.
1: हॅलो रसिक.
0: हा नमस्कार, कोण बोलताय?
1: मी मारुती महिंगे बोलतोय. तुम्ही मागचे मगरी फोन केला, त्या मगरीत लागला होता, वातावरण बरोबर नव्हतं, लागला फोनच नव्हता लागला बरोबर.
0: बरं बरं, आता तुमचा फोन लागलेला आहे तर सुरुवातीला तुमचा परिचय द्या आणि तुम्ही काय करता ते सांगा.
1: मी मारुती महिंगे, राहणार बागोळा, तालुका नांदगाव खंडेश्वर, जिल्हा अमरावती.
0: बरं बरं, तर
1: नांदगाव खंडेश्वरला चौकीदारी करतो.
0: अच्छा अच्छा,
1: म्हणजे लेआउट वर आपली चौकीदारी. आपल्या घरचे नाव सांगू काय?
0: हो हो नक्कीच. तुम्हाला गीत कुठलं ऐकायचं आहे ते सांगा.
1: गीत मला ते आमचे मित्र आहे संदीप माळोटकर नांदगाव खंडेश्वरचे, त्याचं इच्छा आहे का अष्टविनायक म्हटलं गाणं द्या बा.
0: बर बर, अष्टविनायक म्हटलं कोणतं गीत?
1: अष्टविनायक चित्रपट आहे ना, त्यातलं चांगलं गाणं द्या एक.
0: अच्छा अच्छा, तू सुख करता तू दुःख हरता.
1: हो ते जमते.
0: बरं,
1: मोठी आमची सुनबाई आहे, मोठी लक्ष्मीबाई, घरचे लोक लक्ष्मीबाई, सुनबाई आहे, मनीषाताई, संदीप, प्रदीप, प्रमोद, सुनबाई आहे, मनीषाताई, सारिकाताई.
0: बरं बरं,
1: तू आहे समर, महिमा, अंजली, हे नातू परिवार आहे.
0: बरं,
1: आणि हे संदीप माळोडकर आहे,

0: गजानन मारोट कर रहा है, शीतल ताई मारोट कर रहा है, कल्पना ताई मारोट कर रहा है।
1: अच्छा अच्छा,
0: यायचा आवडी थार गाणं आहे।
1: तर ठीक आहे, तुमच्या परिवारासाठी आणि तुमच्या मित्रपरिवारांसाठी अष्टविनायक या चित्रपटातील गीत आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत।
0: हा हा।

0: महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग, ANM आणि GNM. महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स,
1: BA, BCom, BSc नी नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ.
0: सर्व सुविधांनी परिपूर्ण महाजन कॉलेज, आर्णी रोड, यवतमाळ.
2: नॅक मान्यता प्राप्त.
1: संपर्क गजानन समृद्धवार सर, 95274-28472.
3: हॅलो रसिक.
4: हॅलो रसिक.
3: नमस्कार, कोण बोलताय?
4: मी घाटंजी खापरीवरून बोलत आहे, माधुरी मानकर बोलत आहे.
3: बरं बरं, माधुरी मानकर ताई, तुम्ही काय करताय?
4: मी हाऊस वाईफ आहे.
3: हाऊस वाईफ आहे म्हणजे तुम्ही पूर्ण कुटुंबाची काळजी तसेच जबाबदारी घेणारी एक स्त्री आहे आणि ते काम तुम्ही करता आहात. खूप जबाबदारीचं काम तुम्ही सांभाळता आहात.
4: हो
3: की नाही?
4: हो.
3: तर ताई, आणखी तुम्हाला कशाची आवड आहे?
4: आवड मला गाणे ऐकायची.
3: गाणे ऐकायची आवड आहे. बर, तर आज कुठलं गीत ऐकायचं आहे?
4: माझा भाषा बोलणार आहे, ज्यानं सांगणार आहे.
3: बर, द्या तुमच्या भाच्याला फोन.
4: हॅलो म्हणू. हॅलो.
3: हॅलो, काय नाव आहे बाळा तुझं?
5: अंश प्रदीप शंकर.
3: बर बर, अंश तुला आज कुठलं गीत ऐकायचं आहे?
5: तो मेरे भीम का संविधान है.
3: अच्छा अच्छा.
4: हॅलो.
3: हा हॅलो ताई, भीम गीत ऐकायचं आहे. बर, हे भीमगीत ऐकण्यासाठी कोण कोण?
4: माझी आई आहे संगीता भालशंकर, भाची आहे वेदांती प्रदीप भालशंकर, भाचा आहे वंश प्रदीप भालशंकर, माझा मुलगा आहे माविश मानकर, दुसरा मुलगा आहे महेश मानकर आणि माझे मिस्टर आहे दिनकर मानकर.
3: बर बर, तर ठीक आहे. तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी हे भीमगीत घेऊन येत आहोत आम्ही. ऐका तर हे गीत.
4: काय तुमचं नाव? काय?
3: मी मृणालिनी दहीकर बोलते.
4: धन्यवाद.
3: धन्यवाद.

0: हॅलो हॅलो रसिक.
1: हॅलो
0: हॅलो रसिक.
1: हॅलो रसिक.
0: हां, कोण बोलत आहे ताई?
1: हां, मी पिंपळावरून सुनंदा ढोटे बोलत आहे मॅडम.
0: गावाचं नाव काय म्हणालात?
1: गावाचं नाव आहे पिंपळगाव, यवतमाळ जवळ.
0: अच्छा अच्छा.
1: आपण कोण बोलत आहे?
0: मी मृणालिनी दहीकर बोलते.
1: हां हां.
0: तर काय करता ताई तुम्ही पिंपळगावला?
1: पिंपळगावला काही नाही, मी घरीच असते, ब्लाइंड आहे मी.
0: बर.
1: दोघे ब्लाइंड आहे आम्ही, माझे मिस्टर पण ब्लाइंड आहे. माझे मिस्टर खेळणीचा व्यवसाय करते.
0: तर खेळणी किती विकल्या जातात दिवसभरात?
1: दिवसभरात आता त्यांना म्हणजे असा 300-400 रोज पडते मॅडम.
0: हो का?
1: हो.
0: अच्छा, याशिवाय ब्रेल लिपीतून शिक्षण झालेलं आहे का?
1: हो मॅडम, ब्रेल लिपी पण झाली आहे माझी. गीत ऐकायच्या साठी माझे मिस्टर आहे उमेशराव ढोटे, आणि माझे बहीण आहे सुरेखा अंबोरे.
0: बर.
1: भाऊजा आहे शारदा बाई आणि पूजा बाई, आणि माझ्या सर्व परिवार आहे माझा.
0: बर बर. तर आज तुम्हाला गीत कुठलं ऐकायचं आहे?
1: मला गीत ऐकायचं आहे मॅडम, जोगो ऐकायचं आहे.
0: अच्छा.
1: मला भजनाचा छंद आहे ना, त्याच्यामुळे मला जोगो ऐकायचं आहे.
0: बरं, तर एखादं भजन आम्हाला दोन ओळी म्हणून दाखवा ना.
1: हो मॅडम, चला.

0: छान छान, खूप सुंदर आवाज आहे ताई, आणि खूप छान भजन तुम्ही म्हटलेलं आहे. तर आज तुम्हाला देवीचा गोंधळ ऐकायचा आहे, तर ठीक आहे, घेऊन येत आहो तुमच्यासाठी देवीचा गोंधळ. ऐका तर तुमच्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण परिवारासाठी हे गीत.
1: ठीक आहे मॅडम.

0: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
1: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PB BSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
0: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा.
1: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
0: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
1: मोबाईल 9887086490.
0: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.
2: जन जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान. जन जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान.
3: निक्षय मित्र तो हम सबका साथ निभाते. टीबी रोगी व परिजन को पोषण, जांच, इलाज और आजीविका संबंधी सहायता पहुंचाते. जब मिल जाएगा सबको अपना निक्षय मित्र तैयार, तब पक्की हो जाएगी हमारी जी और टीबी की हार.
4: निक्षय मित्र, इस अभियान ने एक बड़े चैलेंज से निपटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है. आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं.
2: जन जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान.
3: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं. स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी.
5: हेलो हेलो रसिक.
6: हेलो रसिक,
5: कोण बोलता है?
6: यवताबंदीवरून बळीराम अलुमार.
5: यवताबंदी हे गाव कुठे आहे दादा?
6: हे कारंजा तालुक्यामध्ये येते.
5: बर, आणि बळीरामजी तुम्ही काय करता?
6: काही नाही, आता आराम चालू आहे.
5: या व्यतिरिक्त काय करता?
6: काही नाही, ग्रामपंचायत मध्ये होतो सुरुवातीला.
5: अच्छा,
6: आता घरीच आहो. आकाशवाणी कार्यक्रम ऐकणे चालू आहे.
5: बर बर, तर आज कुठलं गीत ऐकायचं आहे?
6: आज ते सनम देवपा चित्रपटातील आहे.
5: कुठलं गीत?
6: अरे दुपट्टेवाली.
5: अच्छा अच्छा,
6: हे की ऐकण्यासाठी काही घरची मंडळी आहे.
5: हे गीत का बरं ऐकायचं आहे?
6: आवडते ते गीत.
5: बर बर, तर हे गीत कोणाकोणाला ऐकायचं आहे तुमच्या सोबत?
6: योता बंजुरून आहे, सुजल आणि अनित अलुमारे, आणि मित्र आहे नाना ढोरे, कोळी बुजरुक तालुका घाटंजी इथून आहे, नंदिनी आणि गुंजन, आणि कुंदन कांबळी आणि कांबळी परिवार.
5: बर, तर ठीक आहे.
6: आपलं नाव नाही सांगितलं.
5: मी मृणालिनी दहीकर बोलते.
6: नमस्कार, ते आपली भेट झाली होती आकाशवाणीमध्ये.
5: हो हो, नमस्कार नमस्कार.
6: श्रोता संमेलनाकरता आलो.
5: अरे हो हो हो, तर ठीक आहे. सलमान खान यांच्यावर चित्रित झालेलं या गीताची पसंती तुम्ही कळवलेली आहे, तर तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. गीताचा आनंद घ्या आणि ऐका.
6: धन्यवाद.

0: हॅलो हॅलो रसिक.
1: हॅलो रसिक, सुरेश कुलकर्णी बोलताय.
0: सुरेश कुलकर्णी जी, तुम्ही कुठून बोलताय?
1: नाचनगाववरून बोलताय.
0: नाचनगाव पुलगाव. बरं बरं, तर काय करता तुम्ही?
1: मी घरीच आहे, माझी मिसेस रिटायर आहे, पेन्शन देत.
0: अरे वा,
1: नर्स लाईन मध्ये होते.
0: अच्छा अच्छा, आणि तुम्ही?
1: मी प्रायव्हेट मध्ये होतो अकोल्याला.
0: बरं, आता मग फक्त गाणे ऐकणे आणि
1: काही घरातले काम? कारण की तिचा हार्टचा त्रास आहे मिसेसला.
0: हा हा,
1: त्याचे औषध चालू आहे, त्यामुळे मला सगळं काम पाहावं लागतं.
0: त्यांची काळजी घेणे.
1: हो, त्यांची काळजी घेणे.
0: अगदी अगदी.
1: गाणं ऐकायचं होतं.
0: बरं, गाणं तर आम्ही तुम्हाला ऐकवूच, पण कुठलं गाणं ऐकायचं आहे तर ते सांगा.
1: आवारा पिक्चर मधलं गाणं आवारा.
0: बरं बरं.
1: आसमान का तारा हूं.
0: अच्छा अच्छा, राज कपूर यांच्यावर चित्रित झालेला आवारा या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे.
1: मुकेश
0: यांनी गायलेलं. तर आवारा या चित्रपटातील गीत ऐकण्यासाठी कोण कोण इच्छुक आहेत, कोणाकोणाला ऐकायचं आहे?
1: माझी मुलगी आहे, पण ते यवतमाळ आहे, ते पण ऐकतो म्हणे. आम्ही
0: नाव सांगा.
1: मंजू देशमुख. प्रीती देशमुख, ते एकाच घरात.

0: हॅलो हॅलो रसिक,
1: हाँ हेलो ऋषि।
0: कोण बोलत आहे? कुठून बोलत आहे?
1: वनोदा तांडाहून जय राठोड बोलतो मी। आता मग आपण कोण बोलता?
0: मी मृणालिनी दहीकर बोलते.
1: हाँ
0: राठोडजी,
1: हाँ
0: हाँ, काय करताय तुम्ही?
1: शाळेत होतो, नापास झालो होता।
0: आता सध्या 10वीत होते का तुम्ही?
1: हो
0: नापास झाले?
1: हो
0: बरं, अभ्यास नव्हता केला का?
1: नाही,
0: मग आता काय करायचं ठरवलं?
1: आता रिअडमिशन घ्यायचं।
0: रिअॅडमिशन घ्यायची. बरं बरं, आणि तुम्हाला कोणते कोणते छंद आहेत?
1: क्रिकेट खेळलो, क्रिकेट पाहिलं।
0: अरे वा, छान.
1: आता या वर्षी आता सुगम संगीतले ऍडमिशन घेणार आहोत।
0: हो का? तर आज कुठलं गीत ऐकायचं आहे?
1: आज शराबी चित्रपटातलं
0: कोणतं?
1: मुझे नौलखा मंगा दे रही वो सही।
0: बरं बरं, तर
1: मॅडम आशा भोसलेजींचं नुकतंच निधन झालं, त्या निमित्तानं ते गाणं ऐकावं वाटलं।
0: अच्छा, शराबी चित्रपटातील. तर हे गीत ऐकायला कोण कोण तुमच्या सोबत आहेत?
1: आमचे मित्र आहेत तिकडे मानोऱ्यामध्ये, ध्रुव कुमार गिरी आणि तुळशीरामजी डेरे।
0: बर,
1: आमचे बाबाचे मित्र आहेत ते।
0: हा,
1: आमचे बाबा आहेत सुनील राठोड।
0: बर,
1: आमच्या बाबानं आता सुगम संगीतली ऍडमिशन घ्यायचं ठरवलं।
0: अच्छा, तर ठीक आहे. तुमच्यासाठी आणि तुमच्या मित्र परिवारांसाठी शराबी या चित्रपटातील गीत देत आहोत, ऐका.

0: হ্যালো
1: হ্যালো হ্যালো রসিক,
0: ও রসিক, আমি আমদার শ্যাম বলে বলতে ম্যাডাম।
1: বর বর শ্যামজি, काय करताय तुम्ही?
0: मी कापताकारी करतो मॅडम।
1: अच्छा अच्छा, तर
0: शेती आपल्याकडे
1: किती एकर शेती आहे?
0: किती आहे? 100 एकर शेती आहे, 3 जोड्या बोधाच्या।
1: 100 एकर शेती आहे?
0: हो।
1: आणि ही संपूर्ण शेती तुम्ही करता आहात?
0: शेती फुल आणि पाहतो।
1: अच्छा,
0: सात बाधा इतर आमच्यावाला।
1: बर बर, शेतीमध्ये कुठली कुठली पीक घेता?
0: काही फक्त संत्रा घेतो, कापूस।
1: अच्छा अच्छा,
0: हो कपचे आपले कसे 5 लाखाचे 6 लाखाचे।
1: अरे वा, छान छान
0: छान आहे भाऊ।
1: बर, आज तुम्हाला कुठलं गीत ऐकायचं आहे?
0: मला गाणं ऐकायचं, आजीची सोच मन गाणं कलकत्त्याची कला होती मय।
1: हा,
0: आजी सोच मन कलकत्त्याची कला होती मय, सबको नच्या उंगली पे। आपल्या हे गाणं ऐकायचं,
1: दादा कोंडगे।
0: हा, दादा कोंडगे
1: यांनी काढलेला चित्रपट आहे हा, आगे की सोच।
0: त्याची पिक्चर मस्त आवडली मॅडम।
1: बर बर,
0: कलाकार उशा चव्हाण दादा कोणकेच।
1: आणि हे गीत ऐकायला कोण कोण उत्सुक आहेत?
0: माझा मुलगा गणेश कुमार होले, माझी पत्नी अनिताबाई होले।
1: बर,
0: आणि जावा या अच्छापुरे रामाजी भुसारी, आणि मुलगी आहे एक अच्छापुरा मुलगीची मुलगीकडे।
1: अच्छा अच्छा,
0: एक मुलगी माझी नाचा पंजाबरामध्ये।
1: अच्छा
0: होले,
1: अरे वा छान छान,
0: मोठा कालबद्दल आपल्याला।
1: अरे वा, ठीक आहे, तर तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आगे की सोच या चित्रपटातील गीत घेऊन येत आहोत, तर ऐका।

0: हॅलो रसिक हा फोन इन कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. श्रोते हो, हॅलो रसिक या कार्यक्रमात ज्या श्रोत्यांनी आज फोन केले असतील त्यांनी कृपया 2 महिन्यांपर्यंत फोन करू नये. नवीन श्रोते फोन करू शकतात. फोन नंबर आहे 0732-24-54-64 या क्रमांकावर. नंबर पुन्हा एकदा ऐका, 0732-24-54-64 या क्रमांकावर दर मंगळवारी दुपारी 3 ते 3:30 या वेळेत तुम्ही फोन करू शकता. तेव्हा आजचा कार्यक्रम समाप्त करण्याची मृणालिनी दहीकरला अनुमती द्या. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विलास गजभिये. तेव्हा श्रोते हो, आजपुरता निरोप द्या. नमस्कार.
1: हॅलो
2: हॅलो
1: हॅलो रसिक
2: हॅलो रसिक
1: हॅलो
2: हॅलो हॅलो रसिक
3: श्रोते हो, फोन इन कार्यक्रम हॅलो रसिक आताच आपण ऐकलात. सादरकर्त्या होत्या मृणालिनी दहीकर. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. दुपारचे 12 वाजता आहेत. काही क्षणात वनिता मंडळ आणि 1 वाजता विविध भारती सेवेचे कार्यक्रम अनुक्रमे मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळे आपल्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि मी आज आहे तुमच्याच बरोबर तुमची मैत्रीण मंजुषा वंजारी. मैत्रिणींनो बघता बघता जून महिन्याला सुरुवातही झाली आणि आता सर्वांनाच वेध लागले ते येणाऱ्या पावसाचे. उन्हाळ्याच्या कडक उन्हामुळे तापलेल्या धरणीला हा ऋतू नवसंजीवनी देतो. पहिल्या पावसाच्या सरी जेव्हा कोरड्या जमिनीवर पडतात तेव्हा जो मातीचा सुगंध दरवळतो तो शब्दात व्यक्त करणंच अशक्य. हा क्षण म्हणजे ऋतूचक्रातील एक जादुई अनुभव. खरंच बऱ्याच ठिकाणी पाऊस आपली हजेरी लावतोही आहे. अगदी तनामनाला सुखावणाऱ्या या पावसासाठी निसर्गातला प्रत्येक जीव आसुसलेला. त्यांनी यावं आणि मनसोक्त बरसावं असं वाटतंय मैत्रिणींनो. पण या बरसणाऱ्या पावसाचं काही नियोजनही करावं लागणार आहे. येणाऱ्या प्रत्येक थेंबाचं महत्त्व समजून पाणी साठवून ठेवावं लागणार आहे. जमिनीत पाणी मुरेल अशा सोयी कराव्या लागतील आणि त्या दिशेनं पावलं आत्ताच उचलावी लागतील. एकूणच कुठल्याही ऋतूत पाण्याची कमतरता भासू नये या दृष्टीनं प्रयत्न करावा लागणार आहे. आपली येणारी पिढी पशुपक्षी यांच्यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा या धोरणाचा अवलंब करावा लागणार आहे. चला तर छोटासा प्रयत्न आपणही करूया, पर्यावरणाचं संतुलन राखूया. मैत्रिणींनो यानंतर वळूया आपल्या या कार्यक्रमातील मालिकेकडे. क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेमध्ये डॉक्टर शारदा नायडू यांच्याबद्दल त्यांचं क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल आपण जाणून घेणार आहात. चला तर

0: मैत्रिणींनो, क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेअंतर्गत आज आपण फुटबॉल प्लेयर आणि ऍथलीट असलेल्या डॉक्टर शारदा नायडू यांना स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे. 40 वर्षाचा त्यांचा हा क्रीडा क्षेत्रातील प्रवास आहे. करिअरही याच क्षेत्रात त्यांनी घडवलेलं आहे. कसा हा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाचा प्रवास होता हे आता छान गप्पांमधून जाणून घेऊया. शारदाताईंचं स्वागत करूया. नमस्कार शारदाताई.
1: नमस्कार मॅडम.
0: आणि कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद मॅडम.
0: खेळ कुठलाही असो, प्रत्येक व्यक्तीच्या तो जवळचा असतो. कोणी आपल्या समाधानासाठी खेळतं, कोणी त्यामध्ये करिअर करतं. आणि खेळ म्हटला की मग जिद्द, चिकाटी हे गुण आलेच. तर तुमचा हा खेळाचा प्रवास आणि सहसा फुटबॉल या खेळाकडे मुली फारशा वळत नव्हत्या जर तुमचा काळ जर पाहिला तर.
1: हो.
0: आणि तुम्ही कितीतरी मॅचेस जिंकलेले आहात आणि आज प्रिन्सिपल म्हणून तुम्ही एका कॉलेजमध्ये कार्यरत आहात. अजूनही विद्यार्थ्यांना घडवता, स्वतः तुम्ही खेळता देखील. तर कशी या खेळाची आवड निर्माण झाली, इथपासून सुरुवात करूया ना आपण आपल्या मुलाखतीला.
1: माझी सुरुवात अगदी लहानपण, मी 2 वर्षाची होती तेव्हापासून. मला कळायचं नाही खेळ वगैरे. मी नर्सरीमध्ये होती, एक रेस झाली आणि ती रेसमध्ये मी फर्स्ट आली.
0: बरं.
1: आणि मला एक वॉटर बॅग आणि काही काही मिळालं आणि मी असे टाकून दुपारी घराला गेली. हे काय मला माहित नाही काय होतं, पण इथे असं धावण्यामुळे असे बक्षिसे मिळतात असं मला कळलं. नंतर कुठे पण जिथे 15 ऑगस्ट मध्ये होत होता त्या काळी दुर्गा उत्सव गणपती मध्ये असे छोटे छोटे खेळ होत होते, तो मी निघायची
0: आणि भाग घ्यायचा.
1: आणि माझी आई मला खूप ढुंढायची कुठे गेली माझी बेटी, पण एखादीने सांगितलं तुमची मुलगी तिथे धावत आहे. तो मग मी यायची, पुन्हा खूप सारे पुरस्कार घेऊन यायची. नंतर असे मला खूप आवडलं लागलं खेळायला. जेव्हा मी 7वी कक्षात मध्ये गेली तेव्हा मी सेंट अँथनी स्कूल मध्ये होती आणि एक सर्क्युलर निघाला की फुटबॉल कोणाला खेळायचं आहे, वुमेन फुटबॉल असं एक सर्क्युलर निघाला होता आणि मी एकटीच हात उपर केले. तर सरांनी म्हणाला की फुटबॉल आणि तू खेळशील. मी हो सर. मला माहित नव्हता की फुटबॉल काय आहे, पण मला खेळायचं होता. आणि त्या दिवशी अगर हँडबॉल हॉकी काही पण असते तरी माझा हात वरच असता. काही मैत्रीण माझ्यासोबत आले.
0: बर.
1: आणि आमची यशवंत स्टेडियम मध्ये प्रॅक्टिस होत होती, डीएसओ चे कोच होते. ते आले आणि ट्रायल वगैरे झालं. माझी हाईट बघून मी खेळत होती,

0: खूप खूप फिटनेस तेव्हापासून छान होता माझा. म्हणाले ही खूप अच्छी गोलकीपर बनेगी ये लडकी, पटियालाचे कोच होते ते.
1: बर
0: तर माझा सुरू झाला प्रॅक्टिस आणि 6 महिना नंतरही माझा सिलेक्शन 1983 मध्ये फैजाबाद इथे सब ज्युनियर मध्ये झाला. तेव्हापासून माझा प्रवास आजपर्यंत सुरू आहे.
1: वा वा वा वा, खूपच छान. आणि फुटबॉल हा खेळ तुम्हाला माहित नव्हता
0: हो.
1: पण खेळायचं होतं, जिद्द होती की कुठलाही खेळ
0: खेळायचं होतं मला
1: हो. आणि ती जिद्द तुम्ही पुढे ठेवली आणि याच्यामध्ये तुम्ही खूप छान पद्धतीने आपलं करिअर केलं. आता फुटबॉल या खेळाविषयी खूप असं सविस्तर माहिती अनेकांना नसते, तर तुम्ही ऍज अ कोच आहात, तुम्ही अनेक मॅचेस खेळल्या आहात, तर काय सांगाल आमच्या मैत्रिणींना काय हा गेम आहे?
0: फुटबॉल खूप छान गेम आहे, खूप फिटनेस लागते. 90 मिनिटचा गेम.
1: बरं,
0: 90 मिनिट गेम मध्ये खूप फिटनेस लागेल आणि कोऑर्डिनेशन हे खूप छान असते. वुमेन्स फुटबॉल मध्ये वुमेनला 90 मिनिट खेळणं म्हणजे मजाक नाही आहे.
1: हो,
0: तरीही आमच्या महाराष्ट्राची तेव्हा फुटबॉलची टीम खूप छान होती. मी खेळली 10 इयर्स. 10 इयर्स मध्ये काफी फर्स्ट सेकंड थर्ड असे महाराष्ट्राला मिळाले. आता थोडा कठीण आहे. आता मणिपूर आणि वेस्ट बेंगॉल इतके खूप छान फुटबॉल प्लेअर आहे. आणि फुटबॉल जो प्लेअर असतात तिथे एक गोलकीपर आहे, मग फॉरवर्ड प्लेअर असतात, हाफ प्लेअर असतात, बॅक प्लेअर असतात. आणि क्रिकेट जो खूप फेमस आहे आजची स्थिती, पण वर्ल्ड मध्ये फुटबॉल ही फेमस आहे.
1: एका गोलकीपरची काय भूमिका असते?
0: गोलकीपरची भूमिका म्हणजे सर्व आत्मा असते
1: हो
0: गोलकीपर. कारण की त्याला दिसते की काय होत आहे ग्राउंड मध्ये. आणि त्याला जो प्लेयर असतात ना खेळते, जो फॉरवर्ड असतात, बॅक असतात, त्याला पण गोलकीपर ही मोटिवेट करतात. अगे बढ़, इधर से बॉल ले, इधर इसको ये, यानी ऐसे वो गोलकीपर का ही पूरा रोल रहता है, जिसमें गोलकीपर अपना पूरा एनर्जी एक तो बोलने में, और दूसरा उसका दूसरा रोल रहता है कि उसको रोकना भी है बॉल. ये बात यानी इतना उसका पूरा ध्यान पूरे ग्राउंड के साथ में रह के और खुद को गोल भी रोकना है. अगर हमने बहुत अच्छा गोल मार भी दिया, अगर फिर वहां से अगर गोल होता है तो फिर कोई मतलब नहीं. इसलिए गोलकीपर का रोल बहुत बड़ा होता है. मतलब गोल बचाना भी है और गोल मारने वालों को मोटिवेट करके जिताना भी है.
1: बरं,
0: तो इतका खूप छान असते.
1: हो, मग यासाठी काही स्पेशल ट्रेनिंग द्यावी लागते का गोलकीपरला?
0: हो, सर्वांना.
1: बरं,
0: बॅकची अलग ट्रेनिंग असते, फॉरवर्डची अलग असते, हाफची अलग असते, गोलकीपरची अलग असते. गोलकीपरला डाइव मारायचं असते,
1: हो
0: खूप जम्प असावी.
1: बरोबर. मग कसं तुम्हाला तुमच्या कोचने घडवलं?
0: माझा कोच होता सत्यनारायण पारपल्ली. तो कोच एज्युकेटेड नव्हता, पण इतका छान कोचिंग द्यायचा, त्यांच्यामुळे आमचं भविष्य घडलं असं मला वाटतं.
1: आणि ऍज अ प्लेअर म्हणून तुम्ही तेवढी मेहनत केली
0: हो,
1: जसं तुम्हाला कोचने सांगितलं तसं तुम्ही सगळं फॉलो करत गेले,
0: फॉलो केलं
1: आणि पुढे मग चमकलात छान खेळामध्ये. प्रत्येक खेळाडूला त्या खेळातला मेन खेळाडू जो असतो, जो खूप नावाजलेला असतो, तो आपला आदर्श असतो. तुमच्या दृष्टीने कोण या खेळाचा आदर्श आहे?
0: त्यावेळी खूप सोशल मीडिया नव्हता म्हणून आम्हाला पेले, मेराडोना ये आमचे आवडचे.
1: हो, पण मग त्यावेळी मॅचेस बघणं वगैरे होत असेल,
0: पण दूरदर्शन DD1 हेच होतं. मला आठवते की जेव्हा मी इंटरनॅशनल खेळली होती 86 ला, माझ्या घरी टीव्ही नव्हता. माझ्या फ्रेंडकडे एक टीव्ही होता आणि माझी मॅच रात्री 11 वाजता आली. धावत आला आणि मला म्हणजे शारदा शारदा तेरा मॅच सुरू हो रहा है, जल्दी चल जल्दी चल. ऐसा जमाना था उस.
1: खरंच अवघड होतं, पण अवघडलाही तुम्ही सोपं करून दाखवलं मेहनतीने. बरं, यातच करिअर करावं असा केव्हा निर्णय घेतला मग तुम्ही?
0: मॅडम, मी ना ऍक्च्युअल 12th नंतर LLB चा फॉर्म आणला होता, पण माझी एक सिनियर गोलकीपर होती किरण लुक, ती बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन करत होती. आणि स्टेडियम मध्ये आता काय करायचं शारदा, तो मी म्हटलं दीदी मैंने LLB का फॉर्म लेके आया है, तुला कशाला करायचं LLB? आपला फील्ड स्पोर्ट्स मध्ये आहे, फिजिकल एज्युकेशन ही आम्हाला पण माहीत नव्हता की फिजिकल एज्युकेशन पण आहे. आणि मी बीपीई मध्ये नागपूर शारीरिक शिक्षण महाविद्यालय धंतोली तिथे माझी ऍडमिशन झाली किरण दीदीमुळे.
1: बरं,
0: मी ईश्वर देशमुख कॉलेजच्या प्रिन्सिपल आहे आणि माझी मास्टर डिग्री पीजीटीडी म्हणजे कॅम्पस मध्ये झाली नागपूर युनिव्हर्सिटीचे.
1: बरं, त्यामुळे खेळ करिअर नंतर कोचच्या भूमिकेत
0: पण
1: या सगळ्या भूमिकेत तुम्ही पुढे आलात. आता तुम्ही कॉलेज स्तरावरही अनेक मॅचेस खेळला असाल, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा. तर आपण थोडस राष्ट्रीय स्तरावर आता बोलूया. तर पहिली मॅच कुठे होती आणि ते अनुभव आम्हाला सांगा ना.
0: जसं की मी सांगितलं होतं की फर्स्ट मॅच माझी सब ज्युनियर फैजाबाद, तेव्हा मी फक्त 13 वर्षाची होती.
1: बरं,
0: आणि त्यानंतर दरवर्षी 3 नॅशनल व्हायचे, सब ज्युनियर, ज्युनियर आणि सिनियर.
1: बरं,
0: माझ्या फिटनेस, माझ्या हाईट की वजह से मुझे जो गोलकीपर का चान्स मिला, माझं सिलेक्शन सब ज्युनियर मध्ये पण व्हायचं, ज्युनियर मध्ये पण व्हायचं आणि सिनियर मध्ये पण व्हायचं. मी 16, 15, 16, 14 इयर्स मध्ये पण सिनियर नॅशनल खेळले.
1: बरं,
0: तर माझा अनुभव मतलब खूप मला अभ्यास आणि खेळ
1: हो,
0: याशिवाय माझा
1: दुसरं काहीच नव्हतं,
0: काहीच नाही होता. आणि माझी आई कधीच मला बोलली नाही की तुला हे काम करायचं आहे, तुला ते घरचं काम कर, असं कधीच नाही. तिने खूप खूप मतलब
1: मदत केली,
0: मदत इतकी केली काय सांगू आता मी. कारण की एका वेळी माझ्या वडिलांना रिश्तेदार लड़की है, आप पेन पेन के खेलने जाती है, अभी उससे शादी कौन करेगा, तो माझ्या वडिलांनी माझा खेळ बंद केलं होतं
1: एका
0: वेळी. पण माझे शाळेचे प्रिन्सिपल फादर फ्रान्सिस सेंट अँथोनी, शारदा कैसे चल रहा आपका प्रॅक्टिस, मी सांगितलं सर माझा बंद झालाच, तर मला काही सांगता ते प्रिन्सिपलने अपना स्कूटर से मेरे घर आए.
1: बरं,
0: त्यावेळी माझे फादर होते घरी, तो उन्होंने बताया कि आपकी लड़की जो है वो एक दिन बहुत ज्यादा नाम कमाएगी, आपने उसका खेल बंद कर दिया है, तो ये ठीक नहीं है, आप उसको फिर से शुरू करो. माझे वडील ने काही ना बोलता
1: हो म्हणाले
0: आणि त्यानंतर वडिलांनी काहीच नाही बोलला, काही कधी नाही. आणि त्यांना कळत पण नाही होतं कुठे चालली केव्हा येते. माझा वडील गार्ड होते सेंट्रल रेल्वे मध्ये, ते पण टूर मध्ये असतात, तर तिने पण काही नाही. आणि माझी आईचा मोठा रोल आणि माझी भाऊचा, माझ्या मला 3 भाऊ होते.
1: बरं,
0: तिघी भाऊ कधी माझ्या स्टड बूट असतात तिला पॉलिश करायचे, टूर मध्ये जाणार तो प्रेस करायचे, देन अक्का क्या हो गया अभी और क्या करना है, ते खूप खुश. माझ्या मतलब वातावरण इतका मतलब
1: सपोर्टिव्ह होता,
0: खूप खूप सपोर्टिव्ह होता. आईचा रोल मोठा
1: हो, आई वडिलांची भूमिकाच इतकी आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये महत्वाची असते आणि त्यांच्या पाठिंब्याने आपण खऱ्या अर्थाने पुढे जातो. जसा भक्कम पाठिंबा तुम्हाला मिळाला. आता अडचणी तर प्रत्येक गोष्टींमध्ये येतात,
0: खूप अडचणी आली, सांगण्याचा काही अर्थ नाही, पण अडचणींमधून निघायचा म्हणजे स्पोर्ट्स.
1: बरोबर, तेच पुन्हा तेच की जिद्द चिकाटी जर तुमच्यात असेल आणि मला करायचं आहे, माझ्या स्वप्नांना मला पूर्ण करायचं आहे असं म्हटलं की नक्कीच ती स्वप्न पूर्ण होतात. तर अशा रीतीने तुम्ही राष्ट्रीय स्पर्धेतही अनेक मॅचेस खेळलेला आहात. पुढे जेव्हा तुमचा खेळ अधिकाधिक प्रगल्भ होत गेलात, तुम्ही गोलकीपरची भूमिकाही खूप छान पद्धतीने निभावत होतात, आंतरराष्ट्रीय खेळाकडेही तुम्ही वळलात, तर आंतरराष्ट्रीय खेळात तुम्ही किती मॅचेस खेळलात, किती मॅचेस तुमच्या झाल्या?
0: आंतरराष्ट्रीय मॅचेस फुटबॉल मध्ये खूप जास्त खेळायला मिळालं नाही. जेव्हा सिलेक्शन होतं जकार्ताला म्हणजे जायचं होतं, तेव्हा 10,000 द्यायचं होतं, तर 10,000 तेव्हा नाही माझ्याजवळ होते पण नाही, आणि पापाजवळ पण इतके नाही होते, तो मी सोडलं ते. नंतर इंडियामध्येही होतं इंटरनॅशनल, तेव्हा माझं सिलेक्शन पुन्हा झालं आणि मी पुन्हा खेळलंय. नंतर माझी ही जो स्वप्न होती इंटरनॅशनल खेळायची, ती माझ्या डोक्यात राहायची. तर मी मॅरेज नंतर आणि खूप सुविधा ती कुठे आहे, वेटरन्स का जो होता है वो किधर मिलेगा.

0: तो ऐसे पता करते करते मुझे पता चल गया कि वेटरन्स का भी मैचेस जो होते, नंतर मी तेव्हा एज ऑफ 45 श्रीलंका मध्ये खेळले, नंतर फिलिपिन्स मध्ये खेळले आणि मलेशिया मध्ये खेळले आणि वहां से मुझे ब्रॉन्ज मेडल सिल्वर मेडल मिळाला.
1: बरं, आणि जेव्हा ही असं नॅशनल म्हणा किंवा इंटरनॅशनल मॅचेस सुरू असतात आणि 90 मिनिटाची तुम्ही म्हणालात मॅच असते, त्यामध्ये एक एक मिनिट महत्वाचा असतो, आणि असा एखादा अनुभव सांगता येईल का शारदाताई की बस आता मॅच संपायला आलेली आहे पण आपल्याला एका गोलची गरज आहे आणि वेळेतच प्रतिस्पर्धी दुसऱ्या टीमनी तो गोल केला आणि तुम्ही तो अडवला आणि तुम्ही आपली आपल्या टीमला जिंकवून दिलं, इंडियाला जिंकवून दिलं, असा अनुभव?
0: इंडिया तर नाही पण नॅशनल होता, सिनियर नॅशनल गोंदियामध्ये 1992 आणि खूप पब्लिक, पुरा गोंदियाचा स्टेडियम फुल होता. आम्ही सेमी फायनल हारलो होतो मणिपूर सोबत आणि आम्हाला थर्ड प्लेस साठी पाहिजे होतं प्लेस, तर आमची मॅच होती केरला आणि केरला पण खूप छान त्यावेळी, तो खूप छान आमचा गोल झाला, आम्ही दोन केलं आणि केरलाने एक गोल केला. आता माझा मानसिक स्थिती आप समजू शकते की मला दुसरा गोल
1: कुठल्याही हालतीत
0: थांबवायचं, तर मीने इतके गोल, इतना गोल बचाया है मैंने डाई मार मार के. उस समय एक डाई मारने से इतनी पब्लिक तालियां और ये वो जो पब्लिक का सपोर्ट और उनके वजह से वो हमने मैच जीते,
1: वाह वाह,
0: वो नहीं भूल सकती. और उसमें मुझे बेस्ट गोलकीपर का मिला अवार्ड.
1: बर, किती अशा पद्धतीने तुम्ही मॅचेस जिंकवून दिल्या आहेत, किती गोल अडवलेत?
0: खूप, महाराष्ट्राला खूप मेडल दिले.
1: बर,
0: 1984 ते 95 पर्यंत खूप मेडल दिले.
1: बरं, आता तुम्ही ऍथलीट सुद्धा आहात,
0: हो,
1: तुम्ही हाय जम्प हर्डल्स मध्ये सुद्धा पार्टिसिपेट केलेला आहे, त्याबद्दल सांगा ना थोडं.
0: जेव्हा मला सुरू करायचं होतं ऍथलेटिक्स, तेव्हा मी काय करू असं माझ्या मनात होतं, तर फर्स्ट गोवामध्ये एक नॅशनल होता तेव्हा आम्ही लोक थ्रोईंग इव्हेंट मधलं घेतलं, माझी मैत्रिणी आणि मी, डिस्कस थ्रो, जेव्हलिन थ्रो आणि शॉर्टपट. नंतर मला वाटलं की मी खेळू शकते पण माझा थ्रोईंग मध्ये नाही आहे, मी रनिंग करू शकते असं मला वाटलं, तर मी प्रॅक्टिस सुरू केली रनिंगची.
1: बरं,
0: हो, तर रनिंग करता करता मला वाटलं की मी हर्डल्स पण करू शकते, कारण की मी जेव्हा ग्रॅज्युएशन करत होती तेव्हा नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये मी हर्डल्स मध्ये सिल्वर मेडल होती आणि लॉंग जम्प मध्ये पण होती, तर मी फिर 100 मीटर हर्डल्स आणि लॉंग जम्प पण हाय जम्प पण सुरू केलं, पण प्रॅक्टिस, विदाउट प्रॅक्टिस
1: काहीच
0: बिलकुल पॉसिबल नाही आहे. उसके लिए मी सकाळी 6 ते 8 वर्कआउट करते.
1: बरं, अजूनही?
0: अजूनही.
1: मग यामध्ये किती मेडल्स मिळाले, कुठे गेले?
0: यामध्ये श्रीलंका मध्ये मुझे हर्डल्स मध्ये ब्रॉन्झ मेडल मिळाला, फिलिपिन्स मध्ये सिल्वर मेडल मिळाला हर्डल्स आणि हाय जम्पला, आणि मलेशिया मध्ये पण 100 मीटर मध्ये ब्रॉन्झ मेडल आणि हर्डल्स मध्ये ब्रॉन्झ मेडल.
1: आता तुम्ही म्हणालात की खेळासाठी खूप व्यायाम करावा लागतो, सराव असतो, आहारही खूप महत्वाचा असतो.
0: आहार मध्ये मी सर्व घेते, मतलब प्रोटीन आणि आहार मध्ये कसं की नाश्ता कंपल्सरी 8:30, मतलब 8:30 है ना, लंच टायमिंग, डायटिंग कधीच नाही केली.
1: बरं,
0: डायटिंग करते.
1: तुम्हाला अनेक पुरस्कार मिळाले, त्यातला एक मानाचा पुरस्कार आहे तो म्हणजे शिवछत्रपती अवॉर्ड फुटबॉलसाठी तुम्हाला मिळालेला आहे, तो अनुभव सांगा ना. 1991 ते 92 मध्ये हा पुरस्कार तुम्हाला मिळाला
0: आणि मला 94 मध्ये मुंबईमध्ये मिळाला. खूप खूप, मतलब जितना हम लोग सब करते है उसकी मेहनत का वो फल, आणि खूप आनंद मिळाला की सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी तिथे होते, त्यांना पण छत्रपती पुरस्कार मिळाला होता आमच्या सोबत.
1: वा वा वा, म्हणजे तो अनुभव आजही तुम्हाला आठवत असेल.
0: मला खूप पुरस्कार मिळाले खेळा क्षेत्रातही आणि खेळा
1: व्यतिरिक्त.
0: हा, पण मला वाटते माझा सर्व मोठा पुरस्कार आहे आय एम मदर ऑफ इंटरनॅशनल शूटर, हे माझा मोठा पुरस्कार आहे, कारण की माझी जी मुलगी आहे ते पण रायफल शूटिंग करते आणि ती इंटरनॅशनल झाली, ही माझा खूप मोठा, मला वाटते असा की माझा खूप मोठा पुरस्कार आहे
1: आणि तिला घडवण्यात तुमचा हात आहे. खेळानंतर मग तुम्ही कॉलेजमध्ये

0: सर्व्हिसला लागलात आणि कोचच्या भूमिकेत लेक्चरर म्हणूनही तुमचं काम सुरू होतं आणि मुलांना घडवणंही काम सुरू होतं. कोचची भूमिका जरा थोडीशी जबाबदारीची असते, तर कशा पद्धतीने कसं आव्हान पेललं?
1: साइकोलॉजी असते, हम एक प्लेयर को उस दृष्टि से देखते हैं कि जब सब खेलने के बाद उनको नहीं पता होता कि उनका, जैसे मुझे एक हमारे कोच ने बोला कि ये गोलकीपर बहुत अच्छी बनेगी, है ना, तो उसी दृष्टिकोण से सभी को देखना होता सिलेक्शन के समय. फिर वहां से हम बिल्कुल उनको वहां से लेकर कि आप ये लॉन्ग जंप अच्छा कर सकते हो, आप 100 मीटर अच्छा कर सकते हो, आप फुटबॉल में इस पोजीशन पे अच्छा कर सकते हैं, ये एक कोच का होता है दृष्टिकोण कि वो किस तरीके से देखने के बाद उसको बताए कि इसमें आप बहुत ऊपर जा सकते हैं.
0: आणि त्यात त्याला एक्सपर्ट बनवणं ही तुमची भूमिका असते.
1: हो,
0: तर अनेक मॅचेस तुमची टीम खेळली असेल, तुमच्या कॉलेजचे विद्यार्थी खेळले असतील.
1: चॅम्पियन आहे
0: तुमची टीम, चॅम्पियन
1: फुटबॉल मध्ये.
0: बरं, तर पुष्कळदा असं होतं ना की कधी हार जीत होते, जिंकणं हरणं तर हे असतंच, खेळताना दडपण येतं कारण पुढची टीम जर स्ट्रॉंग असेल तर त्या प्लेअरवरही दडपण येतं. कसं त्यांचं ते मानसिक बळ वाढवता तुम्ही?
1: मेंटल टफनेस, खेळ शारीरिक आहे पण मेंटल टफनेस खूप आवश्यक, त्यामध्ये मेडिटेशनचा खूप मोठा रोल आहे.
0: बरं,
1: अग्रेसिव्ह गेम आहे फुटबॉल,
0: हो,
1: मुलांना थोडा साइड मध्ये घेऊन मेडिटेशन करायचं आणि त्यांना मेंटली टफनेसचे जितके ट्रेनिंग असतात ते आवश्यक आहे.
0: बरं शारदा, ते आता मुलांचा सध्या खेळाकडे कसा कल दिसून येतो?
1: हो,
0: किती उत्सुक आहेत खेळाविषयी?
1: आजकालचे मुले मोबाईल मध्ये,
0: हो,
1: मोबाईलचा खेळ खूप खेळतात. पण हे आमची जिम्मेदारी आहे आता की मैदान मध्ये कशा, मतलब किस प्रकार से हम लोग उनको मैदान में ला सकते हैं, क्योंकि स्कूल का टाइम टेबल, ट्यूशन, अदर एक्टिविटी, त्यानंतर वेळ नसते, पण कंपल्सरी 1 आवर
0: खेळायला
1: द्यायलाच हवं. जे मुली आहे, मुली डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, काही पण कोणत्याही फील्ड आहे, पण त्याला पण सेल्फ डिफेन्स आलाय पाहिजे.
0: हो बरोबर,
1: हर स्कूल में, हर कॉलेज में, जो फील्ड में आप है वहां एक सेल्फ डिफेन्स का कोर्स के लिए कंपल्सरी करना चाहिए.
0: बरोबर, तुमचा हा खेळाचा प्रवास अजूनही सुरू आहे. वयाच्या 45व्या वर्षीपासून कितीतरी स्पर्धेत तुम्ही भाग घेतला, नॅशनल इंटरनॅशनल गाजवलेला आहे आणि आणखी अजूनही तुम्ही प्रॅक्टिस करता आणि मॅचेस खेळताही?
1: खेळते.
0: बरं, तर आता कसं वाटतं?
1: मला मतलब खूप आनंद ग्राउंड मध्येच येते.
0: बरं,
1: आता पण मी रोज धावते, जम्प करते, आमचे जो विद्यार्थी आहे त्यांच्या सोबत खेळते मी, फुटबॉल पण खेळते मी आता.
0: बरं, म्हणजे अजून खेळण्याचं काही इच्छा अजून संपली नाही?
1: संपली नाही, कधी संपणार पण नाही.
0: हो, म्हणजे ग्राउंड तुम्हाला असं ओढून नेतं. फुटबॉल हा खेळ धावण्याचा आहे, ताकदीचा आहे आणि पेशन्सचा आहे. खरंच कौतुक आहे तुमचं की आजही तुम्ही अशा या खेळामध्ये अजूनही आहात आणि तेवढंच जीव तोडून मुलांनाही तुम्ही शिकवत आहात. आपण बघतोय की आता इतक्या अनेक, गेल्या मागील 10 वर्षापासून भारतामध्ये अनेक खेळ होतात, त्या खेळामध्ये आपल्या भारत देशाचं नाव अनेक प्लेयर्सनी उंचावलेलं आहे, खास करून महिलांचाही खूप सहभाग दिसून येतो आणि जेव्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचा तिरंगा फडकवला जातो तेव्हा अगदी आपल्याला सगळ्यांनाच अभिमान वाटतो. स्त्रियांनी खेळामध्ये घेतलेली गगनभरारी बघता तुम्हाला काय वाटतं?
1: अभी आपने देखा की जितने भी ओलंपिक्स वगैरे में भी मेडल्स महिलाओं के, पहले पुरुष और महिला इसमें कैसा था कि शक्ति पुरुष को, ऐसा कुछ नहीं है. मेडिकल साइंस ने वो प्रूव भी कर दिया है कि आप पहले रेसलिंग वगैरह लड़कियां नहीं खेलती थी कि उससे आपको प्रॉब्लम आएगी आगे चल के, शादी के बाद प्रॉब्लम आएगी, बट लड़कियों ने भी ये सिद्ध कर दिया कि इक्वल मीन्स इक्वल.
0: हो,
1: कहीं पर भी अभी ऐसे ऊपर नीचे नहीं है. तो इसकी वजह से उन्होंने अपने आप को सिद्ध किया और अभी आगे भी कर लेगी. आगे भी जितनी जो लड़कियां अभी इस वक्त है, क्रिकेट, हॉकी, है ना, शूटिंग,
0: हो,
1: शूटिंग मध्ये पण खूप छान रिझल्ट आहे आपला. तर मला वाटते की हा जो प्रवास आता आगे
0: वाढतोय,
1: वाढतोय छान, खूप छान असेल.
0: हो, ज्या मुलींना या खेळात यायचं आहे खास करून फुटबॉल मध्ये, तर तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
1: जैसे मेरा लाइफ में मैंने ऐसे बनाया था कि मुझे किसी का उदाहरण नहीं, मेरा उदाहरण लोग ने लेना चाहिए.
0: हो,
1: तो ऐसे ही हर किसी ने यदि सोचा कि वो खुद ही एक उदाहरण बनते जाए तो कोई रुकावटें कहीं रुकी नहीं सकती है।
0: खूब छान, तंत्रज्ञान वाढत चाललंय, फैसिलिटी वाढत चाललेली आहे।

0: फॅसिलिटी खूप आहे आता.
1: हो, त्या काळात तुमच्या काळात एवढी फॅसिलिटी नव्हती जितकी आता आहे.
0: काहीच फॅसिलिटी नव्हते. जनरल डिब्ब्यामध्ये जायचं आम्ही, फक्त ब्रेड आणि जॅम मध्ये दिवसभर राहायचं.
1: बरं,
0: तर असं नाही आहे. खूप फॅसिलिटी आहे आणि खूप स्पॉन्सरशिप पण भेटत आहे मुलींना.
1: आता अनेक पुरस्कार तुम्हाला मिळालेले आहेतच, तर कोणकोणते आहेत?
0: एक्सिलन्सी पुरस्कार आणि संयोजक, खूप छान ऑर्गनायझेशन आहे मधून, मोटिवेशनल स्पीकर, आणि एव्हरी इयर वुमेन्स डे को एक पुरस्कार तो रहता ही.
1: वा वा, छान. तर जाता जाता तुम्ही काय सांगाल की या खेळाने तुम्हाला काय दिलं, कसं घडवलं तुमचं आयुष्य?
0: हो, मला खेळांनी सर्व दिलं. स्पोर्ट्स एज ए करिअर याला बघायला पाहिजे. खुद के फिटनेस के लिए बहुत जरूरी है.
1: हो,
0: तो स्पोर्ट्स ही काम आएगा.
1: बरोबर. आपली ही जी मुलाखत आपल्या इतर मैत्रिणी ऐकतील तर नक्कीच त्या प्रेरित होतील.
0: हो,
1: आणि खेळाकडे मुलांनाही प्रेरित करतील या आशेसह आता आपण इथे थांबूया. शारदाताई, आपल्याला कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायला आवडेल?
0: मी यूपी मध्ये गेली होती खेळायला नॅशनल मध्ये, तिथे एक गाणं खूप चालत होता, कौन दिशा में लेके आया है बटुईया, ते मला खूप आवडते.
1: तर ऐकूया हे गीत. आपण इथे आलात आणि छान मनमोकळी मुलाखत दिलीत. पुढच्याही वाटचालीसाठी आकाशवाणी नागपूर तर्फे शुभेच्छा आहेत तुम्हाला. धन्यवाद, नमस्कार.
0: थँक्यू.

क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेमध्ये डॉक्टर शारदा नायडू यांची राखी पाटील यांनी घेतलेली ही मुलाखत आपण ऐकलीत. यानंतर इंद्रधनू या मालिकेमध्ये AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती याविषयी सोनश्री देशपांडे यांची ही मुलाखत आपण ऐकणार आहात. चला तर ऐकूया.

मैत्रिणींना नमस्कार. इंद्रधनु मालिकेमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आज तंत्रज्ञानाचा युग. प्रत्येक गोष्ट एका क्लिकवरती आपल्याला उपलब्ध होते. धावत्या युगात तंत्रज्ञानाची प्रगती सुद्धा धावतीच आहे, त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात प्रगती साधली जाते आहे. पण या गोष्टीचा चुकीचा वापर होऊ नये ही गोष्ट सुद्धा तेवढीच महत्वाची. डिजिटल युगात झालेली क्रांती म्हणजे AI, अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता. सध्या सतत कानावर पडणारा हा शब्द दैनंदिन जीवनामध्ये आरोग्यसेवा, वाहतूक, उद्योग, शिक्षण या आणि अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्याचा सहजतेनं वापर केला जातोय. तर आज याविषयी आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत

0: डिजिटल स्ट्रॅटेजिस्ट सोनश्री देशपांडे. आणि आजचा आपला विषय आहे AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती. तर सोनश्री ताई नमस्कार.
1: नमस्कार,
0: तुमचं स्वागत आहे आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये.
1: धन्यवाद.
0: तर हा असा एक सध्या सगळ्यांसाठी असा कुतूहलाचा विषय आहे, कारण की आपल्या बऱ्याच मैत्रिणींना AI याबद्दल थोडीफार माहिती आहे, पण त्यांना अधिक माहिती जाणून घ्यायची आहे. तर सोनश्रीताई, हे सांगा की AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय? आणि आमच्या मैत्रिणींना हे सोप्या शब्दात तुम्ही कसं सांगू शकाल?
1: अगदी बरोबर म्हणालात स्वातीताई. कृत्रिम बुद्धिमत्ता ह्यातच सगळं येतं, पण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे या यंत्रांना माणसासारखी हुशारी देणं.
0: हा,
1: सोप्या भाषेमध्ये त्यांना बुद्धिवान करणं. पण मग कसं? विचार करायला शिकवायचं, माहिती द्यायची, ह्या विचारांनी ही माहिती कशी डिकोड करायची, त्याच्यावर निर्णय कसे घ्यायचे, आणि मग ते निर्णय प्लॅनिंगच्या किंवा ऍक्शनच्या स्वरूपात आपल्याला कसे द्यायचे, हे सगळं शिकतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि हे उत्तर असतं, जेव्हा तुम्ही एक प्रॉम्प्ट देता ना कसला तरी की मला हे शोधून दे, तेव्हा तो जो प्रॉम्प्ट काही सेकंद विचार करून उत्तर देतो, तेव्हा ही सगळी प्रक्रिया मागे झालेली असते. तर फक्त आपण विचार करतो जेव्हा AI म्हणतो, तेव्हा अशा लिखाणापुरती गोष्टींचा विचार करतो, पण ऍक्च्युली AI आपल्या रोजच्या गोष्टींमध्ये मिसळलेलं गेलं आहे. उदाहरण घेतलं झालं तर तुमचे OTT प्लॅटफॉर्म्स असू देत, तुमचे डिजिटल सर्च इंजिन्स असू देत, किंवा तुमच्या रेग्युलर मॅप्स असू देत. आपण कुठेही जातो, साधा एक मॅप लावून देतो की आम्हाला इथे इथे जायचं आहे, किंवा तुम्ही तुमच्या जो व्हॉइस असिस्टंट असेल त्याला सांगता. तर त्याच्यामध्ये जी सुधारणा होते, जे बेटरमेंट येत आहे, रिफाईनमेंट येत आहे, तो सगळा AIचा गुण आहे.
0: अच्छा, बरं. आज तंत्रज्ञान बरंच पुढे गेलं आहे, स्त्रिया सुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करत आहेत, तर आज स्त्रियांनी AI समजून घेणं का महत्वाचं ठरतं हे सांगा.
1: नक्कीच नक्कीच, खूप खूप गरजेचं आहे, कारण AI जसं आपण आता बोललो, डिजिटलच रोजच्या जगाचा भाग झाला आहे. तर AI हा त्याच्यातला सरमिसळलेला एक असं इन्ग्रेडियंट आहे जे त्या सगळ्याला स्मार्ट बनवतं. आपल्या भूमिका जेव्हा आपण वेगवेगळ्या स्त्रिया म्हणून आपण वेगवेगळ्या भूमिका सांभाळतो, मग घर असो, काम असो, मुलं, शिक्षण, नातेसंबंध, तो एक खूपच इनव्हिजिबल विषय असतो. पण या सगळी गोष्टींमध्ये माहिती लागते, आणि आपण दिवसाला, अशी एक स्टडी सांगते की महिला पुरुषांपेक्षा तिप्पट जास्त निर्णय घेतात दिवसाला. मग ह्या सगळ्या निर्णयांसाठी मिळणारी माहिती, त्याच्यासाठी सांभाळावा लागणारा वेळ, ते सगळं, जी तारेवरची कसरत आपण रोज येता जाता करतो, या सगळ्यामध्ये आत्मविश्वास पण टिकवावा लागतो. तो सगळ्यात महत्वाचा विषय आहे. AI समजलं की आजच्या डिजिटल जगामध्ये स्त्रीचा आत्मविश्वास वाढतो. हे मी स्वतः बघितलं आहे. खूप साऱ्या ज्या स्त्री उद्योजक आहे, ज्यांच्याशी माझा संपर्क येतो, त्यांना यांनी फार फरक पडतो. कारण आत्मविश्वास तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये निर्णय क्षमता वाढवायला मदत करतो.
0: बरोबर आहे.
1: आणि जेव्हा असे टूल्स आपल्याला चांगल्यानी येतात, तेव्हा आत्मविश्वास नक्कीच वाढलेला असतो. तुमचा वेळ वाचतो, तुम्हाला माहिती आहे की माझी जी माहिती पुरवली आहे त्याच्यामध्ये मला प्लॅनिंगसाठी एक असिस्टंट आहे जो मला गोष्टी थोड्या सोप्या करून देईल आणि मला चटकन निर्णय घेता येतील. सो हा झाला स्त्री म्हणून कोर विषय, का माहिती असावं, कारण आपला आत्मविश्वास वाढतो. तिथून आपण थोडं विलगित झालो तर आपलं घर येतं. मग जसा घरच्या सवयी या स्त्रीच्या रूपाने असतात, आईच्या, सुनेच्या, मुलीच्या, तशाच डिजिटल सवयी पण आपल्यातून येतात.
0: हो,
1: जर आपली त्याबद्दलची माहिती कमी असेल तर आपल्या सवयी बिघडतात आहे का बरोबर जातात आहे हे पण आपल्याला कळणार नाही. तर मग आपल्या घराला या डिजिटल सवयी लावायच्या आहे, त्या आपल्या नॉलेजशिवाय कमतरता पडतात. राईट.
0: हो.
1: सो हा आत्मविश्वास, या सवयी, आणि त्यासाठी जे काही छोटं छोटं शिकणं आहे ते. सो महिलांसाठी हे गरजेचं नाही आहे की मी एखादा मोठा कोर्स करून घेऊ का AIचा, मग मला सगळ्याच गोष्टी वापरता येतील. आपण जसं एक एक करत एक एक गोष्ट शिकलो, पहिले मॅप्स नाही शोधता यायचे, आता शोधता येतात. सर्च नाही करता यायचं, आता सर्च करता येतं. अगदी तसंच. तर आज एखादा पाठवायचा मेसेजच आहे, तो नीट करून घे. उद्या एखाद्या गोष्टीची यादीच बनवून घेऊ दे. परवा एक प्रोजेक्टच करायचं मुलांसाठी, त्याच्यासाठी काही रूपरेषा बोलवून घे, आयडियाज मागवू देत. अशा छोट्या छोट्या स्टेप्समधनं पण AI शिकता येतं.
0: हो, खूप छान.
1: त्यामुळे AIची भीती कमी होते, विश्वास वाढतो, आत्मविश्वास वाढतो, आणि वापरासाठी आपली बुद्धी मोकळी होते. आपण AIला वापरताना बेसिक, सगळ्यात फंडामेंटल, सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की AI हा आपलं काम कमी करायला असलेला

0: असिस्टंट आहे. आपलं काम आउटसोर्स नाही करायचंय. घरात बाई लावली जर आपण कामाला तर ती आपल्याला मदत करते. ती आपला डिसिजन नाही घेऊन घेत तिच्यासोबत. आपण सांगतो हे हे काम करायचंय. अगदी त्याच रांगेमध्ये ए आय पण आपल्याला मदत करतो आपण जे काम सांगू त्यासाठी.
1: अच्छा.
0: सो महिलांसाठी हा विषय समजून घेणं नितांत गरजेचं आहे. कारण आपण जे अष्टभुजा बनून असतो ना घरी त्या अष्टभुजेला एक्स्ट्रा पॉवर देण्याचं काम ए आय करतं.
1: खूप छान सांगितलं तुम्ही. कारण आज तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये प्रत्येकानेच पुढे जाणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही सांगितलं की उद्योजिका असो किंवा नोकरदार स्त्री असो त्यांना ए आय वापरणं आणि येणं खूप गरजेचं आहे. आणि तसंच गृहिणीला पण येणं खूप गरजेचं आहे. हो ना, जी घरी राहते कारण तिला असं वाटते मला काय करायचं आहे शिकून, पण तिच्यासाठी पण खूप गरजेचं आहे. कारण की आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये रोजच्या व्यवहारामध्ये या कृत्रिम बुद्धिमत्तेची आपल्याला गरज पडते.
0: नक्कीच.
1: तर ही गरज आपल्याला कुठे कुठे पडते हे सांगा.
0: खूपच छान प्रश्न. ह्याच्यासाठी एक तर हा वापर खूप ठिकाणी होऊ शकतो आणि हे श्रोत्यांना सोपं चटकन लक्षात यावं म्हणून मी तीन भागात सांगते. पहिला भाग वैयक्तिक वाढ, पर्सनल ग्रोथ. मग तुम्ही वर्किंग वुमन आहात, तुम्ही गृहिणी आहात, तुम्ही सासू आहात, सून आहात, कॉलेजमध्ये जाणारी अध्यापिका आहात, तुमचं प्रोफेशन काय यांनी फरक पडत नाही. तुमची वैयक्तिक ग्रोथ ही तर आहेच ना. पर्सनल ग्रोथ हा असा विषय आहे जो ज्याचा त्याला वेळोवेळी कळत असतो. आणि या पर्सनल ग्रोथसाठी खूप सारे ए आय टूल्स अवेलेबल आहेत आपल्याला आत्ता, जे तुमच्या कामामध्ये, जे तुमच्या घर कामामध्ये, जे तुमच्या परिवारासाठी वेगवेगळ्या पद्धतीने काम करू शकतात. जसं की काही टूल्स आहेत जे आपण लिहायला भाषेसाठी वापरतो, जसं की चॅट जीपीटी आहे, जेमिनाय आहे, क्लाउड आहे. हे टूल्स आपण एखादा विषय सोप्या भाषेत कसा करता येईल, त्यावर रिसर्च कसा करता येईल, त्याच्यावर निबंध लिहायचा, त्यावर काही विचार ठेवायचे आहेत त्यासाठी वापरतो. मोठा मजकूर, छोटा, ईमेल ऑपरेशन्स, याच्यासाठी या गोष्टी वापरतो. पण त्याचसोबत काही ठिकाणी नवीन स्किल शिकायसाठी पण या टूल्सचा वापर होऊ शकतो. की मला अमुक एखादी गोष्ट शिकायची आहे तर त्याच्यासाठी छोटासा प्लॅन बनवून देत तो टूल तुम्हाला शिकवणार नाही पण तुम्हाला त्याची आखणी करून देईल, त्याचं प्लॅनिंग करून देईल.
1: अच्छा.
0: खूपदा आपल्याला भाषेची अडचण असते, बोलीभाषेत हवं असतं, आपण ट्रान्सलेट केलं तरी पण ती क्लिष्ट मराठी येते खूपदा. पण मग हे करताना हे टूल्स खूप कामात येतात. जेव्हा तुमचे रायटिंग टूल्स आपण म्हणतो, तुम्हाला खूप इझिली बोलण्याचे मुद्दे मिळू शकतात. तुम्हाला एक खूप इझिली एखादा आर्टिकल आहे जे तुम्हाला तुमच्या सुपिरियरनी सांगितलं आहे की हे आर्टिकल तुम्ही हे करून आणा, तुम्ही इझिली त्यांना ट्रान्सलेट करू शकता. एखादा निर्णय, गृहिणींबद्दल तुम्ही बोललात म्हणून सांगते की गृहिणींसाठी हे असतं की मला तसं काहीच करायचं नाही, मी का वापरू,
1: हो ना,
0: राईट. त्याच्यासाठी खूप छान पद्धतीने ए आय वापरता येतं. जसं की एखादा निर्णय आहे आपल्याला घ्यायचा, तुम्हाला माहिती आहे की मी घेणार, पण मग असं असतं की नाही मम्मी इथे विचारलं तर असं होईल, तिथे विचारलं तर तसं होईल, जज करतील सगळे. तुम्ही असे जे निर्णय आहे ए आय ला विचारू शकता, पण विथ अ फिल्टर. फिल्टर असं वापरायचं, मला या निर्णयाचे तोटे आणि फायदे सांग, मला पाच गोष्टी सांग या निर्णयावर अवलंबून असलेल्या. तुमच्या गोष्टी क्लिअर होतात, तुम्हाला निर्णय स्वतःच घ्यायचा आहे, तो ए आय नाही घेणार, पण तुमच्यासाठी या गोष्टींची मांडणी किंवा आखणी म्हणता येईल, प्लॅनिंग म्हणता येईल, ते तुमचा ए आय नक्कीच नक्कीच करू शकतो. दुसरा भाग घर, आरोग्य, मुलं. ए आय काही लॅपटॉप किंवा जीपीटी पुरतं मर्यादित नाही आहे. तुमच्या फोनमध्ये आहे, तुमच्या घरामध्ये जर ते व्हॉइस असिस्टंट डिव्हायसेस असतील तर त्याच्यामध्ये आहे, तुमच्या टीव्हीमध्ये पण आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर इतक्या, आणि इंटरनेट ऑफ थिंग्स तर आहेच, तुमच्या ॲपवरनं लाईट बंद होतात, फॅन सुरू होतो, एसी बंद होतो, या सगळ्या गोष्टी तर आता ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत. असं असताना जेव्हा तुमच्या स्मार्टवॉच, तुमचे रिमाइंडर्स, तुमच्या ॲप्स, तुमचे व्हॉइस असिस्टंट्स, तुमचं लर्निंग ॲप, आजकाल लर्निंग पण ॲप्सवर चालतं, इथे सगळीकडे स्मार्ट फीचर्स असतात. मग तुमच्या औषधांचे रिमाइंडर्स असो, पाण्याचे रिमाइंडर्स असो, तुम्हाला स्टेप काउंटर असो, स्लीप ट्रॅकिंग असो, हे सगळ्या गोष्टी तुमच्या घराचं आरोग्य ठीक ठेवतं. आणि हे तुम्ही सगळं कन्सॉलिडेट करू शकता, एकत्र आणू शकता तुमच्या ए आयमध्ये. सो गृहिणींनी हा विचार मनातनं काढून टाकावा की माझ्यासाठी याचा काय फायदा आहे. प्रचंड उपयोग आहे मुलांसाठी. जेव्हा आपण आता म्हणतो घर, आरोग्य, मुलं, मुलांसाठी दर आठवड्याला कुठला ना कुठला प्रोजेक्ट असतो, नवीन ऍक्टिव्हिटी करायची असते, टिफिनमध्ये काही नवं द्यायचं असतं, मग तुम्ही रेसिपी शोधू शकता, ऍक्टिव्हिटी शोधू शकता. काहीच नसेल आणि तुम्हाला जर सुचत नसेल की मी काय करू, आता माझ्या मुलांसाठी काहीतरी अजून खाद्य हवं आहे, त्यांच्या बुद्धीला अजून काहीतरी हवं आहे, सारखे आपले स्क्रीन बघतात, हे करतात, याचे उपाय सुद्धा तुम्ही यायला विचारू शकता.

0: असतात की मला पेरेंटिंग क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटीज सजेस्ट कर. अगदी सोप्या पद्धतीने आपण या गोष्टी करू शकतो. तिसरा भाग काम, उद्योजकता किंवा तुमचा व्यवसाय असेल. तुमचा व्यवसाय नसेल तरी घरची कामं पण. माझी घरची कामं ही 50 आहेत, ती मी दर आठवड्याला कशी विभागू शकते, हा एक सोपी गोष्ट झाली घरच्या गृहिणींसाठी. बाहेर करताना तुमचे ईमेल्स आहे, रिराईट्स आहे, तुम्हाला तुमच्या कंपनीचे पोर्टफोलिओज बनवायचे आहेत, प्रपोजल्स द्यायचे आहेत. कामांमध्ये एक खूप मोठा, जर तुमचा व्यवसाय असेल किंवा तुम्ही अशा ठिकाणी असाल जिथे तुम्हाला लोकांशी बोलावं लागतं, क्लायंट फेसिंग असतं, तिथे कोऑर्डिनेशन्स आणि रिप्लाईजला खूप फरक पडतो. मी एक छोटी उद्योजिका आहे, मला एक ईमेल आला थँक्यू म्हणायला, तर मला त्याचा रिप्लाय टाकायचा आहे. काहीतरी नवीन ऑफर मी तयार करते आहे आणि ती मला 10 लोकांना 15 लोकांना मेलवर टाकायची. याचं जे क्रिएशन असतं, हा मेसेज बनवणं जे आहे, कारण खूपदा तिथे कॅरेक्टर लिमिट असते. तुम्ही स्पेसिफिक 250 वर्डसहून जास्त शब्द नाही वापरू शकत, तेवढ्या कॅरेक्टर्समध्येच बसवायचं. पण मग माझी ब्रँड लँग्वेज पण नको खराब व्हायला, व्हॉइस अँड टोन माझाच असला पाहिजे. असं असताना मला मराठीतच लिहायचं आहे, एवढ्या शब्दात लिहायचं आहे आणि हाच अर्थ जायला हवा, त्याच्यातली माहिती तुटायला नको, हे सगळं जेव्हा करायचं असतं तेव्हा AI खूप खूप मदतीचा असतो. सो अशा वेगवेगळ्या तीन भागांमध्ये तुम्ही AI चा वापर करू शकतो.
1: अच्छा, सोनश्री ताई खूप छान असं सांगितलं तुम्ही, कारण की आज प्रगती करण्यासाठी तंत्रज्ञानाची कास धरणं खूप महत्वाचं ठरतं. तर आता आपण पूर्णपणे त्या तंत्रज्ञानावर अवलंबून राहायचं का, किंवा मग हे सांगा की AI वापरताना स्वतःचा विचार आपण कसा जपायचा,
0: हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे या विषयाचा. की AI वापरणं अगदीच चांगलं का वाईट या प्रश्नांमध्ये न पडता AI वापरणं ही काळाची गरज आहे. ते वापरत असताना आपण आपली विचार करायची सवय जपणं हा मोठा भाग आहे या गोष्टीचा. आणि माणूस म्हणून, मनुष्य म्हणून ही बुद्धिमत्ता आपल्याचकडे आहे. तसं पाहिलं, आपण थोडं झूमआउट केलं आणि पाहिलं तर माणूसच शिकवतोय मशीनला की माझ्यासारखा विचार कसा करायचा, राईट? म्हणून ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, आपल्याकडे नॅचरल इंटेलिजन्स आहे. म्हणून इथे एक छोटासा मनाचा ब्रेक खूप महत्वाचा असतो. तीन स्टेपचं फ्रेमवर्क आम्ही युजली याच्यासाठी कामात आणतो. तीन स्टेपचा रूल म्हणता येईल. AI वापरताना सगळ्यात आधी स्वतः विचार करा. मग तुम्ही तुमचे काउंटर्स असू देत, स्टेप काउंटर, किंवा तुम्ही एखादी मदत मागत असाल, जसं आपण आत्ताच बोललो की मला हे हवंय, मला ते करून हवंय, मला याचं प्लॅनिंग हवंय, हा कुठलाही प्रश्न विचारण्याआधी पहिले हा नियम लावा की मी विचार करेल, मला नेमकं काय हवं आहे ते ठरवेल आणि त्यानंतरच प्रॉम्प्ट देईल किंवा विचारणा करेल. आता आपण व्हॉइस असिस्टंट मध्ये पण असतो तर विचारणा करेल. तो AI उघडण्याआधी हे करायचं, म्हणजे आपण डिस्ट्रॅक्ट होत नाही, कारण आपला मूळ प्रॉब्लेम AI नाहीच आहे, आपला प्रॉब्लेम डिस्ट्रॅक्शन आहे. आपला प्रॉब्लेम खूपदा आळस होऊन जातो की आहे ना, मग करून घेईल. आपल्याला ती छोटीशी सवय आपल्याला लावायची आहे. सगळ्यात आधी मी 2 मिनिट विचार करेल, थांबेल की मला नेमकं काय हवंय, मी विचार करून याचं उत्तर नाही मिळणार आहे का, खूप आहे का काम, ते कमी वेळात हवंय का, या सगळ्या गोष्टींची आखणी त्या 2 मिनिटात करायची आणि मग प्रश्न विचारायचा. मग ॲप उघडायची, जी कुठली तुमची प्रिफर्ड असेल ती. या गोष्टी क्लिअर झाल्या, हे मुद्दे तुमच्याकडे आले की मग दुसरा स्टेप AI कडनं ऑप्शन्स घ्यायचे की ही परिस्थिती आहे, ही सिच्युएशन आहे, हा प्रॉब्लेम आहे, असं असताना मी काय काय करू शकते ह्याचे पर्याय घ्यायचे. इन्स्टेड ऑफ की मी काय करू सांग आणि मग AI त्याच्या अंडरस्टँडिंगनुसार तुम्हाला काहीतरी सांगेल, पण मग तुमच्याकडे त्याच्यासाठी काहीच चेकपॉइंट्स राहत नाही जेव्हा आपण 1-on-1 क्वेश्चन करतो. म्हणून आपण थोडं स्मार्ट बनायचं. कमांड देण्याआधी पहिले आपले मुद्दे क्लिअर करायचे,
1: बरोबर,
0: आणि त्याला म्हणायचं की आता या सिच्युएशनवर, या गोष्टीवर, या प्रॉब्लेमवर 5 पर्याय दे, 3 पर्याय दे. पर्याय आले की तुम्ही विचार करायला भाग पडता की ह्या पर्यायांपैकी माझ्यासाठी कुठला. मग ते पर्याय तुम्हाला, आणि पर्याय घेण्यामागचं ना एक सेफ्टी उदाहरण पण असतं, सेफ्टी कारण पण असतं, यासाठी की तुमचा परिवार तुम्हाला माहीत, लोकांची स्वभाव तुम्हाला माहीत, तुमची एक्झॅक्ट सिच्युएशन तुम्हाला माहिती. AI फक्त तेवढंच माहिती जेवढं तुम्ही दिलंय, तो त्या बेसिसवर निर्णय देतोय. फायनल तुमचा जो निर्णय असेल, जी हुशारी आहे ती तुमच्याचकडे राहते. का? कारण तिसरी स्टेप म्हणजे निर्णय घेणं हे तुमच्याकडे असतं की हे मी करावं का नाही करावं. म्हणून पर्याय मागणं

0: दुसऱ्या स्टेपमध्ये खूप महत्त्वाचं असतं. पर्याय आले की त्याची समज काय हे कळतं, आपल्याला पर्याय मिळतात, आपल्याला ते जास्त चांगल्याने समजून घेता येतात आणि ते जास्त रिअल असतात आपल्या सिच्युएशनसाठी. तिसरी स्टेप म्हणजे तुम्हाला त्याचं फायनल जे डिसिजन आहे ते आपण वापरायचं असतं. या खूप छोट्याशा गोष्टीने आपली विचारशक्ती प्रचंड पद्धतीने जपता येते.
1: खूप छान सांगितलं. मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात कार्यक्रम वनिता मंडळ. या अंतर्गत आज इंद्रधनू या मालिकेमध्ये डिजिटल स्ट्रॅटेजिस्ट सोनश्री देशपांडे आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत आणि आजचा आपला विषय आहे AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती. मैत्रिणींनो, वळूया पुन्हा आपल्या कार्यक्रमाकडे. तुम्ही म्हणालात की AI म्हणजे काळाची गरज आहे, पण बरेचदा या

0: पद्धतीने जपता येतं.
1: खूप छान सांगितलं. मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात कार्यक्रम वनिता मंडळ. या अंतर्गत आज इंद्रधनु या मालिकेमध्ये डिजिटल स्ट्रॅटेजिस्ट सोनश्री देशपांडे आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत आणि आजचा आपला विषय आहे AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती. मैत्रिणींनो, वळूया पुन्हा आपल्या कार्यक्रमाकडे. तुम्ही म्हणालात की AI म्हणजे काळाची गरज आहे, पण बरेचदा यावर आपल्याला अवलंबून सुद्धा राहावं लागतं, तर त्यावर अवलंबून राहण्यासाठी कोणती काळजी घ्यायला पाहिजे हे सांगा.
0: आता आपण त्या झोनकडे वळतोय जिथे थोडी थोडी भीती वाटायला लागते. AI बद्दल भीती बाळगणं वाटणं आता ज्या पद्धतीने हे तंत्रज्ञान विकसित होत आहे अगदी साहजिक आहे. पण ह्यासाठी माझे स्वतःचे 3 नियम आहेत, 3 झोन्स आहेत. ग्रीन झोन, येलो झोन आणि रेड झोन. असे 3 झोन्स मध्ये मी पण ऑपरेट करते आणि मी पण सगळ्यांना सांगते की ह्याच पद्धतीने ऑपरेट करावं.
1: अच्छा,
0: ग्रीन झोन. ग्रीन झोन म्हणजे अशी कामं जिथे AI सहज वापरता येतं, ज्याबद्दल आपण आतापर्यंत बोललो. ड्राफ्ट्स आहे, आयडियाज आहेत, समराइज करायची आहे काही गोष्टी, चेकलिस्ट बनवून घ्यायच्या आहे, कामांच्या यादी किंवा टाइम टेबल बनवून घ्यायचा आहे कामांचा आहेत, किंवा प्लॅनिंग आहे, लँग्वेजचं करेक्शन आहे. हे झाले ग्रीन झोन वाले काम, ज्याच्यामध्ये आपण कुठलीही प्रायव्हेट माहिती देत नाही आहे. ज्या खूप सोप्या पद्धतीने आपल्या पेरिफेरीवाल्या गोष्टी इझी करू शकतात, जिथे आपण म्हणतो की माझा नाहक वेळ जातोय, ज्या जी कामं खूपच वेळ खाणारी असतात ती सगळी कामं ग्रीन झोन मध्ये होतात आणि ती AI डेफिनेटली सोपी करतो. दुसरा झोन असतो येलो झोन, असे विषय जिथे मला AI ची मदत तर हवी आहे पण त्याचं डिसिजन नको आहे.
1: अच्छा,
0: मदत हवी आहे आता कशी? मला डॉक्टरकडे जायचं आहे, 4-5 रिपोर्ट्स केल्या, मग त्याच्यासोबत ते एवढं मोठं काय काय लिहून आलं मला कळलंच नाही त्याच्यात काय लिहिलं आहे. 1-2 गोष्टी वाढून आल्या तेवढं ते ब्लॅकमध्ये बोल्डमध्ये ठळक झालेलं आहे, पण पुढे काय? मग डॉक्टरकडे गेले, डॉक्टर म्हणाले हे गोळ्या घ्या, झालं. माझ्यातले प्रश्न तसेच राहतात. या ठिकाणी AI कामात येतं. तुम्ही डॉक्टरांना प्रश्न काय विचारायचे हे AI ला विचारू शकता. हे खूप सोपी होतं की मला डॉक्टरकडे जायचंय, पण 10 प्रश्न जे डॉक्टरांना विचारायला हवेत विचारायचे डॉक्टरला. तुमचं जे ओपिनियन आहे ते तज्ज्ञाकडनंच घ्यायचं आहे, पण प्रश्न काय विचारायचे हे तुम्ही AI ला विचारू शकता.
1: अच्छा,
0: हा तुमचा येलो झोन झाला. अशा गोष्टी ज्या सेन्सिटिव्ह असतात, फायनान्शियल ऍडवायझर, AI तुमचा फायनान्शियल ऍडवायझर कधीही बनू शकत नाही. आपण कितीही माहिती फीड केली तरीही त्यातला जो तज्ज्ञ आहे आपण त्याच्याच कडे जायचं, पण त्या तज्ज्ञाला विचारायचे प्रश्न जर तुमच्याकडे नसतील तर ती AI कडनं बनवून घ्यायची. तिसरा म्हणजे रेड झोन, जिथे हा सगळ्यात जास्त धोकादायक बनतो. आता मगाशी मी एक्झाम्पल घेतलं तुमच्या ब्लड टेस्ट रिपोर्टचं. आता हे जर करायचं असेल तर आपण म्हणू की अरे पण मग मी प्रश्न कोणत्या बेसिसवर विचारेल. हे या गोष्टी येतात रेड झोन मध्ये. जेव्हा तुम्हाला अशी माहिती आहे जी AI मध्ये टाकता कामा नये, त्याचा दुरुपयोग होऊ शकतो.
1: अच्छा,
0: OTP, तुमचे पासवर्ड्स, तुमचे पॅन कार्ड, तुमचे डिटेल्स, तुमचे लीगल डॉक्युमेंट्सचे डिटेल्स, तुमचे आयडेंटिटी डिटेल्स, तुमच्या ब्लड रिपोर्ट्स एक्झॅक्ट, मुलांचे फोटोज, त्यांच्याबद्दलचे डिटेल्स, पत्ता, ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या खूपच स्पेसिफिक असतात, ज्या आपण कुठल्या पण जनरल प्लॅटफॉर्मवर नाही टाकत, त्या डिटेल्स कधीही AI ला फीड करू नये. का? कारण AI, तुम्ही पण आपल्याला जे काही डिसिजन्स मिळतात AI कडनं ते जगभर मिळणाऱ्या फाईल्समधनं वर्कआउट होऊनच मिळत आहे. तो त्याच्यावरच काम करतो. ही माहिती अख्ख्या जगातनं पुरवली जाते आणि त्या जगात आपणही येतो. मग ही माहिती जर सगळ्या पद्धतीने वापरली जाते आहे तर आपण दिलेली माहिती पण सगळ्या पद्धतीने वापरली जाईल. म्हणून कुठलीही खासगी माहिती त्यावर कधीही टाकू नयेत. यासाठी AI वापरताना तुमची डिजिटल सेफ्टी, तुमची प्रायव्हसी हा स्वतंत्र मोठा विषय आहे. पण सध्या हे 3 झोन्स आपण नेहमी पाळायला हवेत. रेड झोन, येलो झोन अँड जो आपला कुरण असू शकतो असा ग्रीन झोन.
1: खूप छान अशी महत्वाची माहिती तुम्ही आता दिलीत. तर आता हे सांगा की कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI वापरताना प्रायव्हसी आणि सुरक्षिततेची कोणती काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे.
0: आता आपण बोललो की प्रायव्हसी खूप महत्वाची आणि त्याचे संदर्भ वापरणाऱ्यालाच माहिती असतात, वापरणाऱ्या माणसालाच माहिती असतं.
1: बरोबर,
0: मशीनला माहिती राहणार नाही. पण एक खूप मोठी गोष्ट इथे समजून घ्यावी लागते. आपला डिजिटल फुटप्रिंट, जसं मी आधी पण म्हणाली, हा फक्त AI मुळे तयार नाही होत. आपण सोशल मीडिया वापरतो, ऑनलाईन शॉपिंग करतो, UPI वापरतो. भारतात अगदी UPI डिजिटल पेमेंट्स अगदी पीकवर आहेत. फोटोज आपण क्लाउडवर अपलोड करतो, मॅप्स वापरतो, तर लोकेशन सर्व्हिस ऑन करायला लागतं.

0: ही सगळी माहिती आपण शेअर करतो. ही सगळी माहिती आपण रोजच्या दिवसात, तुम्ही आत्ता आठवलं तर सकाळपासून आतापर्यंत किती किती ठिकाणी माहिती गेलेली आहे, आणि ती पण फक्त आजच्या दिवसाची, आतापर्यंतची तर मी बोलतच नाहीये. सो एवढी जर आपण माहिती करतो तर फक्त एआयचा प्रश्न नाही आहे, जे काही आपल्या डिजिटल फुटप्रिंटमध्ये आहे ते सगळं ओपन आहे कुठल्याही एआयला ऍक्सेस करायला. सो प्रश्न एआयच्या सुरक्षिततेचा किंवा प्रायव्हसीचा नाही आहे, प्रश्न आपल्या डिजिटल सवयींचा आहे.
1: अच्छा,
0: की आपल्या डिजिटल सवयी काय आहे, आपण कुठे काय शेअर करतो आहे. इथे एक साधं फ्रेमवर्क आपण वापरतो, युजली चार प्रकार त्याच्यातले लक्षात ठेवू शकतो आपण, चार गोष्टी. पहिली ही पब्लिक माहिती असते, पब्लिक माहिती जी ऑलरेडी पब्लिक आहे, माझी कंपनी आहे, त्याचं नाव, त्याचा ऍड्रेस, त्याचा फोन नंबर ऑलरेडी पब्लिकमध्ये आहे, कारण आपण रजिस्टर करतो गव्हर्नमेंट एंटिटीमध्ये. पण आपला आधार पब्लिक नसतो, कारण तुम्ही जर तुमच्या डिजी लॉकरवर आधार बघितला तर समोरच्या नंबर्सवर फुल्या फुल्या असतात आणि शेवटी फक्त तुमचे चार डिजिट दिसतात. सो असं नाही समजायचं की माझा आधार पण प्लॅटफॉर्मवर आहे तर तो पण पब्लिक, असं नाही. दुसरा प्रकार म्हणजे प्रायव्हेट माहिती, वैयक्तिक माहिती, जसं आपण बोललो माझा फोटो, घरचा पत्ता, नंबर, आयडीज, असं सगळं. ही माहिती टाकताना काळजी घ्यायला हवी. तिसरी गोष्ट सेन्सिटिव्ह माहिती. आता सेन्सिटिव्ह माहिती म्हणजे काय, माझ्या घरात किती लोक आहे ही प्रायव्हेट माहिती झाली, माझ्या घरात कोण लोक आहेत, त्यांची नावं काय, ते कसे दिसतात, ही सेन्सिटिव्ह माहिती झाली. मग ही जी सेन्सिटिव्ह माहिती आहे ती मास्क करून वापरायची. जसं की आपण म्हणालो की आम्हाला 10 प्रश्न विचारायचे डॉक्टरांना, कसं विचारायचं, मेडिकल रिपोर्ट आहे, ती मास्क करून विचारा. तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय, फक्त अप्रोच बदलायचा आहे थोडासा. तसंच तुम्ही जर म्हणालात की माझं फायनान्शियल, तुम्हाला काही ॲडवायझर हवं असेल, किंवा सगळे म्हणतात इकडे तिकडे खूप मी गोष्टी ऐकते आहे पण मला ना माझ्या सिच्युएशनसाठी काहीतरी हवं आहे, आणि मला माहिती आहे कुठे जायचं, पण मला त्यांच्यासमोर मूर्ख नाही ठरायचं आहे, मला नीट प्रश्न विचारायची आहेत. मग असं करताना काय करायचं, एक सिच्युएशन एक्सप्लेन करायची. असं नाही सांगण्याची गरज की मला हा प्रॉब्लेम येतो आहे, तुम्ही सिच्युएशन एक्सप्लेन करा आणि त्याच्यातनं प्रश्न घ्या. म्हणजे ही तुमची जी सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन आहे ती बाहेर जाणार नाही. चौथी गोष्ट सगळ्यात सगळ्यात महत्वाची, प्रोटेक्टेड माहिती. याच्यासाठी एकदम प्रॅक्टिकल रूल जो मी आत्ता सांगितला, मास्किंग. मास्क इट बिफोर यू आस्क इट. अगदी डोक्यात फिट करून घ्यायचं की मी मास्क नाही केलं तर मी आस्क नाही करू शकत. मास्क इट फर्स्ट. तुम्हाला या सगळ्या पद्धतींच्या गोष्टींसाठी खूप मदत मिळते, पण इन्फॉर्मेशन प्रायव्हसी ही अटमोस्ट इम्पॉर्टंट असते. जर तुम्हाला क्लायंटबद्दल काही विचारायचं आहे तर कंपनीचं नाव मिटवा, फक्त क्लायंट लिहा, फोन नंबर्स मिटवा, ॲड्रेस लाईन्स मिटवा. अगदी साध्या पद्धतीने आपण फोनमध्ये गोष्टी क्रोप करू शकतो, त्याच्यावर ब्लॅक हायलायटरनी तुम्ही कव्हर करू शकता की मला जेवढी सिच्युएशन आहे तेवढीच विचारायची, बाकी गोष्टी करा. थोडंसं एफर्ट्स जास्त लागेल
1: बरोबर,
0: पण या मास्किंगनी खूप जास्त फरक पडतो. आणि आपण आपल्या सवयी बदलायच्या त्या तर आहेच, ते महत्त्वाचं आहे, पण याच्याशिवाय ह्या ज्या इनपुट्स आपण डेलिबरेटली देतो त्या इनपुट्स देताना आपल्याला मास्किंग करणं खूप गरजेचं आहे.
1: खूप छान सांगितलं सोनश्रीताई. तर एआयचा सजग आणि उपयोगी वापर करण्यासाठी स्त्रियांनी कोणते नियम पाळायला हवेत हे सांगा.
0: याच्यासाठी मी रफली 5 नियम देऊ शकते. बघायचं की आपण 5 गोष्टी करतोय का. सगळ्यात आधी थांबायचं, विचार करायचा की मला विचारायचं काय आहे, विचारण्याची गरज आहे का, की हे माझ्याच बुद्धिमत्तेने सॉल्व्ह होतं आणि मला आर्टिफिशियल बुद्धिमत्तेची गरज नाही. स्वतःला विचारा माझं मत काय आणि त्या मतानुसार मला उत्तर हवं आहे का. रूल नंबर 2, प्रॉम्प्ट स्पष्ट द्यायचा. जर मी अस्पष्ट प्रश्न विचारला तर मला उत्तरही अस्पष्ट येतं. तिसरी गोष्ट, कामानुसार टूल्स निवडायचे. प्रत्येक गोष्टीसाठी एकाच टूलकडे विसंबून राहण्याची गरज नाही, कारण ते त्या पद्धतीने बनलेलं नसू शकतं. लिखाण आहे तर तुम्हाला जेमिनी आहे, तुम्हाला GPT आहे, बाकी इतर टूल्स आहेत. तुम्हाला डिझायनिंग करायचं आहे तिथे इतर टूल्स आहेत. तुम्हाला प्लॅनिंग करायचं आहे तिथे वेगळी टूल्स आहेत. या पद्धतीने रिमाइंडर्स कोणी द्यायचे, रुटीन कोणी ठेवायचं, अशा टूल्सला तुम्ही विभागू शकता. त्याच्यामुळे तुम्ही त्याचा जास्तीत जास्त वापरही करू शकता आणि एफिशियन्सी तुम्हाला मिळते. त्यानंतरचा चौथा नियम जो आपण आत्ताच पाहिला, सगळ्यात महत्त्वाचा, खाजगी माहिती काढायची, मास्क करायची. मास्क इट बिफोर यू आस्क इट, दॅट इज युअर 4th. आणि 5वा नियम सगळ्यात महत्त्वाचा, अंडरलाईनिंग एव्हरीथिंग जे आज आपण डिस्कस केलं, आपण हुशारी आपल्याकडे ठेवायची. AI हुशार आहे पण हुशारी आपलीच असली पाहिजे. तो माझा असिस्टंट म्हणून काम करतोय, ती माझी असिस्टंट म्हणून काम करते, माझी असिस्टंट म्हणून काम करते, म्हणजे डिसिजन मेकिंग माझं आहे.

0: लॉजिक माझा आहे त्यातले प्रिन्सिपल्स व्हॅल्यूज माझे आहेत. हा पाचवा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे जो सगळ्या स्त्रिया तशाही त्यांच्या रोजच्या नातेसंबंधामध्ये, कामांमध्ये, स्वतःच्या जडणघडणामध्ये, पोरांच्या जडणघडणामध्ये वापरतातच. पण एआयच्याही बाबतीत हीच गोष्ट लागू होते. हे असे पाच नियम आहेत जे तुम्हाला सगळ्या पद्धतीने प्रोटेक्ट पण करतात पण ॲट द सेम टाइम एम्पावर पण करतात.
1: खूप छान सांगितलं सोनुष्टी ताई. आणि खरंच जर आपल्या मैत्रिणींनी एआयची माहिती जास्ती जाणून घेतली आणि त्याचा जर वापर केला तर त्यांच्यात नक्कीच आत्मविश्वास निर्माण होईल. तर तुम्ही आज इथे आलात आणि एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती या विषयावरती खूप छान असं मार्गदर्शन आमच्या मैत्रिणींना केलंच ते नक्कीच त्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल अशी आशा करूया. तर तुम्ही इथे आलात त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: सो मच. थँक्यू सो मच.
2: मैत्रिणींनो, इंद्रधनु या मालिकेमध्ये एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती याविषयी सोनश्री देशपांडे यांची स्वाती तुपकर यांनी घेतलेली ही मुलाखत आपण ऐकलीत.

तर मैत्रिणींनो, आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता रसपुरे. तेव्हा मी मंजुषा वंजारी तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार.

0: विविध भारती सेवेचे कार्यक्रम आपण ऐकत होतात. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. 5:20 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा ह्या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
3: नमस्कार
2: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजांत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
3: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
2: बर.
3: ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
2: अच्छा, मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
3: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजांत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिट हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिट आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजांत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती धनवृद्धी आर्थिक वाढ व्यवसायात वाढ प्रगती यासाठीच आहे.
2: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
3: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
2: दीपावली.
3: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
2: अर्थातच लक्ष्मी पूजन.
3: कुठल्या दिवशी येतं?
2: अमावस्येला.
3: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
2: बरोबर आहे.
3: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
2: हो.
3: घरातली जळमट काढता.
2: करे.
3: म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
2: बरोबर.
3: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय? अमावस्या.
2: अमावस्येचा.
3: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
2: अरे वा, मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
3: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
2: का?
3: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
2: अच्छा.
3: जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
2: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
3: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
2: बर.
3: अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी तुम्ही देत का नाही.
2: हो.
3: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
2: अच्छा.
3: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातूमध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली.
2: बर.
3: कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
2: अच्छा.
3: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातूमध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
2: अच्छा.
3: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
2: हा,
3: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता. आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 स्नेही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
2: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
3: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव, तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स.
2: करेक्ट करेक्ट.
3: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
2: हो हो,
3: बरोबर ना.
2: बरोबर बरोबर.
3: मला सांग, हे नैसर्गिक आहे का? नाही
2: आहे.
3: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
2: बरोबर.
3: देवानी दिलेले.
2: हो.
3: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही, त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
2: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
3: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
2: अच्छा.
3: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने, कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
2: वा वा वा.
3: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत. पण अंगठी धारण करण्यासाठी नाही, ह्या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशीच सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
2: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
3: अगदी सोपं आहे. ही अंगठी, प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या बोटाचं माप लागणार. त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
2: अच्छा.
3: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीनं पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
2: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
3: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
2: ओके.
3: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
2: बर.
3: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात, त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती 1 लाईनची 2 लाईनची 3 लाईनची कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
2: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
3: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का, युरोप किंवा US मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
2: हो.
3: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
2: करेक्ट.
3: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेलेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
2: बरोबर.
3: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
2: अच्छा.
3: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
2: आहे. बरोबर आहे.
3: तेव्हा परत 1 वर्ष पुढे जाईल, तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
2: दादा धन्यवाद, खूप

0: छान माहिती दिलीत श्री गजानन लक्ष्मी अंगठीची.
1: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
0: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 0-20-244-78-286 किंवा 0-20-244-80-135.
2: जितेंद्र घोडके सराफ पुणे हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. 5:30 होत आहेत. युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर 6:00 वाजेपासून विविध भारती सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील.

आणि 48 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युवावाणी. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती आहे.

0: हॅलो, हाय आणि नमस्कार माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो. मी समर बुबडे तुम्हा सर्वांचं आपल्या आवडत्या युववाणी कार्यक्रमात हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, 4 जून हा दिवस जगभरात इंटरनॅशनल डे ऑफ इनोसेंट चिल्ड्रन विक्टिम ऑफ अग्रेशन म्हणून पाळला जातो. या दिनाच्या निमित्ताने मुलांचं सुरक्षित, आनंदी आणि निरोगी बालपण किती महत्वाचं आहे याची जाणीव करून दिली जाते. आणि म्हणूनच आज आपण बोलणार आहोत अशाच एका विषयावर जो प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेला आहे, हरवत चाललेलं बालपण. मित्रांनो, एक छोटासा प्रश्न तुम्हा सर्वांसाठीच. तुम्ही शेवटचा लपंडावचा खेळ कधी खेळला होतात? किंवा मित्रांसोबत सायकलवर संपूर्ण गल्ली पालथी कधी घातली होती? किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत दुपारभर क्रिकेट खेळून घरी आल्यावर आईचा ओरडा कधी खाल्ला होता? बहुतेकांच्या चेहऱ्यावर हसू आलं असेल, कारण बालपण ही अशी गोष्ट आहे की ती आठवली की मन नकळत हलकं होतं. आपलं बालपण म्हणजे मैदान होतं, मित्र होते, गप्पा होत्या, भांडणं होती आणि 5 मिनिटात होणारी मैत्रीही होती. आजच्या मुलांकडे साधनं खूप आहेत, पण त्यांच्याकडे वेळ आहे का? आज खेळांपेक्षा गॅजेट जास्त महत्वाचे आहेत, मैदानांपेक्षा स्क्रीन्स जास्त आहेत आणि मित्रांच्या भेटींपेक्षा ऑनलाईन चॅट जास्त आहेत. तंत्रज्ञान चुकीचं आहे असं अजिबात नाही, उलट आजची मुलं खूप हुशार आहेत बरं का. त्यांना जगभरातील सर्व माहिती काही सेकंदात मिळते, नवीन कौशल्य शिकण्याची संधी सुद्धा मिळते. पण त्याचवेळी एक प्रश्न विचारण्याची गरज मला वाटते. मुलांना फक्त टेक्नॉलॉजी मिळते आहे की बालपणही मिळत आहे? बालपण म्हणजे फक्त वय नसतं, बालपण म्हणजे उत्सुकता असते. एखादा छोटासा कीटक पाहून प्रश्न विचारणं, आकाशातल्या ढगांमध्ये आकार शोधणं आणि प्रत्येक गोष्टीचा आनंद लुटणं, हीच तर बालपणाची खरी ओळख आहे ना. आज आपण युवक आहोत, उद्या शिक्षक, पालक, मार्गदर्शक किंवा समाजाचे एक जबाबदार नागरिक होणार आहोत, म्हणून बालपणाला जपण्याची जबाबदारी ही आपलीच आहे. तर मित्रांनो, जर आपल्या आजूबाजूला एखादं लहान मूल असेल तर त्याला फक्त मोबाईल देण्यापेक्षा त्याला एखादी गोष्ट सांगा, त्याच्यासोबत एखादा खेळ खेळा, त्याच्या प्रश्नांना उत्तरं द्या. कारण कधी कधी मुलांना सर्वात जास्त गरज असते ती आपल्या वेळेची. मित्रांनो, आजचा दिवस आपल्याला एक महत्वाची गोष्ट सांगतो. प्रत्येक मुलाला सुरक्षित वातावरण मिळलंच पाहिजे, शिक्षण मिळलंच पाहिजे, खेळण्याची संधी ही मिळालीच पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याला त्याचं बालपण जगता आलं पाहिजे. कारण आजची मुलं हे फक्त उद्याचे नागरिक नाहीत तर उद्याचे शास्त्रज्ञ, कलाकार, शिक्षक, खेळाडू आणि देशाचं भविष्य देखील आहेत. चला तर मग आजच्या या दिनविशेषाच्या निमित्ताने आपण एक छोटासा संकल्प करूया. आपल्या आजूबाजूला प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर हसू टिकवून राहण्यासाठी, त्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी आणि त्यांचं बालपण अधिक सुंदर करण्यासाठी आपण आपल्या परीने नक्कीच काही ना काही प्रयत्न करूया. काय म्हणता, तुम्ही आहात ना माझ्यासोबत? मित्रांनो, आता वेळ झाली आहे आपल्या मालिकांकडे वळण्याची. चला तर मग ऐकूयात वेदविश्वाचा ही मालिका आपली रेडिओ मैत्रीण सन्मती अडावतकर हिच्यासोबत.
1: दा ही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराळा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संग दिला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेदविश्वाचा.
2: नमस्कार मंडळी, वेद विश्वाचा या मालेत मी सन्मती अडावतकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग विश्वाचा प्रवास करूया आणि जाणून घेऊया नुकत्याच झालेल्या जगभरातल्या घडामोडी. सर्वप्रथम क्रिकेटमध्ये इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPL 2026 अंतिम सामना 31 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सला 5 गडी राखून पराभूत करून IPLचे विजेतेपद यशस्वीपणे कायम राखले. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने वॉशिंग्टन सुंदरच्या 37 चेंडूतील नाबाद 50 धावांच्या जोरावर निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 155 धावा केल्या. बेंगळुरू कडून रसिक सलाम दारने 3 बळी घेतले तर भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. प्रत्युत्तरात विराट कोहलीच्या 42 चेंडूतील नाबाद 75 धावांच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं 18 षटकात 5 गडी गमवून 161 धावा करत सहजपणे लक्ष्याचा पाठलाग केला. गुजरात टायटन्सकडून राशिद खानने 2 बळी घेतले. विराट कोहलीला प्लेअर ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आले आहे. 18 वर्षांनंतर पहिल्यांदा IPL 2025 अंतिम सामना पटकावल्यानंतर रजत पाटीदार यांच्या नेतृत्वाखाली RCBने हे सलग दुसरे विजेतेपद पटकावले आहे. तसंच 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने IPL 2026 एकाच पर्वात 5 प्रमुख वैयक्तिक पुरस्कार जिंकणारा पहिला खेळाडू बनून IPL मध्ये इतिहास रचला आहे. राजस्थान रॉयल्ससाठी खेळत असताना त्याने 776 धावांसाठी ऑरेंज कॅप, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर, इमर्जिंग प्लेअर ऑफ द सीझन, सुपर स्ट्रायकर आणि सुपर सिक्सेस हे पुरस्कार जिंकले आहे. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे मोठी चर्चा सुरू झाली असून तज्ज्ञ आणि माजी क्रिकेटपटू त्याला भारतीय T20 संघात पुढे स्थान देण्याची मागणी करत आहेत. यानंतर हॉकीमध्ये भारताने 1 जून 2026 रोजी जपानमधील काकामिगाहारा येथे झालेल्या पुरुषांच्या 18 वर्षांखालील आशिया कप स्पर्धेतील अ गटाच्या 3 सामन्यात कोरियावर 4-1 असा दणदणीत विजय नोंदवला. कॅप्टन केतन कुशवाहाने 3 आणि 36 मिनिटाला 2 गोल करून आघाडी घेतली. वरिंदर सिंगने 5 मिनिटाला आणखी 1 गोल केला.

0: तर शाहरुख अलीने एका दमदार गोलने विजयावर शिक्कामोर्बत केले. कोरियाचा एकमेव गोल कर्णधार युन झेऑकने 21व्या मिनिटाला केला. भारताने जोरदार सुरुवात करत पहिल्या 5 मिनिटातच 2 गोलची आघाडी घेतली. पेनल्टी कॉर्नर नंतर मिळालेल्या रिबाउंडवर कुशवाहने पहिला गोल केला. त्यानंतर लगेचच वरिंदरने ही आघाडी दुप्पट केली. झेऑकने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करून कोरियासाठी 1 गोल परत केला, पण भारताने सामन्यावरील आपले नियंत्रण कायम ठेवले. भारतीय संघाने संधी निर्माण करणे सुरूच ठेवले आणि दुसऱ्या हाफमध्ये कुशवाहा आणि शाहरुख अली यांच्या गोलमुळे आपली आघाडी अधिक मजबूत केली. यानंतर द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT रूरकी तर्फे JEE ऍडव्हान्स्ड 2026 निकाल 1 जून रोजी अधिकृतपणे जाहीर करण्यात आला. परीक्षेला बसलेल्या उमेदवारांपैकी 56,880 विद्यार्थी यशस्वीरित्या पात्र ठरले. त्यात IIT दिल्लीच्या शुभम कुमारने 360 पैकी 330 गुण मिळवून AIR रँक 1 मिळवला आहे. तसंच मुलींमध्ये IIT दिल्लीच्या आरोही देशपांडे हिने AIR 77 रँक आणून सगळ्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. चला तर मग मित्रांनो, पूर्ण विश्वाचा वेध घेऊन आपण जाणून घेतले आहेत नुकत्याच घडलेल्या जगभरातल्या काही घडामोडी. पुन्हा भेटूयात वेध विश्वाच्या पुढच्या मालेत. तोपर्यंत मी सन्मती अडावतकर आपली रजा घेते. नमस्कार
1: मित्रांनो, आपण ऐकत होतो वेद विश्वाचा ही मालिका आपली रेडिओ मैत्रीण सन्मती अडावतकर हिच्या सोबत. मित्रांनो, आता वेळ झाली आहे करिअर मंत्र या मालिकेची. चला तर मग ऐकूयात ऍडव्हान्स एक्सेल या विषयावर प्राजक्त पांडे यांची अंकिता पोहरकर हिने घेतलेली मुलाखत.
2: हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण अंकिता तुमचं करिअर मंत्र या मालेत स्वागत करते. मित्रांनो, आजच्या या स्पर्धेच्या जगात डिग्री तर सगळेच करतात, पण करिअरच्या रेसमध्ये तोच पुढे जातो ज्याच्याकडे एक्स्ट्रा स्किल्स असतात. आज आपण अशाच एका गेम चेंजर स्किल बद्दल गप्पा मारणार आहोत, ते म्हणजे ऍडव्हान्स एक्सेल. आजचा आपला विषय आहे ऍडव्हान्स एक्सेल करिअर ग्रोथसाठी गेम चेंजर स्किल. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे सिनियर एक्सेल ट्रेनर प्राजक्त पांडे सरांना. सर, तुमचं करिअर मंत्र या मालेत खूप खूप स्वागत.
3: धन्यवाद.
2: सर, आपण शाळेत असताना पासून कॉम्प्युटर वापरतो, आजकाल तर लहान लहान मुलं सुद्धा वापरायला लागल्यात, पण या सगळ्या कॉर्पोरेट जगात एक्सेल किती महत्वाचं आहे?
3: एक्सेल किती महत्वाचं आहे, जसं आपण विचार करतो की मला 10वी करायची आहे, 12वी करायची आहे किंवा त्याच्यानंतर इंजिनिअरिंग करायचं आहे, त्यासोबत मला एक्सेलची पण गरज पडते. का? कारण एक्सेल हे कुठल्याही प्रकारचा आपण विचार केला, कुठलीही फील्डचा जर विचार केला, तर फायनान्स, HR, सेल्स, ऑपरेशन ही सगळीकडे असा डेटा पसरलेला असतो आणि हा यूज करण्यासाठी एक्सेलची गरज पडते. असं म्हणायला हरकत नाही की छोटासा कंपनी किंवा मोठ्यातली मोठी कंपनी, प्रत्येक ठिकाणी एक्सेल हे वापरलं जातं.
2: अगदी बरोबर. पण सर, बरेचदा मुलं म्हणतात की मला एक्सेल येतं, मला डेटा टाईप करता येतो किंवा जमवता येतो, जे काही सोप्या शब्दात म्हणता येईल, तर बेसिक एक्सेल सगळ्यांनाच येत असतं. तर बेसिक एक्सेल आणि ऍडव्हान्स एक्सेल यात काय फरक आहे?
3: बेसिक एक्सेलचा जर विचार केला तर बेसिक एक्सेल डेटा एंट्री किंवा त्याचं फॉर्मॅटिंग करणं इथपर्यंत मर्यादित असू शकतं. ऍडव्हान्स एक्सेल म्हणजे काय? त्याच्यातनं इनआउट काढणं, इनपुट्स मिळाल्यानंतर आपले अनालिटिक्स काढणं, दॅट इज ऍडव्हान्स एक्सेल. हे ऍडव्हान्स एक्सेल आहे, त्याच्यातनं आपल्याला प्रत्येक गोष्ट ही अनालाइज करता येते. तर याला ऍडव्हान्स एक्सेल म्हणतात आणि ही प्रत्येकाला यायला पाहिजे.
2: पण मग जर करिअरच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर मग एक्सेलवर प्रभुत्व मिळवल्यानंतर नोकरीच्या संधी वाढतात का?
3: हो, शक्यतोवर वाढतात. आणि ड्रास्टिकली बघितलं गेलं आहे की या ठिकाणी जर एक्सेल जर कोणाला हवं असेल किंवा एखादी नोकरी असेल त्याच्यामध्ये एक्सेलची गरज पडते. का पडते? कारण डेटा अवेलेबल असतो, त्याला मॅन्युअली मॅन्युप्युलेट करायला किंवा डेटा अनालिसिस करून त्याचा डॅशबोर्ड बनवण्यासाठी जेव्हा जेव्हा आपल्याला गरज पडते त्यावेळेस एक्सेल सर्वात सोपं आणि उत्तम पर्याय आहे.
2: पण मग साधारणतः अशा कुठल्या कुठल्या नोकऱ्या असतात ज्याच्यात एक्सेल यायलाच लागतं?
3: एक तर MIS, डेटा अनालिसिस किंवा बिझनेस अनालिटिक्स, या संदर्भामध्ये प्रत्येकाला एक्सेल यायलाच पाहिजे.
2: सर, गणिते आणि फॉर्म्युले म्हटलं की सगळ्यांनाच भीती वाटते, पण असं एखादं उदाहरण तुम्ही देऊ शकता का की जिथे एक्सेलमुळे एखाद्याचे तासनतास कमी झालेले आहेत?
3: हो, शक्यतोवर सांगते. सिनारिओ असा आहे की आपल्याला ज्यावेळेस एखाद्या गोष्टीचं वर्कआउट करायचं आहे आणि ते वर्कआउट करताना ती जर एक्सेलमध्ये जर अवेलेबल असेल, एक तर पहिली गोष्ट ही, दुसरी गोष्ट की त्याला ऑटोमेट करता येतं. तर ऑटोमेट करायला

0: खूप साऱ्या पद्धती आहेत. एक आहे VBA थ्रू, व्हिज्युअल बेसिक विथ अप्लिकेशन, त्याच्यामध्ये कोडिंग केल्यानंतर करता येतं, किंवा आर लँग्वेज सॉरी पॉवर क्वेरीनी त्याला ऑटोमेट करता येतं. आणि याच्यामध्ये तासनतास जे आहे ते साधारणतः 20 मिनिटं किंवा अर्धा तासापर्यंत येतात. लेट्स से एक छोटंसं एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर 7-7 तासाचा एखादा रिपोर्ट बनवायचा आहे तो आपल्याला साधारणतः तासाभरात बनवता येईल.
1: सर, बरेच विद्यार्थी आता शिकतात आहे आणि बरेच लोक आता नोकरी त्यांनी सुरुवात केली आहे आणि जे काही वर्षांपासून नोकरी करतात आहे, या सगळ्यांमध्ये एक्सेल किती महत्वाचं आहे?
0: एक्सेल सगळ्या लेवलला खूप चांगला आहे आणि सगळ्यांना कामात येणार आहे. आता तुम्ही जो प्रश्न विचारला तो खूप महत्वाचा आहे. या प्रश्नामध्ये दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट ही की जे लोक विद्यार्थी आहेत ते जे शिकतात आहे, आणि दुसरा प्रश्न असा की जे लोक नोकरी करतात आहेत त्या याच्यामध्ये. तर आधी आपण जे विद्यार्थी आहेत त्यांच्याबद्दल बोलूया. विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये ही गरजच पडणार आहे की एक्सेल काय आहे किंवा काय होणार आहे. जसं आपण एक्सेलचा जर विचार केला तर एक्सेल करताना आपण 2003 पासून विचार करूया, कारण याच्या आधीचे जे आहेत ते सगळे जे आहेत ते आउटडेटेड झालेले आहेत. 2003 सुद्धा आउटडेटेड आहे, पण 2003 नंतर क्रांती आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण 2003 पासून VBA पण आलं. VBA म्हणजे काय? व्हिज्युअल बेसिक विथ अप्लिकेशन. आता व्हिज्युअल बेसिक विथ अप्लिकेशनचा जर विचार केला तर हे ऑटोमेशन मध्ये येतं. विद्यार्थी ज्यावेळेस एखादी गोष्ट किंवा एखादा टूल शिकतो तर त्यावेळेस काय होतं की त्याला नेहमी नवीन प्रश्न पडतो की याच्यानंतर काय, व्हॉट्स बियॉन्ड दॅन दिस. मग त्यावेळेस काय होतं की तो नवीन शिकायला जातो, मग तो त्याच्यावर प्रभुत्व घेतो. ज्यावेळेस प्रभुत्व घेतो तर त्यावेळेस त्याला नवीन नवीन संधी सापडत जातात जेव्हा तो नोकरी पेशात जातो. आता आपण बोलूयात दुसऱ्या ऑप्शन बद्दल. दुसरा ऑप्शन काय? तर जे लोक विद्यार्थी नसून आता त्यांना नोकरी लागलेली आहे, तर नोकरी लागलेल्या लोकांचं काय असतं की रोज नवीन डेटा येणार, त्याचसारखा डेटा येणार. आता हा जो डेटा येणार याला ऑटोमेट करताना आपले तास जे आहेत ते कमी करता येईल. आता याच्यात तास कसे कमी करायचे? तर पहिली गोष्ट ही की साधं एक्सेल नाही तर त्याला पॉवर क्वेरी किंवा पॉवर BI सपोर्ट देऊन किंवा VBA सपोर्ट देऊन आपण याला पुढे घेऊन जाऊ शकतो आणि आपले तास कमी करता येते. याच्यामध्ये एक्झाम्पल असं की साधारणतः नुसतं आकडेवारी जर बघायचं गेलं तर फक्त आकडेवारी मला मिळणं असून चांगलं नाही आहे. त्या ठिकाणी काय हवं आहे मला? त्याच्यामध्ये जर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जर असेल तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशननी काय होतं की तुम्हाला ट्रेंड लक्षात येतात. जर ट्रेंड लक्षात आलेत तर मग आपण पुढचं अनालिसिस करू शकतो की आज मी 2027 या वर्षात आहे तर माझा जो कंपनीचा ग्राफ आहे 2030-2031 या वर्षात किती असायला पाहिजे, तर हे ग्राफिकली खूप लवकर आणि चांगलं लक्षात येतं. त्याच्यासाठी पॉवर BI किंवा चार्टिंग सिस्टीम ही वापरली गेली पाहिजे.
1: ओके, पण सर आजकाल बरेचसे सोशल मीडिया साईटवर व्हिडिओज येतात एक्सेल शिकण्याचे म्हणा किंवा एज्युकेट करण्याचे व्हिडिओज येतात, पण तुम्ही पण एक ट्रेनर आहात तर तुमचा कुठला एक करेक्ट अप्रोच असतो जो तुम्ही कव्हर करता?
0: खूप चांगला प्रश्न. आजकालच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जर विचार केला तर 2 मिनिट में मैं सिखा दूंगा, 5 मिनिट में ये हो जाता है, ऐसा कर दूंगा, वैसा कर दूंगा. पण त्याच्यासाठी सर्वात पहिली गोष्ट हे मी आवर्जून आपल्या श्रोत्यांना सांगू इच्छितो की जोपर्यंत बेसिक नॉलेज जर नसेल तर त्या प्रत्येकाची पातळी कुठे असू शकते किंवा ते समोर जाऊन कुठे पडतील याचा काहीही नेम नाही. तर अप्रोच करताना किंवा एखादी गोष्ट शिकताना त्याचं नेहमी बेसिक हे लक्षात असलं पाहिजे की बेसिक काय आहे. त्याच्यानंतर मग मॉडरेट लेवल जायला पाहिजे, त्याच्यानंतर ऍडव्हान्स लेवल जायला पाहिजे. मी हे एक्सेल बद्दल बोलतोय. त्याच्यानंतर मग ऑटोमेशन. ऑटोमेशन म्हणजे मागे सांगितल्यानुसार VBA, त्याच्यानंतर पॉवर क्वेरी, त्याच्यानंतर मग पॉवर BI. आणि जर खूपच इच्छुक असाल तर पॉवर BI नंतर मग अज्युअर जाऊ शकतो किंवा फॅब्रिकला हात लावू शकतो.
1: अच्छा, पण तुम्ही जेव्हा शिकवता, तुम्ही जेव्हा ट्रेनिंग देता तेव्हा तुम्ही फक्त फॉर्म्युले शिकवता की कॉर्पोरेट वर्ल्डशी पण त्यांना ओळख करून देता?
0: शिकवताना काय होतं की सर्वात पहिले एक तर पहिली गोष्ट ही की मॉप कसा आहे या गोष्टीवर मी सर्वात पहिले लक्ष केंद्रित करतो. लक्ष केंद्रित केल्यानंतर ते लोक कुठल्या लेवलवर आहेत हे लक्षात घेऊन त्याच्यानंतर मग पुढे मार्गक्रमण करतो. मार्गक्रमण हे सरळ सरळ त्यांच्या बुद्धिमत्तेशी संलंगित केलं गेलं असतं. आता सिनारिओ असा आहे की जर एखादा बॅच आहे ती एकदमच बेसिक आहे तर मग त्यांना बेसिक पासून समोर घेऊन जाता येतं. दुसरी गोष्ट, जर एखादी बॅच थोडीशी बेसिक माहिती आहे किंवा मॉडरेट लेवलला आहे तर मग त्यावेळेस आपण काय करतो त्यांना बेसिक फॉर्म्युला एकदा रिवाइज करून मग आपण पुढे घेऊन जातो की त्यांना बेसिक नंतरचे ॲडव्हान्स फॉर्म्युले आहे किंवा ॲडव्हान्स

0: टेक्निक्स जे आहेत या सगळ्या त्यांना ट्रेंड करतो.
1: पण सर, सध्या सगळीकडे एआयचे वारे आहेत, सगळीकडे एआय यूज होतो आहे, तर एक्सेल किंवा ऍडव्हान्स एक्सेल मध्ये पण एआयचा तितकाच वापर होऊ शकतो का?
0: हो, एआय आता जे ट्रेंड चाललं आहे, जे वारे जे चालले आहेत, ते एआयचे खूप चांगले आहेत आणि व्यवस्थित आहे. फक्त एवढंच आहे की या ट्रेंडला किंवा या वाऱ्यांना जर आपण जर अकोमोडेट जर केलं, तर सिनारिओ असा आहे की आपलं काम खूप लवकर होऊ शकतं. तर थोडस जुन्या काळामध्ये जर बघितलं किंवा जेव्हा एआय नव्हता त्यावेळेस आणि नंतर मग काय झालं ते सांगतो. पहिले तासन तास रिपोर्ट बनायचे किंवा मग व्हीबीए थ्रू त्या तासांचे काही म्हणजे लेट से फॉर एक्झाम्पल आपण जर विचार केला 6 तासामध्ये एक रिपोर्ट बनतोय. आम्ही बनवलेत जुन्या काळामध्ये जेव्हा 2003 व्हर्जन अव्हेलेबल होतं त्यावेळेस 6-6 तास एक रिपोर्ट बनायचा. मग तो रिपोर्ट झाल्यानंतर मग तो चेक व्हायचा, चेक झाल्यानंतर मग पब्लिश व्हायचा. इट टेक्स लॉट ऑफ टाइम. तर यावेळेस काय झालंय की आता एआय आल्यामुळे काय होतं की तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. तो इंटेलिजंट आहे पण तो आर्टिफिशियल, जसं तुम्ही सांगाल तसं होईल.
1: बरोबर.
0: जर तुम्ही सांगताना जर चुकलात, जसं आज

0: जेव्हा 2003 व्हर्जन अवेलेबल होतं त्यावेळेस 6-7 तास एक रिपोर्ट बनायचा, मग तो रिपोर्ट झाल्यानंतर मग तो चेक व्हायचा, चेक झाल्यानंतर मग पब्लिश व्हायचा. इट टेक्स लॉट ऑफ टाइम. तर यावेळेस काय झालंय की आता AI आल्यामुळे काय होत आहे की तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. तो इंटेलिजंट आहे पण तो आर्टिफिशियल आहे. जसं तुम्ही सांगाल तसं होईल.
1: बरोबर.
0: जर तुम्ही सांगताना जर चुकलात, जसं आज मी श्रोत्यांशी बोलतोय, श्रोते कुठल्या कुठल्या लेवलवर ऐकतात, जर एखादा शब्द जर माझ्याकडनं जर चुकीचा बोलला गेला तर काय होईल? मेसेज चुकीचा जाणार. आता हा जो मेसेज चुकीचा जाणार तर तो तसाच डिकोड होईल श्रोत्यांपर्यंत. तसंच आहे, जर आर्टिफिशियल इंटेलिजन्सला जर मी सांगितलं की एखादी कमांड देताना किंवा एखादा प्रॉम्प्ट लिहिताना जर चुकीचा जर ठरला तर तो त्याचा विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतो.
1: अच्छा सर, एक्सेल फाईल सेव्ह करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती काय आहेत?
0: एक्सेल फाईल सेव्ह करताना 3-4 पद्धती प्रामुख्याने बघितल्या गेल्यात. पहिली गोष्ट, जेव्हा रेग्युलर आपण एखादी एक्सेल फाईल जेव्हा सेव्ह करतो त्यावेळेस ती असते .xlsx. ही नॉर्मल आहे. 2007 व्हर्जन नंतर ही प्रामुख्याने विश्वात आलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला .xlsb, बी स्टँड फॉर बायनरी. याच्यामध्ये काय होतं की साईज जो आहे एक्सेलचा हा थोडा कमी करता येतो. फॉर एक्झाम्पल, जेव्हा आपण एखादी फाईल कोणाला पाठवतो तर ती पाठवताना जर ती खूप जास्त हेवी असेल, 15 MB, 20 MB, 25 MB, तर त्यावेळेस काय होतं की ही फाईल जाताना एक तर हळू जाते किंवा अपलोड करावी लागते कुठेतरी. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस अपलोड केली आहे तर ऑबियस कोणाला तरी ती डाउनलोड करावी लागणार, मग त्याच्यानंतर ती ओपन होणार. सो सिनारिओ काय होतं की ज्यावेळेस आपण ही सगळी प्रोसेस करतो याला टाइम लागतो, याला वेळ लागतो. जसा वेळ लागतो तसंच ती ओपन व्हायला पण वेळ लागणार. समोरचा माणूस थकण्यापेक्षा .xlsb मध्ये सेव्ह केली गेली पाहिजे. त्याच्यानंतरचा येतो .csv. खूप कॉमन आहे, कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू. जेव्हा कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू जी आहे, याच्यात काय होतं की आपण खूप सारा रेकॉर्ड हा एकाच ठिकाणी आपण देऊ शकतो, पण याच्यामध्ये एक ड्रॉबॅक आहे. जर आपण csv फाईलमध्ये 3-4 शीट जर ओपन केल्या असतील आणि त्याच्यावर वर्किंग करून ती सेव्ह केली, परत दुसऱ्या क्षणी जर आपण ओपन करायला गेलो तर जी फाईल ऍक्टिव्ह होती, जी शीट ऍक्टिव्ह होती तीच तुम्हाला दिसेल, बाकीच्या सगळ्या गेलेल्या असतील. ॲडिशन टू दिस, याच्या सोबत काय होणार, जे काही फॉर्मॅटिंग केलेलं आहे, जे काही फॉर्म्युलेज लावलेले आहेत, हे सगळे चालले जातील आणि तो ॲज इट व्हॅल्यू एवढंच दिसेल. याच्यानंतर .xlsm हा जो फॉर्मॅट आहे हा मॅक्रो एनेबलसाठी आहे. मॅक्रो एनेबल म्हणजे काय, आपण एक्सेलला मागे कोडिंग करून ॲज अ क्लर्क म्हणून त्याला काम करून घेऊ शकतो. तर या प्रामुख्याने यूज होणाऱ्या सेव्ह करण्यासाठी पद्धती आहेत. याच्यामध्ये दुसरी एक पद्धत असते Excel to PDF कन्व्हर्जन. ही एक पद्धत सुद्धा एक चांगली आहे.
1: पण सर, ते एक्सेल टू PDF कन्व्हर्टर मध्ये काय त्याच्यात प्रॉब्लेम येऊ शकतो?
0: हो, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. कधी? जर तुम्ही जर पेज सेटअप जर व्यवस्थित नसेल केलं तर त्याच्यामध्ये नक्कीच प्रॉब्लेम येणार. तर पेज सेटअप करणं हा ही एक कला असायला हरकत नाही. किंवा लक्षात यायला पाहिजे की आपण काय करतोय आणि ते कसं दिसणार आहे. तर याच्यासाठी एक छोटासा गुरुमंत्र म्हणून सांगतो मी की ज्यावेळेस एक्सेल टू PDF जेव्हा आपण कन्व्हर्ट करणार आहोत त्यावेळेस काय करायचं की पेज जो आहे हा पेज सेटअप व्यवस्थित करून घ्यायचं. हेडर व्यवस्थित असलं पाहिजे, तुमचं बॉर्डर्स व्यवस्थित असली पाहिजे. त्याच्यानंतर त्याला एकदा प्रिंट ऑप्शन देऊन बघायचा, तो व्यवस्थित येतो आहे का हे बघण्यासाठी. प्रिंटमध्ये येत असेल याचा अर्थ प्रिंट काढून नाही बघायची, फक्त प्रिव्ह्यूमध्ये बघा. जर तो जर व्यवस्थित येत असेल तर तुमचं एक्सेल टू PDF हे व्यवस्थित येणार, 100% गॅरंटी.
1: आता आपण फॉर्मॅटिंग विषयी जर बोलतो आहे तर एक्सेल मध्ये फॉर्मॅटिंगच्या काही टेक्निक्स आहेत का?
0: हो, फॉर्मॅटिंग करताना कसं असतं की ज्यावेळेस आपण एखाद्या कंपनीला जेव्हा डेटा देतो तर त्यावेळेस त्याला काही कलर कोडिंग्स असतात. आता ह्या ज्या कलर कोडिंग्स आहेत या प्रत्येक विद्यार्थ्याच्या किंवा एखाद्या कॉर्पोरेट एम्प्लॉईच्या आयुष्यात रोज घडतात. कलर कॉम्बिनेशन अट्रॅक्ट्स एव्हरीवन. कारण काय की आपण जर विचार केला तर माझा हेडर कुठल्या रंगाचं असलं पाहिजे, फुटर कुठल्या रंगाचं असलं पाहिजे, इफ इट इज इन बिटवीन, त्याच्या दोघांच्या मध्ये जर एखादी जर

0: सब टोटल किंवा एखादा हेडिंग जर असेल तर ते कुठल्या रंगात असलं पाहिजे हे वेगवेगळे चित्रविचित्र कलर देऊन नाही होणार. आपल्याला काय हवंय की एक युनिफॉर्मिटी असायला पाहिजे. तर रिपोर्ट आपण ज्यावेळेस बनवतो किंवा करतो तर त्यावेळेस त्याला सर्वात मोठा जो आस्पेक्ट असतो हा आस्पेक्ट हा तुमच्या रंगसंगतीवर असतो. जर रंगसंगती जर व्यवस्थित असेल तर आपण हा पुढे घेऊन जाऊ शकतो. किंवा त्या ठिकाणी जर एखादा कॉर्पोरेट एम्प्लॉई असेल तर तो काय करतो की हे रंगसंगती वापरून तो त्याचं प्रमोशन इन्क्रीमेंट किंवा नवीन जॉब सुद्धा घेऊ शकतो.
1: अच्छा, पण मग एक्सेलचा पाथ कसला असला पाहिजे?
0: एक्सेलचा पाथ म्हणजे काय की एक्सेल कसं शिकलं गेलं पाहिजे. एक डीपली शिकणं फार गरजेचं आहे. दुसरं बेसिक, त्याच्यानंतर मॉडरेट लेवल, त्याच्यानंतर ॲडव्हान्स लेवल, त्याच्यानंतर तुमचं पॉवर क्वेरी, पॉवर बी आय आणि मग फॅब्रिक. हा एक पाथ आहे. आता हा पाथचा जर विचार केला हा प्रश्न येऊ शकतो श्रोत्यांच्या मनामध्ये. तर आपण पहिला वर्ग शिकलो, मग दुसरा, मग तिसरा, मग पाचवा, मग दहावी केली, बारावी केली, मग ग्रॅज्युएशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, त्याच्यानंतर पी एच डी केली. आपण पहिल्यांदा एकदम पी एच डी करतो का? तर नाही. का नाही करत? कारण त्याच्यासाठी बाकीचे विषय किंवा बाकीच्या इयत्ता आपल्याला कम्प्लीट करणं गरजेचं असतं. तसंच ज्यावेळेस आपण विचार करतो की आज पॉवर बी आय खूप मोठा टूल आहे किंवा खूप डिमांडिंग आहे, त्याच्या मागे पळून काय उपयोग? आधी तुम्हाला तुमचं बेसिक कम्प्लीट करणं गरजेचं आहे. बेसिकमध्ये एक्सेल, मग पॉवर क्वेरी, ऑटोमेशन, देन पॉवर बी आय. याच्याशिवाय जर तुम्ही गेला डायरेक्ट पॉवर बी आय आज बूममध्ये आहे, पॉवर बी आय विथ ए आय याचा जर विचार केला तर तुम्ही करू शकता, काही हरकत नाही. पण मी असं सांगेल की कुठेतरी जाऊन पडाल किंवा कुठेतरी जाऊन मागे यावं लागेल. त्याच्यापेक्षा आत्ताच मागे या, एक्सेल शिका व्यवस्थित, त्याच्यानंतर मग पुढे जा.
1: सर, जाता जाता तुम्ही आमच्या तरुण मंडळींना ज्यांना एक्सेल शिकायचं आहे आणि बरंच काही करायचं आहे त्यांना तुम्ही काय सांगाल?
0: मी हे सांगेल की ज्यावेळेस एखाद्याला जर एक्सेल शिकायचं आहे आणि हे एक्सेल शिकताना रेग्युलर जर प्रॅक्टिस जर केली, एक तर सर्वात पहिले कुठेतरी जाऊन हा विचार करा की सर्वात पहिले मला एक्सेल का शिकायचं आहे, कारण काळाची गरज आहे. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस कोणाला जेव्हा ज्याला शिकायचं असेल तर त्यावेळेस काय करतात की सोशल मीडिया साईटवरनं मी शिकतो. ज्यावेळेस सोशल मीडिया आलं त्यावेळेस काय होतं, सर्वात पहिली गोष्ट ती वन वे कम्युनिकेशन आहे सोशल मीडियाचं. तर वन वे मध्ये शिकणं कधीही होऊ शकत नाही किंवा काही जण करतात पण ते तेवढ्या लेवलवर जात नाही. तर नेहमी आपल्याकडे आपल्या घराच्या आजूबाजूला एखादं इन्स्टिट्यूट असेल तर तिथे जाऊन शिका. गुरुजींना सांगा की मला काय शिकायचं आहे तर ते तुम्हाला व्यवस्थित पाथ देतील. ठीक आहे, शिकवत त्यांच्याकडनं शिकल्यानंतर एक गुरुमंत्र परत एकदा सांगतो की प्रॅक्टिस फार गरजेची आहे. मी आपल्या श्रोत्यांना हे खूप आवर्जून सांगतो, आज शिकलं लगेचच त्याची प्रॅक्टिस करून बघा. एखादी गोष्ट नाही समजली तर विचारा, पण मनात ठेवू नका की याच्यानंतर काय.
1: खरंच सर, आजच्या गप्पांमधनं एक गोष्ट नक्कीच लक्षात आली की एक्सेल फक्त रो आणि कॉलम्सच नाही, त्याच्या पुढे बरंच काही आहे. तुम्ही वेळात वेळ काढून आलात. आकाशवाणी नागपूरतर्फे तुमचे खूप खूप आभार.
0: थँक्यू.
1: मित्रांनो, एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा, तुमची डिग्री तुम्हाला मुलाखतीपर्यंत नेईल पण तुमचं स्किल तुम्हाला प्रोफेशन मिळून देणार आहे. त्यामुळे आजच काहीतरी नवीन शिकण्याचा संकल्प करा. आपण भेटूया पुढच्या भागात एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.
2: मित्रांनो, आपण ऐकत होतो ॲडव्हान्स एक्सेल या विषयावर प्राजक्त पांडे यांची अंकिता पोहरकर हिने घेतलेली मुलाखत. आजच्या दिनविशेषाच्या निमित्ताने आपण एका महत्त्वाच्या विषयावर संवाद साधला आणि त्यातून काही विचार जाणून घेण्याचा प्रयत्न देखील केला. अशाच विषयांच्या माध्यमातून आपण आपल्या आजूबाजूच्या जगाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची संधी आपल्याला देत असतो, कारण प्रत्येक दिवस आपल्याला काही ना काही नवीन शिकून जात असतो. याच सकारात्मक विचारांसह आता मी समर बोबडे आपली रजा घेतो. आपण ऐकत होतात आकाशवाणी नागपूर केंद्राची प्रस्तुती असलेला युववाणी हा कार्यक्रम, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत, नव्या विचारांसह आणि नव्या ऊर्जेने. तोपर्यंत स्वतःला सतत नव्या गोष्टी शिकण्यासाठी तयार ठेवा, आपल्या आजूबाजूच्या जगाकडे जिज्ञासू नजरेने पाहत रहा आणि आपल्या सकारात्मकतेचा प्रकाश इतरांपर्यंतही पोहोचवत रहा. नमस्कार.

0: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं विशाल शर्मा। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आज नई दिल्ली में वेनेजुएला की कार्यवाहक राष्ट्रपति डेल्सी रोड्रिगेज से मुलाकात की। दोनों नेताओं ने भारत और वेनेजुएला के बीच संबंधों पर चर्चा की तथा ऊर्जा, व्यापार, निवेश, स्वास्थ्य सेवा और ऑटोमोबाइल जैसे क्षेत्रों में सहयोग बढ़ाने के नए अवसरों पर विचार विमर्श किया। विदेश मंत्रालय में पूर्वी क्षेत्र के सचिव रुद्रेंद्र टंडन ने कहा कि वेनेजुएला के पास दुनिया के सबसे बड़े तेल भंडार हैं। उन्होंने बताया कि आज की बातचीत का मुख्य विषय ऊर्जा क्षेत्र में साझेदारी को मजबूत करना था।
1: आर्थिक सहयोग को सिर्फ ऊर्जा क्षेत्र तक सीमित न रखकर खनन, पशुपालन, परिवहन, कृषि उपकरण, ऑटोमोबाइल और दवा उद्योग जैसे क्षेत्रों तक विस्तारित करने पर चर्चा हुई। चर्चा का उद्देश्य ऐसे अवसर और तरीके तलाशना है जिनसे भारतीय कंपनियां वेनेजुएला के बाजार में सफलतापूर्वक अपना कारोबार बढ़ा सकें।
2: कैन एंटर द वेनेजुएलन मार्केट सक्सेसफुली।
0: श्री टंडन ने कहा कि दोनों नेताओं ने अंतर्राष्ट्रीय और क्षेत्रीय मुद्दों पर भी अपने विचार साझा किए। उन्होंने भारत वेनेजुएला संबंधों को और मजबूत बनाने तथा विकासशील देशों के हितों को आगे बढ़ाने की अपनी प्रतिबद्धता दोहराई। सुश्री रोड्रिगेज कल 5 दिन की भारत यात्रा पर नई दिल्ली पहुंची थीं। उनके साथ विदेश मामलों, अर्थव्यवस्था और वित्त, विज्ञान तथा प्रौद्योगिकी और परिवहन मंत्रियों का प्रतिनिधिमंडल भी आया है। गृहमंत्री अमित शाह ने कहा है कि नरेंद्र मोदी सरकार ने पूर्वोत्तर में हिंसक के युग का अंत किया है और इस क्षेत्र को विवादों के केंद्र से अवसरों के केंद्र में बदल दिया है। पूर्वोत्तर परिषद के 73वें पूर्ण सत्र में भाग लेने के बाद सोशल मीडिया पोस्ट में गृहमंत्री ने कहा कि पूर्वोत्तर परिषद इस क्षेत्र के विकास के लिए रणनीतिक योजना बनाने का कार्य कर रही है। सत्र में भाग लेने वाले पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया ने कहा कि सभी नेता मजबूत और अधिक समृद्ध पूर्वोत्तर के निर्माण के अपने संकल्प में एकजुट हैं। रक्षा मंत्री राजनाथ सिंह ने आज नई दिल्ली में परिचालन दक्षता बढ़ाने के लिए फील्ड कमांडरों के वित्तीय अधिकार 2 गुना करने को मंजूरी दे दी। रक्षा मंत्रालय ने कहा है कि इन उपायों से 1,25,000 करोड़ रुपए से अधिक की खरीद में सुविधा होगी। मंत्रालय ने कहा कि वित्तीय शक्तियों में वृद्धि 100% तक की गई है और कुछ मामलों में ये 2 गुने से भी अधिक है। पेट्रोलियम और प्राकृतिक गैस मंत्री हरदीप सिंह पुरी और केंद्रीय सड़क परिवहन एवं राजमार्ग मंत्री नितिन गडकरी ने आज नई दिल्ली में भारत की पहली फ्लेक्स फ्यूअल यात्री कार का लोकार्पण किया। इसका निर्माण मारुति सुजुकी ने किया है। इस अवसर पर श्री पुरी ने कहा कि यात्री वाहनों में फ्लेक्स फ्यूअल तकनीक की शुरुआत केवल एक नए वाहन की शुरुआत नहीं है, बल्कि भारत की ऊर्जा परिवर्तन यात्रा का एक नया अध्याय है। श्री नितिन गडकरी ने कहा कि फ्लेक्स फ्यूअल वाहनों से प्रदूषण कम करने, कच्चे तेल के आयात पर निर्भरता घटाने और विदेशी मुद्रा की बचत करने में मदद मिलेगी। इससे देश को लगभग 1.5 लाख करोड़ रुपये की विदेशी मुद्रा की बचत हो सकती है। नवीन और नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रहलाद जोशी ने कहा है कि भारत ने नवीकरणीय ऊर्जा के क्षेत्र में असाधारण प्रगति की है और गैर जीवाश्म ईंधन उत्पादन क्षमता के मामले में विश्व के शीर्ष उत्पादकों में से एक बनकर उभरा है। प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजना के 2 वर्ष पूरे होने के अवसर पर नई दिल्ली में एक कार्यक्रम में उन्होंने कहा कि इस योजना की सफलता का मुख्य कारण यह है कि देश के नागरिकों ने यह समझ लिया है कि वे अपनी छतों पर बिजली खुद पैदा कर सकते हैं और बिजली बिल 0 हो सकता है। इसके अलावा श्री जोशी ने आज विभिन्न मंत्रालयों और संस्थानों के अधिकारियों के साथ बैठक में सरकारी भवनों के छतों पर सौर ऊर्जा प्रणाली लगाने की प्रगति की भी समीक्षा की। भारत सैफ महिला फुटबॉल चैंपियनशिप के फाइनल में पहुंच गया है। गोवा के मडगांव में कल भारत ने सेमीफाइनल में भूटान को 1-0 से हराया। भारतीय टीम 6 साल बाद सैफ चैंपियनशिप के फाइनल में पहुंची है। फाइनल शनिवार शाम 6:30 बजे से खेला जाएगा। 5 बार की विजेता भारतीय टीम और मौजूदा चैंपियन बांग्लादेश आमने सामने होंगे। जकार्ता में इंडोनेशिया ओपन सुपर सीरीज बैडमिंटन टूर्नामेंट में आज का दिन भारत के लिए मिला जुला रहा। पुरुष डबल्स में एमआर अर्जुन और हरिहरन की जोड़ी क्वार्टर फाइनल में पहुंच गई है। भारतीय जोड़ी ने मलेशियाई जोड़ी एरोन ताई और कैंग खाई रिंग को कड़े मुकाबले में हराया, लेकिन पुरुष सिंगल्स में आयुष शेट्टी कड़े संघर्ष के बावजूद पराजित हो गए। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
3: नागपूर केंद्र आहे, प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या।
4: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी अहमदाबाद इथं आयोजित पहिल्या जागतिक योगासन क्रीडा स्पर्धेला संबोधित करणार. विधान परिषदेच्या निवडणुकीत विदर्भातल्या 5 जागांसह राज्यातल्या सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय होईल असा चंद्रशेखर बावनकुळे यांना विश्वास. यवतमाळ इथून शिवसेना उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी तर वर्धा चंद्रपूर गडचिरोली मतदारसंघातून भाजपा उमेदवार अरुण लखानी यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड निश्चित. आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण संवर्धन पंधरवड्यासह विविध कार्यक्रमांचं उद्या नागपुरात आयोजन. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी अहमदाबाद इथं आयोजित पहिल्या जागतिक योगासन क्रीडा स्पर्धेला आभासी पद्धतीनं संबोधित करणार आहे. जगभरात योगाभ्यासाला प्रचंड लोकप्रियता मिळत असून या व्यासपीठानं जगभरातल्या योगप्रेमींना एकत्र आणल्याचं पंतप्रधानांनी यासंदर्भात समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. योगासनासाठीच्या जागतिक क्रीडा वाटचालीतला हा एक महत्वपूर्ण टप्पा असल्याचं त्यांनी सांगितलं. या स्पर्धेत आशिया युरोप अमेरिका आफ्रिका आणि ओशियाना मधल्या सुमारे 75 देशातले 500 अधिक खेळाडू सहभागी होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीकडे स्पष्ट संख्याबळ असून विदर्भातील 5 जागांसह राज्यातील सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीच्या नेत्यांनी अपक्ष उमेदवारांशी चर्चा केल्यानं बहुतांश अपक्ष अर्ज मागे घेतील असं त्यांनी सांगितलं. कळमना बाजार समितीला राष्ट्रीय स्तरावरील बाजार समितीचा दर्जा मिळाल्यानं विदर्भाच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल असंही ते म्हणाले. दरम्यान विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. ठाणे पालघर मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यामुळे शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झालाय. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेंद्रनाथ उर्फ बाळा माने यांनी आज अर्ज मागे घेतला. यवतमाळ स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे शिवसेना उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी काँग्रेसचे साहेबराव कांबळे, भाजपाचे बंडखोर नितीन भुतडा, राष्ट्रवादी काँग्रेसचे साजिद बेग आणि अपक्ष फारुख सय्यद यांनी अर्ज मागे घेतल्यानं चतुर्वेदी हे एकमेव उमेदवार उरले, त्यामुळे निवडणूक अविरोध झाली असून महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. तर वर्धा चंद्रपूर गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपाचे अधिकृत उमेदवार अरुण लखानी यांची महाराष्ट्र विधान परिषदेवर बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शैलेश अग्रवाल आणि सुधीरचंद्र कोठारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यानं अरुण लखानी यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. गडचिरोली जिल्ह्याला स्टील हब बनवण्याच्या हेतूनं प्रस्तावित स्टील प्रकल्प आणि विमानतळासाठी सुरू असलेल्या सुपीक जमिनींच्या अधिग्रहणाविरोधात आजपासून गडचिरोली आणि चामोर्शी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी शेतकरी संघर्ष कृती समितीच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन सुरू केलंय. आज हजारो शेतकरी महिला आणि मुलं बैलगाड्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयापुढे पोहोचत दिवसभर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. कुणबी समाज सेवा समिती, तेली समाज संघटना, कलार समाज संघटना, काँग्रेस पक्ष, आझाद समाज पक्ष आदींनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. सरकारच्या धोरणाविरुद्ध यापूर्वी जीआरची होळी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन, धरणे आंदोलन तसंच निवेदन देऊन शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र शासन शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेण्यास तयार नसल्यानं बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येत असल्याचं आंदोलनाचे प्रणेते महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी सांगितलं. राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांचं वितरण काल नवी दिल्ली इथं झालं. केंद्रीय पंचायत राजमंत्री राजीव रंजन सिंह यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले. महाराष्ट्रातल्या 4 पंचायतींना विविध वर्गात पुरस्कार मिळाले. यामध्ये भंडारा जिल्ह्यातल्या इटगाव पुनर्वसन ग्रामपंचायतीनं बालस्नेही पंचायत श्रेणीत देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं आज मुंबईत निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. हथकडी या पहिल्या चित्रपटानंतर त्यांनी 21 हिंदी चित्रपट बनवले. 2015 ते 2017 या काळात ते सेन्सर बोर्डाचे अध्यक्ष होते. तसंच त्यापूर्वी 29 वर्ष असोसिएशन ऑफ पिक्चर्स अँड टीव्ही प्रोग्राम प्रोड्युसर्स या संघटनेचे अध्यक्ष होते. 2014 सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ त्यांनी हर हर मोदी घर घर मोदी ही यूट्यूब चित्रफित बनवली होती. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे पर्यावरण संवर्धन पंधरवड्याची सुरुवात करण्यात येत असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्या सुयोगनगर इथं वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. या मोहिमेअंतर्गत शहरात वर्षभरात 5,00,000 वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. शहरातील सर्व 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये एकाच दिवशी वृक्षारोपण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. 5 ते 21 जून दरम्यान तलाव, उद्यानं, धार्मिक स्थळं, दहनघाट आणि वारसास्थळांच्या स्वच्छतेसह विविध पर्यावरणपूरक उपक्रमांचा आयोजन करण्यात आलंय. लोकसहभागातून शहराचं हिरवं आच्छादन वाढवणं आणि स्वच्छता राखणं हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. नागपूरकरांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन महापौर नीता ठाकरे यांनी केलंय. सामाजिक वनीकरण विभाग नागपूर यांच्या वतीनं उद्या ग्रीन राईड सायक्लोथॉन आयोजन करण्यात आलंय. 0 मैल इथून सुरू होणाऱ्या सायक्लोथॉनचा मुख्य उद्देश पर्यावरण संरक्षणाचा संदेश जनमानसात पोहोचवणं, नागरिकांमध्ये सायकलिंगची संस्कृती रुजवणं, तसंच पर्यावरण संरक्षण, प्रदूषण मुक्ती आणि आरोग्याविषयी जनजागृती करणं हा आहे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक नागरिकानं सुरक्षेच्या दृष्टीनं स्वतःची सायकल आणि हेल्मेट सोबत आणणं बंधनकारक असल्याचं आयोजकांनी स्पष्ट केलंय. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त CICR नीरी इथं उद्या दुपारी 12:15 विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी टाटा इन्स्टिट्यूट फॉर जेनेटिक्स अँड सोसायटीचे संचालक डॉक्टर राकेश मिश्रा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून मार्गदर्शन करणार आहे. पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती, पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन आणि संस्थेच्या वैज्ञानिक योगदानाची माहिती देणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. तसंच वायू, जल, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण पुनर्स्थापन क्षेत्रातील विज्ञान आधारित उपाययोजनांवरही यावेळी प्रकाश टाकण्यात येणार आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलानं केलेल्या कारवाईत सुमारे 12.35 किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत 2.47 लाख रुपये आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 8 जवळ संशयास्पद हालचाल करणाऱ्या उत्तर प्रदेशच्या 19 वर्षीय तरुणाची तपासणी केली असता त्याच्या ट्रॉली बॅगेत 6 पाकिटांमध्ये गांजा आढळून आला. आरोपी दीपकला अटक करून NDPS कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आलाय. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाअंतर्गत वडसा गडचिरोली नवीन रेल्वे मार्गाच्या कामासाठी 6 आणि 7 जून रोजी प्री नॉन इंटरलॉकिंग आणि तत्सम कामं करण्यात येणार आहे. या कामांमुळे बल्लारशा गोंदिया, गोंदिया बल्लारशा, गोंदिया वडसा तसंच वडसा चांदा फोर्ट या मार्गांवरील 7 मेमू आणि प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या. रेल्वे प्रशासनानं प्रवाशांना प्रवासापूर्वी संबंधित गाड्यांची माहिती तपासण्याचं आवाहन केलंय. या कामानंतर वडसा यार्डचा थेट जोड गडचिरोली नवीन रेल्वे मार्गाशी होणार असून त्यामुळे या भागातील रेल्वे संपर्क आणि वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन केरळात झाल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. गेले काही दिवस केरळात पाऊस पडत आहे, मात्र आता मान्सूनचं आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनला काही दिवसांचा उशीर झाला आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसात मोसमी वारे राज्याच्या काही भागात पोहोचण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात आज यवतमाळ जिल्ह्यात ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्यानं ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर उद्या अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर इथं वादळाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून इतर सर्व जिल्ह्यांमध्ये देखील वादळाची शक्यता असल्यानं येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. सॅफ महिला फुटबॉल स्पर्धेत भारतानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. गोव्यात मडगाव इथं काल झालेल्या सामन्यात भारतीय संघानं भूतानचा 1-0 असा पराभव केला. भारत 6 वर्षांनंतर या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला असून विजेतेपदासाठी भारताचा सामना येत्या शनिवारी बांगलादेशबरोबर होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी अहमदाबाद इथं आयोजित पहिल्या जागतिक योगासन क्रीडा स्पर्धेला संबोधित करणार. विधान परिषदेच्या निवडणुकीत विदर्भातल्या 5 जागांसह राज्यातल्या सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय होईल असा भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना विश्वास. यवतमाळ येथून शिवसेना उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी तर वर्धा चंद्रपूर गडचिरोली मतदारसंघातून भाजप उमेदवार अरुण लखानी यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड निश्चित. आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण संवर्धन पंधरवड्यासह विविध कार्यक्रमांचं उद्या नागपुरात आयोजन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: सात वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.
1: अहो घर खर्चासाठी पैसे द्या.
2: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
1: आणि लाईट बिलाचे.
2: आता 0 रुपये कसे देऊ.
1: अरे हो हो विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
2: हो हो नक्की. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या 4 उमेदवारांची माघार. कोकणातल्या दोन्ही जागा पुणे आणि यवतमाळमध्ये महायुतीच्या उमेदवारांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा. 29वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार जाहीर. विजेत्यांमध्ये पुणे महापालिका, नंदुरबार जिल्हा परिषद आणि कडेपूर ग्रामपंचायतीचा समावेश. मोसमी पावसाचं केरळमध्ये आगमन. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपल्यानंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. त्याबाबत जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: शेवटच्या दिवशी निवडणुकीतून महाविकास आघाडीच्या 4 उमेदवारांनी माघार घेतली तर अनेक अपक्ष तसंच महायुतीतल्या बंडखोरांनीही अर्ज मागे घेतले. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ मतदारसंघात महायुतीचे एकमेव उमेदवार मैदानात उरल्यामुळे त्यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाणे पालघर मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यामुळे शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. पुणे मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीकांत पाटील यांनी आज माघार घेतली, तसंच भाजपचे प्रदीप कंद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे यांनीही माघार घेतली, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विक्रम काकडे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी आज अर्ज मागे घेतला. महाविकास आघाडीकडे संख्याबळ नाही, आपल्या अर्जावर सूचक म्हणून महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी सह्या केल्या नाहीत, तसंच जुईली दळवी यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे मतविभाजन होऊन विजय होण्याची शक्यताही संपली, त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेतला असं माने यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. अर्ज मागे घेण्यासाठी जाताना मंत्री नितेश राणे बाळ माने यांच्यासोबत होते. अर्ज मागे घेतल्यामुळे माने यांच्यावर पक्षानं निलंबनाची कारवाई केली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अरविंद म्हात्रे यांनी अर्ज मागे घेतला, तसंच अपक्ष मानसी म्हात्रे आणि अनिल चोपडा यांनीही आपापले अर्ज मागे घेतले, त्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली मतदारसंघातून काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांनी आज माघार घेतली, त्यामुळे भाजपचे शैलेश लाखाणी एकटेच मैदानात उरल्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. बीड, लातूर, धाराशिव मतदारसंघातल्या 7 अपक्ष उमेदवारांनी आज अर्ज मागे घेतले, त्यामुळे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले बसवराज पाटील आणि काँग्रेसचे महेश देशमुख यांच्यात थेट लढत होणार आहे. नाशिक मतदारसंघातून भाजपचे बंडखोर उमेदवार गणेश गीते यांनी माघार घेतली, मात्र त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अर्ज कायम ठेवला, तसंच भाजपचेच प्रसाद हिरे हेही निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे भाजपचे 2 बंडखोर विरुद्ध शिवसेनेचे नरेंद्र दराडे अशी लढत इथं होणार आहे. महाविकास आघाडीनं नाशिक मतदारसंघासाठी उमेदवार दिला नाही. सांगली, सातारा मतदारसंघात काँग्रेस आणि शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारांनी आज माघार घेतली. इथं भाजपचे धैर्यशील कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे अभयसिंह जगताप आणि अपक्ष किशोर धुमाळ यांच्यात लढत होईल. सोलापूर मतदारसंघातल्या 5 अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे भाजपचे राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वसंत देशमुख यांच्यात थेट लढत होणार आहे. यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी काल माघार घेतली, तर आज भाजपचे नितीन भुतडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे साजिद बेग यांनीही माघार घेतल्यामुळे शिवसेनेच्या दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. परभणी, हिंगोली मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जामकर आणि विजय जामकर, तसंच भाजपचे विश्वजित बुधवंत यांनी माघार घेतली, त्यामुळे महायुतीतलं बंड शमलं आहे. शिवसेनेकडून सईद खान निवडणूक लढवत आहेत, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विवेक नावंदर मैदानात आहेत. मात्र काँग्रेसचे सुशील देशमुख यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे, त्यामुळे इथं तिरंगी लढत होणार आहे.
0: विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीकडे संख्याबळ असून विदर्भातल्या 5 जागांसह

राज्यातल्या सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय निश्चित आहे असा विश्वास भाजपा नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्यासाठी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना भाजपाने कोट्यवधी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. ते आज बुलढाणा इथं बातमीदारांशी बोलत होते. भाजपाला निवडणूक नकोय तर नियुक्ती पद्धत हवी आहे असं सपकाळ म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 29वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार आज जाहीर झाले. केंद्रीय कार्मिक सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की 10 सुवर्ण, 6 रौप्य आणि 1 परीक्षकांचं विशेष बक्षीस अशी एकूण 17 पारितोषिकं देण्यात येतील. ई गव्हर्नन्समार्फत उत्तम प्रकल्प अंमलबजावणी करणाऱ्या विभाग, मंत्रालयं, राज्य सरकारं किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो. यंदाचे पुरस्कार राजस्थानात जयपूर इथं आयोजित राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषदेत समारंभपूर्वक प्रदान केले जातील. सुवर्ण विजेत्यांना प्रत्येकी 10 लाख रुपये प्रमाणपत्र आणि मानचिन्ह देण्यात येईल. रौप्य विजेत्यांना प्रत्येकी 5 लाख रुपये प्रमाणपत्र आणि मानचिन्ह मिळेल. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये पुणे महानगरपालिका, नंदुरबार जिल्हा परिषद तसंच सांगली जिल्ह्यातली कडेपूर ग्रामपंचायत यांचा समावेश आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन केरळमध्ये झाल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. गेले काही दिवस केरळमध्ये पाऊस पडत आहे, मात्र आता मान्सूनचं आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनला काही दिवसांचा उशीर झाला आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसात मोसमी वारे राज्याच्या काही भागात पोहोचण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर आज मुंबईत सांताक्रूज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. निहलानी यांचं हृदयविकारानं वयाच्या 77व्या वर्षी निधन झालं. अभिनेता गोविंदा, फरहान अख्तर, शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह चित्रपटसृष्टीतल्या अनेक मान्यवरांनी यावेळी उपस्थित राहून निहलानी यांना आदरांजली वाहिली. सेन्सॉर बोर्डाचे विद्यमान अध्यक्ष शशिशेखर वेंपती यांनी समाजमाध्यमावर निहलानी यांना आदरांजली वाहिली आहे. निहलानी यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीतलं अनुभवी व्यक्तिमत्व हरपल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांच्यात आज नवी दिल्ली इथं द्विपक्षीय बैठक झाली. ऊर्जा सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक, औषध निर्माण, आरोग्यसेवा, नवीकरणीय ऊर्जा आदी क्षेत्रातील सहकार्याविषयी या बैठकीत दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. दोन्ही देशातली ऊर्जा भागीदारी बळकट करण्याविषयी यावेळी चर्चा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातले सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी बातमीदारांना सांगितलं. व्हेनेझुएलाकडे जगातला सर्वात मोठा तेलसाठा असून भारत हा दीर्घकाळासाठी खरेदीदार देश असेल असा त्यांना विश्वास आहे असं टंडन म्हणाले. ऊर्जा क्षेत्राशिवाय वाहतूक, कृषी उपकरणं, औषध निर्माण आदी क्षेत्राविषयीही दोन्ही नेत्यांनी चर्चा केल्याचं टंडन यांनी सांगितलं. तसंच विविध जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवरही मोदी आणि रॉड्रिग्ज यांनी यावेळी चर्चा केली. गेल्या 12 वर्षातल्या मजबूत वित्तीय व्यवस्थापनामुळे भारताला आर्थिक स्थैर्य कायम राखत शेतकरी, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, व्यवसाय तसंच समाजातल्या दुर्बळ घटकांना पाठिंबा देणं शक्य झाल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. मुंबईत आयोजित सिटी इंडिया परिषद 2026ला ते दूरस्थ पद्धतीने संबोधित करत होते. ऊर्जा स्रोतांमध्ये विविधता आणण्याच्या प्रयत्नांमुळेच आखाती देशातून होणाऱ्या ऊर्जा पुरवठ्यात व्यत्यय येऊनही भारताने आंतरराष्ट्रीय ऊर्जा संकटातून यशस्वीपणे मार्ग काढल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्राच्या संपन्नतेसाठी पायाभूत सुविधांच्या निर्मिती प्रकल्पांची कामं गतीनं पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रकल्प पूर्णत्वातल्या अडचणी दूर कराव्यात. कंत्राटदाराला दिलेल्या कालावधीत प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे याकडे संबंधित यंत्रणांनी लक्ष द्यावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते आज सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीत प्रकल्पांचा आढावा घेताना बोलत होते. विलंबानं कामं पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांना कुठलंही नवीन काम संबंधित यंत्रणेनं देऊ नये अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. यंदाच्या पावसाळ्यात मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर उधाणाच्या भरतीत धोकादायक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. जून आणि जुलैमध्ये प्रत्येकी 6 वेळा तर ऑगस्टमध्ये 5 आणि 6 सप्टेंबरमध्ये 7 वेळा उंच लाटा उसळण्याची शक्यता असून लाटांची उंची 4.5 मीटरपर्यंत जाऊ शकते असं मुंबई महानगरपालिकेच्या पत्रकात म्हटलं आहे.
ठळक बातम्या.

0: पुन्हा एकदा. विधान परिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या 4 उमेदवारांची माघार. कोकणातल्या दोन्ही जागा पुणे आणि यवतमाळमध्ये महायुतीच्या उमेदवारांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा. 29वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार जाहीर. विजेत्यांमध्ये पुणे महापालिका, नंदुरबार जिल्हा परिषद आणि कडेपूर ग्रामपंचायतीचा समावेश. मोसमी पावसाचं केरळमध्ये आगमन. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 आणि 36 सेकंद झाले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15. श्रोते, एक निवेदन ऐका. सार्वजनिक आरोग्य सूचना यांच्याकडून तीव्र उष्णतेसंदर्भात काय करावं आणि काय करू नये यासंदर्भात. सुरुवातीला काय करावे? सर्वसामान्य नागरिकांसाठी शरीरात पुरेसे पाणी ठेवा. तहान लागली नसली तरी शक्य तितके पुरेसे पाणी प्या. तहान ही निर्जलीकरणाचे योग्य लक्षण नाही. प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवा. ORS वापरा आणि लिंबू पाणी, ताक, लस्सी, फळांचे रस यासारखी घरगुती पेय घ्या. कलिंगड, टरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, लेट्यूस इत्यादी जास्त पाण्याचे प्रमाण असलेली हंगामी फळे आणि भाज्या खा. शरीर झाकून ठेवा. सैल आणि हलक्या रंगाचे सुती कपडे वापरा. उन्हात बाहेर जाताना छत्री, टोपी, कॅप, टॉवेल आणि पारंपरिक डोक्यावरचे संरक्षण वापरा. उन्हात बाहेर जाताना चप्पल किंवा बूट वापरा. सतर्क रहा. रेडिओ ऐका, TV पहा, वर्तमानपत्र वाचा आणि स्थानिक हवामानाच्या बातम्या जाणून घ्या. भारतीय हवामान विभागाच्या IMD संकेतस्थळावरील हवामान अपडेट पहा. शक्य तितके घरात आणि सावलीत रहा. हवेशीर आणि थंड जागेत रहा. दिवसाच्या वेळी विशेषतः घराच्या उन्हाच्या बाजूची खिडकी आणि पडदे बंद ठेवा. रात्री थंड हवा येण्यासाठी खिडक्या उघडा. बाहेर जायचे असल्यास सकाळ किंवा संध्याकाळच्या थंड वेळेत जा. बाहेरील कामे किंवा उपक्रम दिवसाच्या थंड वेळेत नियोजित करा. संवेदनशील म्हणजे जोखमीच्या गटांसाठी. उष्णतेमुळे कोणालाही त्रास होऊ शकतो, मात्र काही लोकांना अधिक धोका असतो. लहान मुले आणि बालकं, गर्भवती महिला, हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब असलेले आजारी व्यक्ती, बाहेर काम करणारे लोक, मानसिक आजार असलेले लोक, थंड हवामानातून उष्ण हवामान आलेल्या प्रवाशांनी शरीराला वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी किमान 1 आठवडा द्यावा. इतर काळजी. एकटे राहणाऱ्या वृद्ध किंवा आजारी लोकांची नियमित काळजी घ्या. घर थंड ठेवा. पडदे, शटर किंवा सनशेड वापरा आणि रात्री खिडक्या उघडा. दिवसाच्या वेळी शक्यतो खालच्या मजल्यावर राहा. पंखे, पाण्याच्या फवारणीच्या बाटल्या, ओले, कापड किंवा बर्फाचे टॉवेल वापरा. पाय घोट्यापर्यंत 20° पाण्यात ठेवल्यास शरीर लवकर थंड होते. काय करू नये? दुपारी 12-3 या वेळेत उन्हात जाणे टाळा. दुपारच्या वेळेत जड कामे टाळा. गर्दीच्या किंवा हवेशीर नसलेल्या ठिकाणी जाणे टाळा. मद्य, चहा, कॉफी किंवा जास्त साखर असलेली शीतपेय टाळा. जास्त प्रथिने असलेली किंवा शिळे अन्न टाळा. मुलांना किंवा पाळीव प्राण्यांना बंद वाहनात सोडू नका. नियोक्ते आणि कामगारांसाठी कामाच्या ठिकाणी थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा आणि दर 20 मिनिटांनी पाणी पिण्याची आठवण करून द्या. थेट सूर्यप्रकाश टाळा. विश्रांतीसाठी सावलीची व्यवस्था करा. सकाळ आणि संध्याकाळच्या थंड वेळेत कामाचे नियोजन करा. बाहेरील कामांमध्ये दर तासाला किमान 5 मिनिटांची विश्रांती घ्या. व हवामानाच्या बातम्या आणि IMD सूचना नियमित पहा. कामाच्या वेग कमी करा किंवा अतिरिक्त कामगारांची नेमणूक करा. शरीराला वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी कामाचा वेळ हळूहळू वाढवा. उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांची लक्षणे ओळखण्यासाठी प्रशिक्षण द्या. प्राथमिक उपचाराची सुविधा उपलब्ध ठेवा. गर्भवती महिला किंवा औषधे घेणाऱ्या कामगारांची विशेष काळजी घ्या. हलक्या रंगाचे पूर्ण बाह्यांचे कपडे आणि पॅन्ट वापरा. उष्णतेच्या परिणामाबाबत जनजागृती करा. मोठ्या सभा क्रीडा स्पर्धा दरम्यान घ्यावयाची काळजी. गर्दीमुळे उष्णतेशी संबंधित आजाराचा धोका टाळू शकतो वाढू शकतो. शारीरिक श्रम थेट सूर्यप्रकाश आणि पाण्याची कमतरता आरोग्य बिघडू शकते. सहभागी व्यक्तींनी पाणी पीत राहावे आणि लक्षणांकडे लक्ष द्यावे. उष्णतेचा आरोग्यावर परिणाम. शरीराचे सामान्य तापमान 36.4 अंश ते 37.2 दरम्यान असते. जास्त उष्णतेमुळे शरीरावर ताण येतो आणि विविध आजारांवर होऊ शकतो. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची. ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 आणि 24 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षाच्या कारकिर्दीत शाश्वत विकासासाठी जागतिक पातळीवर घेतलेले निर्णय आणि या क्षेत्रात देशांतर्गत सुरू असलेला विकास याविषयी पर्यावरण विषयाच्या अभ्यासकांसोबत केलेली चर्चा आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात ऐकणार आहोत. श्रोतेहो, विकासाच्या जागतिक मोहिमेमध्ये भारत सध्या एक महत्वपूर्ण नेतृत्वकर्ता आणि ग्लोबल साऊथचा प्रमुख आवाज म्हणून उदयाला आला आहे. आर्थिक प्रगती आणि पर्यावरण रक्षण या दोन्हीचा समतोल साधत भारतानं जागतिक स्तरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. जागतिक पातळीवर हवामानातील बदलाचं आव्हान पेलताना भारतानं शाश्वत विकास आणि हरित ऊर्जा या क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर 2021 ग्लासगो येथील COP26 परिषदेत मांडलेली मिशन लाईफ ही संकल्पना अतिशय दूरगामी आणि व्यावहारिक आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत पर्यावरणाच्या अभ्यासक राधिका कुलकर्णी.
1: आपली पृथ्वी ही सर्वांसाठी उत्तम पद्धतीने राहण्याची जागा म्हणून ओळखली जावी यासाठीच शाश्वत विकासाची ध्येय आखलेली आहेत. त्यात भारताची हजारो वर्षांपासून वसुधैव कुटुंबकम या तत्वाला प्राधान्य देणारी संस्कृती आज जगात महत्वाची म्हणूनच केंद्रस्थानी असलेली दिसते. जागतिक स्तरावर पाहिलं तर सन 2015 भारतानं फ्रान्सच्या सहकार्यानं आंतरराष्ट्रीय सौर आघाडी सुरू केली. त्यामुळे सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यास आणि सदस्य देशांमध्ये हस्तांतरित करण्यात मोठी मदत होत आहे. सन 2021 युकेतल्या ग्लासगो इथं 26वी हवामान बदल परिषद झाली. त्यात भारतानं जागतिक स्तरावर पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करण्यासाठी मिशन लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट ही संकल्पना मांडली. दैनंदिन सवयी पर्यावरणपूरक करण्यावर भर देणारी ही संकल्पना आहे. 9 सप्टेंबर 2023 G20 परिषदेदरम्यान दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागतिक जैव इंधन आघाडी ग्लोबल बायोफ्युएल अलायन्स हा जागतिक उपक्रम सुरू केला. त्यात 19 आणि 12 आंतरराष्ट्रीय संघटना सहभागी आहेत. शाश्वत इंधन वापर वाढवणं आणि त्यासाठी सहकार्य प्रस्थापित करणं हा या आघाडीचा मुख्य उद्देश आहे. देशांतर्गत स्तरावर सन 2023 सुरू केलेलं राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन त्याही आधी मार्च 2019 सौर ऊर्जेचा वापर वाढवून वीज बचत करणारी PM कुसुम योजना म्हणजेच प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान सुरू झाली. 1 जुलै 2022 एकल वापराच्या प्लास्टिकवर बंदी आणण्यात आली. याला संमिश्र यश मिळालं. सन 2070 कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याचं उद्दिष्ट भारतानं ठेवलं आहे. या निर्णयांमुळे भारताची प्रतिमा जागतिक स्तरावर पर्यावरणवादी देश म्हणून होत आहे. मिशन लाईफ म्हणजेच लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट या संकल्पनेचं ध्येय म्हणजे तिनं वापरावं टाका या संस्कृतीला नाकारलं. पर्यावरणपूरक व शाश्वत जीवनशैलीचा वापर आणि प्रसार पृथ्वीपूरक सवयी अंगीकारण्यास प्रवृत्त करण्याचं उद्दिष्ट ठेवून कार्य सुरू केलं. त्यासाठी जागतिक स्तरावर किमान 1 अब्ज नागरिक पर्यावरण रक्षणासाठी एकत्र येतील हे उद्दिष्ट ठेवत दैनंदिन कृतींवर भर देण्याला प्राधान्य दिलं आहे. त्यात पाणी वाचवणं, वीज बचत, कचरा कमी करणं आणि त्याचं वर्गीकरण करणं, सिंगल यूज म्हणजेच एकदाच वापरून टाकणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळणं, शाश्वत अन्न प्रणालीचा अवलंब, ई कचऱ्याची योग्य पद्धतीनं विल्हेवाट लावणं आदी कृतींचा समावेश आहे. पॅरिस करारातली कलम आपल्या राष्ट्रीय निर्धारित योगदानात समाविष्ट करणारा भारत हा पहिला देश आहे.
0: श्रोतेहो, गेल्या 12 वर्षात भारतानं पारंपरिक ऊर्जे

0: कडून अक्षय ऊर्जेकडे होणाऱ्या स्थित्यंतरात जागतिक पातळीवर मोठी झेप घेतली आहे. आपला भारत देश आता जगात तिसऱ्या क्रमांकाचा अक्षय ऊर्जा उत्पादक बनला आहे. यासाठी कोणती पावलं उचलली आहेत याविषयी अधिक माहिती देत आहेत सौर ऊर्जेचे अभ्यासक गजानन जोशी.
1: आपण कित्येक दशके फक्त पारंपरिक ऊर्जा स्रोतच वापरत होतो. 2010 दशकामध्ये आपण हरित ऊर्जा किंवा अक्षय ऊर्जा या मार्गाने जाण्यासाठी तयार झालो. आपले आधीचे उद्दिष्ट होते 175,000 मेगावॉट, जे आपण 2022 पर्यंत अतिशय समर्थपणे पेलले आणि साध्य केले. आता आपले जे उद्दिष्ट आहे ते आहे 500 गिगावॉट, म्हणजे 500,000 मेगावॉट. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण काही महत्वाची पावलं उचललेली आहेत आणि त्या मार्गावर आपले यशस्वी मार्गक्रमण चालू आहे. 500 गिगावॉटचे हे लक्ष, त्यामध्ये सौर ऊर्जेचं लक्ष जवळजवळ 300 गिगावॉट, म्हणजे 60% जास्त आहे. या संदर्भात आपण ज्या उपाययोजना करतोय आणि जे कार्यक्रम राबवतोय त्यामध्ये मोठ्या क्षमतेचे सौर प्रकल्प लावण्यासाठी सोलर पार्क उभे करणे आणि त्या अनुषंगाने पायाभूत सुविधा पुरवणे, शेतकरी आणि घरगुती वापरासाठी सौर ऊर्जा वापराला चालना देण्यासाठी काही कार्यक्रम, ज्यामध्ये पीएम सूर्य घर योजना, पीएम कुसुम योजना, मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजना यासारखे कार्यक्रम राबवतो. यासाठी लागणारे प्रॉडक्ट्स म्हणजे सौर पॅनेल आणि इतर ज्या काही गोष्टी लागतात हे पूर्वी आपण मोठ्या प्रमाणात आयात करत होतो चीन मधून, परंतु आता देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यात येत आहे. त्यामध्ये प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह, जेणेकरून आपल्या नागरिकांच्या हाताला काम मिळेल आणि चीन वरील आपली डिपेंडन्सी कमी होईल. त्याचबरोबर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन, म्हणजे विद्युत पारेषण आणि विद्युत वितरण, या अतिशय सक्षम आणि एफिशियंट बनवणे हे एक आपलं महत्वाचं काम आहे.
0: श्रोते हो, ई वाहन आणि सार्वजनिक वाहतुकीचे सुलभीकरण यामध्ये पर्यावरण पूरक तंत्रज्ञान कसं मदत करतं याविषयी गजानन जोशी म्हणाले.
1: वाहनांसाठी आपण फार पूर्वीपासून फक्त जीवाश्म इंधन म्हणजे पेट्रोल डिझेल गॅस यावर चालणारी वाहनं आहेत तीच वापरत होतो. यामुळे आपला प्रवास जरी होत असला तरी पर्यावरणावर त्याचा अतिशय विपरीत परिणाम होत होता. या संदर्भात देशाच्या स्थानिक पातळीवर तसेच जागतिक पातळीवर विचार सुरू झाला. त्यामधून इलेक्ट्रिकल व्हेकलचा विचार पुढे आला. पेट्रोल डिझेल कार जेव्हा रस्त्यावर धावते तेव्हा मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होत असते, त्यामुळे तापमान वाढते, इतरही अनेक पर्यावरणाचे भीषण प्रश्न उभे राहतात. या सगळ्याचा मानवी शरीरावर तसेच देशाच्या आर्थिक स्थितीवर, परकीय चलन खर्च होण्यावर प्रतिकूल परिणाम होतो. यासाठी इलेक्ट्रिकल व्हेकल म्हणजेच इलेक्ट्रिकल कार आणि इतर वाहनांचा प्रसार सुरू झाला. या संदर्भात योजना आणि नियम राबवण्यात येत आहेत. ईव्ही कार, इलेक्ट्रिकल बसेस, झिरो इमिशन ट्रकिंग असे काही यामध्ये समाविष्ट आहे. भारत जगामध्ये तिसरी सर्वात मोठी ऑटोमोबाईल मार्केट आहे आणि वेगाने वाढणारे ऑटोमोटिव्ह मार्केट आहे. यामुळे जागतिक उद्योग संस्था, आर्थिक संस्था यांचा भारताकडे आणि भारताबद्दल सकारात्मक दृष्टिकोन आहे. या संदर्भात काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेणे फार जरुरीचे आहे. आपण 30% इलेक्ट्रिकल व्हेकलचे लक्ष 2030 वर्षापर्यंत गाठायचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामध्ये जवळजवळ 20,00,000 कोटी रुपयांची गुंतवणुकीची संधी आहे. मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिकल व्हेकल चार्जिंग स्टेशन उभे करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजना सरकार राबवित आहे, ज्यामुळे भारतामधील उत्पादनाला चालना आणि प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे कित्येक हातांना काम मिळणार आहे. यासाठी 26,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या सगळ्याचा फायदा शेवटी पर्यावरण सुधारणा आणि पर्यावरण संरक्षण यासाठी होणार आहे.
0: श्रोत्यो, गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारनं भारताची शेती आणि ऊर्जा क्षेत्रात मोठी स्थित्यंतर घडवून आणली आहेत. शाश्वत शेतीसाठी नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग आणि खेत बचाव अभियान यासारख्या योजनांमधून सेंद्रिय शेतीला आर्थिक आणि तांत्रिक प्रोत्साहन दिले जात आहे. एक पेड माकी नाम ही मोहीम 2024 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. जगातील सर्वात मोठ्या सार्वजनिक पर्यावरण चळवळींपैकी ही एक महत्वाची चळवळ म्हणून उदयाला आली आहे. केंद्र सरकार विकास कामांसोबतच पर्यावरण संवर्धनासाठी महत्वाची पावलं उचलत आहे, याविषयी राधिका कुलकर्णी म्हणाल्या.
2: पर्यावरण पूरक जीवनशैली आणि हवामान बदल यांचा फार जवळचा संबंध आहे. निसर्ग आहे तर आपण आहोत हे प्रत्येकानं लक्षात ठेवून पर्यावरण पूरकतेला प्राधान्य द्यायला हवं. त्याच दृष्टीनं सरकारनं विशेष धोरणं आखलेली आहेत. आर्थिक अनुदान देणं, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणं या त्याच्याच बाजू आहेत. परंपरागत कृषी विकास योजनेत शेतकऱ्यांचे गट करून पहिल्या 3 वर्षांसाठी प्रति हेक्टर आर्थिक मदत दिली जाते. राष्ट्रीय प्राकृतिक कृषी मिशन अंतर्गत रासायनिक खतांचा वापर कमी करत पूर्णपणे नैसर्गिक व पर्यावरणपूरक शेती पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देण्यात येतं. ईशान्येकडील राज्यांसाठीही योजना असून त्यात सेंद्रिय उत्पादनांचा मूल्य साखळी विकास व निर्यातीसाठी विशेष आर्थिक

0: अनुदान दिलं जातं. तसंच शेती, आरोग्य व पाणी नियोजन यात अभ्यासपूर्ण समतोल राखला जातो. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत ठिबक व तुषार सिंचनाचा वापर करून पाणी बचत व शाश्वत व्यवस्थापन केलं जात आहे. शेतीत कीड प्रतिबंध प्रभावीपणे होण्यासाठी आणि पिकांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून उपग्रह प्रतिमा आणि ड्रोनचं सहाय्य घेतलं जात आहे. जैविक खत निर्मिती व जैविक कीटकनाशकं, गांडूळ खत आणि कंपोस्ट खत निर्मितीसाठी सरकारी केंद्रांमार्फत प्रशिक्षण दिलं जात आहे. शेतकऱ्यांना पीक विक्रीसाठी थेट राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध व्हावी व पिकांचं प्रमाणीकरण व्हावं यासाठी जैविक खेती हे डिजिटल ऍप कार्यरत आहे. आज जगातली 70% जमीन नापीक झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार करत असलेले हे प्रयत्न नक्कीच प्रशंसनीय आहेत.
1: श्रोतेहो, राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन हा भारत सरकारचा एक महत्वाकांक्षी उपक्रम आहे. हरित हायड्रोजन आणि सौर ऊर्जा क्षेत्रातील भारताची उद्दिष्टे किती आव्हानात्मक आहेत या संदर्भात गजानन जोशी यांनी माहिती दिली. ते म्हणाले,
2: आपल्याला हरित हायड्रोजन मिशन हे प्रामाणिकपणे साध्य करायचे आहे. या क्षेत्रात फक्त आपल्या देशासाठी नाही तर इतर देशांना हरित हायड्रोजन निर्यात करण्याची क्षमता देखील आपल्याला स्थापित करायची आहे. हरित हायड्रोजन बनवण्यासाठी इलेक्ट्रोलिसिस ही प्रक्रिया वापरली जाते, ज्यासाठी हरित ऊर्जा म्हणजेच खूप मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जा वापरली जाणार आहे. हरित हायड्रोजन संदर्भात महत्वाची उद्दिष्टे असणार आहेत आपले लक्ष असणारे 50 लाख मेट्रिक टन हरित हायड्रोजन प्रतिवर्ष तयार करण्यात. साधारण 1,25,000 मेगावॉट एवढी सौर ऊर्जा इंधन म्हणून लागणार आहे. त्याचे देखील उद्दिष्ट साध्य करायचे आहे. साधारण 8 लाख कोटीची गुंतवणूक केली जाणार आहे. हरित हायड्रोजन लक्ष साध्य झाल्यावर प्रतिवर्ष 1 लाख कोटी रुपयाचे औष्णिक इंधन म्हणजेच कोळसा, तेल, वायू आयात करणे वाचणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात परकीय चलन आपले वाचणार आहे. यामुळे 500 लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जन म्हणजेच कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होणार आहे. या हरित हायड्रोजनचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग स्टील निर्माण उद्योग, खत उत्पादन कारखाने, तेल शुद्धीकरण उद्योग, जहाज वाहन, बंदर ऑपरेशन, अवजड वाहन इंधन आणि विमानासाठी लागणारे इंधन यामध्ये उपयोग होणार असून त्यामुळे जीवाश्म इंधन म्हणजेच कोळसा, तेल, वायू यांचा वापर मोठ्या प्रमाणात कमी होणार असून पर्यावरण पूरक विकास साधता येणार आहे. परंतु यासाठी मोठी आर्थिक गुंतवणूक, भारतामध्ये तंत्रज्ञान विकसित करणे, जागतिक बाजारात कॉस्ट इफेक्टिव्ह माल पुरवणे, यासाठी लागणारी विशेष औद्योगिक सुरक्षा व्यवस्था स्थापित करणे, त्याचप्रमाणे मानव संसाधन विकास करणे आणि त्यावर हुकूम कायदे तयार करणे आणि वेळेत करणे ही महत्वाची आव्हाने आहेत. ती आपण नक्कीच पार करणार आहोत.
1: श्रोतेहो, नेट झिरो कार्बन उत्सर्जनाचं लक्ष गाठताना भारतीय उद्योगांसमोर कोणती मोठी आव्हानं आहेत याविषयी गजानन जोशी यांनी सांगितलं.
2: COP26 या पर्यावरण परिषदेमध्ये भारताने आपली वचनबद्धता पंचामृत या संकल्पनेच्या आधारे 5 मुख्य उद्दिष्टांमध्ये जाहीर केली आहे. या वचनबद्धतेचा मूळ गाभा आहे 2070 पर्यंत कार्बन उत्सर्जन नेट झिरो म्हणजेच मूळ शून्य करणे. ही उद्दिष्टे आपल्याला पूर्ण करताना काही महत्वाच्या आव्हानांना सामोरे जावं लागणार आहे. ही उद्दिष्टे आणि आव्हाने आहेत. कमीत कमी 500 गिगावॉट म्हणजे 500,000 मेगावॉट पेक्षा जास्त हरित ऊर्जा 2030 पर्यंत निर्माण करणे. उद्योग, व्यवसाय आणि रोजच्या वापरात 50% पेक्षा जास्त हरित ऊर्जेचा उपयोग करणे. 2021 तुलनेत कार्बन उत्सर्जन 100 कोटी टनापेक्षा जास्त प्रमाणात कमी करणे. कार्बन तीव्रता भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये 45% पेक्षा जास्त प्रमाणात कमी करणे. या संदर्भात जर आपण आणखी तपशिलात गेलो तर लक्षात येईल की मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करावी लागणार, तसेच तंत्रज्ञानामध्ये मोठ्या सुधारणा कराव्या लागणार आहेत. आर्थिक प्रगती आणि पर्यावरण यांचा समतोल साधावा लागणार. ही उद्दिष्टे साध्य करताना फक्त आव्हाने नाहीत तर त्याचबरोबर काही महत्वाच्या संधी आपल्याला उपलब्ध होणार आहेत. ते ओळखून त्याचा फायदा घेतला पाहिजे. मोठ्या प्रमाणात हरित ऊर्जा तयार होणार, जगातील तंत्रज्ञान आयात करून आपल्याकडे देखील तंत्रज्ञान विकसित करता येणार, परदेशातून आर्थिक गुंतवणुकीला आकर्षित करता येणार, उत्तम आणि प्रगतिशील तसेच नाविन्यपूर्ण शिक्षण प्रणाली विकसित करण्याचे संधी मिळणार, संशोधन आणि विकास संस्थांचा पायाभूत विकास होणार, खेडेगाव स्वयंपूर्ण करण्याची संधी मोठ्या प्रमाणात, नोकरी, उद्योग, व्यवसाय संधी, प्रॉडक्ट आणि तंत्रज्ञान निर्यातीची संधी, अशा बऱ्याच संधी आपल्याला उपलब्ध होणार. हे करत असताना आपल्याला आपल्या शैक्षणिक पद्धतीमध्ये आमूलाग्र सुधारणा कराव्या लागतील, ज्यामुळे अधिक विज्ञाननिष्ठ पिढी तयार होईल. यासाठी उद्योग आणि शिक्षण संस्था एकत्रपणे काम करण्याची देखील निकडीची गरज आहे.
1: श्रोतेहो, आज भारत आर्थिक वृद्धी आणि पर्यावरण संवर्धन या दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी यशस्वीपणे काम करत आहे. आर्थिक प्रगती आणि शाश्वत विकासाचा अचूक मेळ घालत भारत आज जागतिक पटलावर हरित भविष्याचा एक नवा आणि सक्षम नेतृत्वकर्ता म्हणून

उदयाला आला आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता आणि आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: 102.7 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे.
2: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
3: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PB BSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
2: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा.
3: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
2: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
3: मोबाईल 9887086490.
2: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.
4: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
5: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
4: झालं सगळं. झालं बजेट तयार?
5: हो.
4: 5,000 वाचले, नवीन साडी घेऊया?
5: नको.
4: मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
5: आणखी एक.
4: नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
5: आली आहे मोठी.
4: आता जाग बाई.
6: RBI सांगते,
4: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
7: अंबा ऍग्रो प्रोडक्ट्स आणि हर्बलची अंबा फॉस्फेट आणि अंबा पोटॅश सेंद्रिय खत,
2: रासायनिक खतांना जबरदस्त पर्याय,
7: सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि जीवाणू निर्मिती करण्यास मदत करणारी.
2: अंबा फॉस्फेट आणि अंबा पोटॅश सेंद्रिय खत,
7: किंमत कमी, उत्पन्न नामी.
2: संपर्क 950-377-47-97.
1: सायंकाळचे 7:30 वाजत आहेत. शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. किसान वाणी.
8: किसान वाणी. किसान वाणी, बहर कृषी तंत्रज्ञानाचा.

0: किसान वाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या समस्त कास्तकार बंधू आणि भगिनींचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आणि यासोबतच मृणालिनी दहिकरचा सप्रेम नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया पर्यावरण संवर्धन याविषयी पर्यावरण प्रेमी नेहा पंकज पंडित सदस्य पर्यावरण संरक्षण गतिविधी यांची मृणालिनी दहिकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकूयात. श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आज आपण पर्यावरण प्रेमी नेहा पंकज पंडित यांच्याशी बातचीत करणार आहोत. त्या पर्यावरण प्रेमी तर आहेतच, शिवाय GMVB तसेच PSG पर्यावरण संरक्षण गतिविधी या कार्यक्रमांमध्ये त्यांचा नेहमी सहभाग असतो. तर आज आपण पर्यावरण विषयावर त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नेहा मॅडम, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: मॅडम, तुम्ही पर्यावरण प्रेमी आहात आणि या पर्यावरणाच्या संदर्भात आपण केव्हापासून काम करता आहात?
1: मॅडम, 97-98 गोष्ट असेल, मी शिकत असतानाची आहे. माझ्या आईची मैत्रीण शैला सावंत आणि त्यांचे मिस्टर स्वर्गीय रमेश बोरोले यांचे जैविक शेतीचे प्रयोग सुरू होते. त्या प्रयोगाला आम्ही भेट दिली आणि त्या काळात त्यांच्याचकडनं घेऊन मी RT दोषींचं सिटी फार्मिंग आणि प्लॅन्टी फॉर ऑल प्राध्यापक दाभोळकरांचं मातीविना शेती हे पुस्तकं आईसोबत वाचले.
0: अच्छा.
1: आणि माझ्या आईनी गच्चीवर किचन वेस्टमधनं अगदी बाग फुलवली आणि आमच्या घरी सगळ्या भाज्या होत्या आणि पपई आणि केळी फळ होती. तिथूनच माझं हे पर्यावरण प्रेम सुरू झालं आणि काहीतरी एक करण्याची तळमळ होती.
0: बरं, आता हे तर झालं घरातून तुम्हाला पर्यावरण

0: विषयाची सुरुवात तुमची झाली आणि त्यामध्ये आवड निर्माण झाली, परंतु ही आवड नंतर समाजापर्यंत कशी पोहोचली?
1: मॅडम, माझं पर्सनल एक वैयक्तिक असं मत आहे की आपल्याला वाटतं की कुठला तरी समाज सुधारक येईल, कुठल्या तरी क्षेत्रात काम करेल, पण मला असं वाटतं आपल्या समाजाची सुरुवात ही मी, माझा परिवार, माझे नातेवाईक, माझे शेजारी इथून होते. त्याच्यामुळे जर आपण प्रत्येक व्यक्तीनी जर आपल्या आपल्या लेवलवर काम केलं तर कुठल्या संस्थेची, त्या समाजसुधारकांची अशी गरज फारशी पडणार नाही. आणि गरज पडली तरी मग अशा लेवलवर आपण त्या सगळ्यांसोबत मिसळून खूप चांगलं काम करू शकू. जसं की मला GMVB ग्रुप नागपूरचा मिळाला, त्याचे संस्थापक विनय पटवर्धन दादा, उमेशजी चित्रीव आणि माधवीताई चौधरी या सगळ्यांकडनं खूप मार्गदर्शन मिळालं आणि आम्ही सगळे एक मिळून कार्य करतोय. तसंच PSG आहे, संकल्प आहे, तर यांची साथ मिळतेच. पण वैयक्तिकरित्याच मी हे काम 1997 सुरू केलं होतं आणि 2009 माझी एक मैत्रीण छाया भगत हिनी आणि मी, आम्ही दोघींनीच मिळून कुठला ग्रुप नसून सुद्धा आमच्या कॉलनीमध्ये 150 झाडं लावली होती.
0: अरे वा, छान. म्हणजे या पर्यावरणाला हातभार आपला कसा लागेल आणि आपण या खारीच्या वाटेने कसं कार्य करू शकू, तर यासाठी तुम्ही सदोदित प्रयत्नशील असता. मला हे सांगा मॅडम की जेव्हा हे काम करत, जे उद्दिष्ट आहे ते साध्य करण्याचा प्रयत्न करत होते, मग तुम्ही असे कोणत्या घटकांपर्यंत विशेषत्वाने पोहोचत होते आणि त्यांना कसं मार्गदर्शन करत होते, काय सांगाल?
1: आता मुख्य म्हणजे मला वाटतं की प्रत्येकाला मी याबाबत जागरूक करण्याचा प्रयत्न केला. जसं की आपण ऐकतो, संत तुकारामांनी म्हटलेलं आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. हे आपल्याला आपण ऐकून आहोत, लता मंगेशकरांच्या आवाजातलं सुंदर गीत पण आपलं मुखपाठ आहे, पण आपण त्याचा अर्थ मुळात विसरलोय. याचा अर्थ आहे की वृक्ष, वेली, वन आणि त्या वनांमध्ये असणारे सर्व वन्यजीव हे सगळे आपले आप्तस्वकीय आहेत, आपल्या जीवनाचा एक मुख्य भाग आहेत हे. आणि काय होतंय की आपण विकास करण्याच्या दरम्यान या सगळ्यांचा संहार केलाय,
0: विसर पडत.
1: हा, फलपुष्प द्रुमाणांच औषधी नांच हिंसनम, वापी कूप तडागानाम ध्वंसनम ग्रामनाशनम. हरित स्मृतीतल्या 6व्या अध्यायातला हा 186वा श्लोक आहे. याचा अर्थ असा आहे की जिथे फळ, पुष्प, झुडप, झाडांची आणि औषधी वनस्पतींची हिंसा होते, तिथे विहिरी, तलाव, झरे कोरडे होऊन गावांचा देखील विनाश होतोच. आणि आपण नेमकं हे करतोय, ह्याच मार्गावर आपण आहोत. आपण वाहतूक मार्ग वापरतो, आपण जे काही सोयी सुखसुविधा, घर आहे आपलं, जे काही संसाधनं वापरतो त्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झालेली आहे. त्याच्यामुळे मी प्रत्येकाला ह्यासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न करते की तुम्ही वृक्षारोपण करा.
0: नक्कीच, या सिमेंटीकरणाच्या जगामध्ये म्हणजे सध्याचं जे काही सोर्स हा चालू आहे तर त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि मानवाच्याच हातामध्ये ह्या सगळ्या गोष्टी.
1: मॅडम, नक्कीच.
0: मला हे सांगा, वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन या संदर्भात तुम्ही काम करता आहात, तर यांच्यापर्यंत तुम्ही कशा पद्धतीने पोहोचता आणि यांना कशी जागृती निर्माण करता, काय सांगाल?
1: घरोघरी मी ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात येते त्यांना सांगते, जसं BC असतात किंवा सकाळी योगा ग्रुप असतो किंवा विविध शाळा कॉलेजांमध्ये आम्ही जातो आणि त्यांना हे मार्गदर्शन करतो. म्हणजे वृक्षारोपणाचं मी महत्त्व त्यांना पटवून सांगते, कारण इच्छा मॅडम प्रत्येकाच्या मनात असते की मला पर्यावरणासाठी काहीतरी करायचंय, पण नेमकं काय करायचं, कसं करायचं हे माहिती नसतं. आता जर का आपण तरुण मुलांना सांगितलं की वृक्षांचं तर महत्त्व आपण लहानपणापासून शिकतोच की त्यांच्यापासून आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा हे सगळं काही मिळतं, पण ह्याच्या व्यतिरिक्त आपल्या मानसिक आरोग्यासाठी पण वृक्षांचं अनन्य साधारण महत्त्व आहे हे कुठेतरी नकळत आपल्याला माहिती असून पण आपण विसरतो. जसं 1902 डॉक्टर जगदीश चंद्र बोस यांनी क्रिस्कोग्राफच्या सहाय्यतेने हे सिद्ध केलंय की झाडांना पण भावना असतात. आणि लुथर बर्बँक हे अमेरिकन सायंटिस्टनी, तुम्ही ऐकलंच असेल की काटेविरहित निवडुंग उगवला होता त्याच्याशी संभाषण करून. आणि आता बघा, 1987 जॅपनीज मिनिस्ट्री ऑफ फॉरेस्ट्री, ॲग्रिकल्चर आणि फिशरीज ह्यांनी आपल्याला दोन नवीन संज्ञा दिल्या आहेत, शेनेरिन योकू आणि मोरिनो अशी. याचा अर्थ की वनस्नान आणि वनोपचार म्हणजे झाडांच्या संपर्कात राहून आपण मानसिकरित्या सुदृढ होऊ शकतो, शारीरिक

0: रित्याही सुदृढ होऊ शकतो. आणि जर त्या सायन्स शिकणाऱ्या मुलांना त्यांच्या भाषेमध्ये फॉर एक्झाम्पल की आपलं नर्वस सिस्टम असतं पॅरासिम्पथेटिक आणि सिम्पथेटिक नर्वस सिस्टम, जेव्हा आपल्या बॉडीमध्ये स्ट्रेस येतो एकदम आपल्याला, तर आपला पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टमच्या माध्यमातून आपला फ्लाईट आणि फाईट मोड ॲक्टिवेट होतो. म्हणजे हृदयाची धडधड एकदम वाढणे, रक्ताभिसरण वाढणे, श्वास अनियंत्रित होणे, आणि त्यामुळे सिम्पथेटिक नर्वस सिस्टमचं काम जे आहे चयापचय आणि पचन करणे ह्या संबंधित जे काम आहे ते काही काळ विश्रांती घेणे हे काही काळासाठी स्थगित होतं. तर जर तुम्ही झाडांच्या संपर्कात आलात तर पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टम आपला आपोआप शांत होतं आणि आपला स्ट्रेस नाहीसा होतो. म्हणजे स्ट्रेस नाहीसा झाला की साहजिकच आपण आरोग्याकडे वाटचाल करतो.
1: नक्कीच मॅडम, हा तर खूपच महत्वपूर्ण मुद्दा तुम्ही या ठिकाणी सांगितलेला आहे. खरं म्हणजे जास्तीत जास्त झाडांच्या संपर्कात राहाल तर डॉक्टरांची कमी गरज भासेल तुम्हाला.
0: अगदी बरोबर म्हणालात मॅडम.
1: तर खूप सुंदर तुम्ही या ठिकाणी विश्लेषण करून सांगितलं मॅडम. मॅडम, आपण 22 मेला जैवविविधता दिवस साजरा केलेला आहे, तर या अनुषंगाने आपल्या वातावरणामध्ये आपल्या सभोवती असणारे जे कीटक आहेत तर त्या कीटकांच्या संदर्भात आपण काय सांगाल की हे कीटक मानवांसाठी कशा पद्धतीने एक जैविक पद्धतीने कार्य करतो तर काय सांगाल?
0: बरोबर आहे मॅडम, आत्ताच तुम्ही बरोबर बोललात. 22 मेला आपण जैवविविधता दिवस साजरा केला आणि त्याआधी 20 मेला आपण मधमाशी संवर्धन दिन पण साजरा केला. आणि हे खूप महत्वाचं आहे मॅडम. आणि हे आपल्याला साध्य होणार आहे वृक्षारोपण करून आणि त्यांचं संवर्धन करून. म्हणजे वृक्षारोपण तर आपण करतोच आहोत, त्याच्यामुळे काय होतं की साहजिकच जैवविविधता वृक्षारोपणातूनच जपली जाते. जसं आता मोठे मोठे तुम्ही वृक्ष लावले, त्याची जी पानगळ होते त्याच्या खाली, पानगळ ही याच्याकरता होते की त्याच्यामधला ओलावा कायम राहावा, आणि त्या ओलाव्याच्या खाली विविध सूक्ष्म जीव तयार होतात जे त्या मातीला सुपीक करतात. आणि साहजिकच जैवविविधता जपली जाते, कितीतरी जीव तिथे निर्माण होतात. ते त्या खताचं म्हणजे तिथे पडलेल्या प्राण्यांची विष्ठा, पालापाचोळा, जो काही कचरा आहे, म्हणजे निसर्ग जे काही आपल्याला देतो ते साभार तो परत घेतोच, सहजच घेतो, त्याचा आपल्याला त्रास होत नाही, उलटा फायदाच असतो. आणि मग हे वृक्ष जितके वाढतील, फळं फुलं लागतील, तेवढंच वेगवेगळे जे पर्यावरण पूरक किडे आहेत म्हणजे जे परागी भवनासाठी कारक आहेत जसे की मधमाशा, ढोल किडे, पतंग, हे जपणं आणि हे वन्यजीव सगळं जपणं खूप आवश्यक आहे. कारण आपल्या अस्तित्वासाठी तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ही परिसंस्था जपणं आवश्यक आहे. ह्या परिसंस्थेतला एक छोटा छोटा घटक सुद्धा आपल्यासाठी महत्वाचा आहे. जे आता जसं मधमाशी संवर्धन दिवस आपण 20 मेला साजरा केला, त्याच्याविषयी मी सांगेन की 20,000 प्रकारच्या मधमाशा आपल्याकडे असतात, त्यापैकी फक्त 10% मधमाशा हे मध निर्मिती करतात मॅडम.
1: बर,
0: पण परागी भवनात सगळ्यांचं सहकार्य निश्चितच असतं. तर तुम्ही जसं की घरी, बाहेर मंदिरांमध्ये मधमाशांना आवडणारे फुलं वगैरे लावू शकता. सगळेच फुलं तसे तर याला मदत करतातच, पण त्यात प्रामुख्याने मी नाव घेईन सूर्यमुखी, जवस, तीळ, ओवा, बडीशेप, कोथिंबीर, मोहरी. आणि झाडांमध्ये जर तुम्ही म्हणालात तर करंज, कडुलिंब, मोह, शीशम, जांभूळ, खैर, करंज, याच्यावर तुम्ही बघितलं असेल मॅडम खूप फुलं येतात.
1: म्हणजेच जर आपल्या शेतशिवाराच्या बाजूला जर ही झाडे लावली तर नक्कीच परागी भवनाची प्रक्रिया ही जलद गतीने होऊ शकेल.
0: परागीभवन तर होईलच, सगळे कीटक परागीभवन करतील. आणि परागीभवन केल्यामुळे विविध झाडांच्या लुप्त होणाऱ्या प्रजाती पण टिकून राहतील. आणि त्याच्यासाठी अजून एक महत्वाचा घटक हा आहे की वृक्षतोड पण थांबली पाहिजे.
1: अगदी महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी सांगितलात. आणि असं म्हटलं जातं जीवो जीवस्य जीवनम, तर या अनुषंगाने आपण काय सांगाल?
0: म्हणजे हेच आहे जीवो जीवस्य जीवनम. म्हणजे बघा, आपण जर वृक्षारोपण केलं त्याच्यामधनं मधमाशी, ढोलकिडे, पतंग ह्यांचं संवर्धन होत आहेत, आणि ते परागीभवनामुळे अजून जैवविविधता जोपासली जाते. म्हणजे काय होतं, वेगवेगळे झाडं, वृक्ष, वेली, फुलं हे टिकून राहतील, आणि हे टिकून राहतील त्यावर अवलंबून असणारे जीव पण टिकून राहतील. हरणं आहेत, मोर आहे, वेगवेगळे

0: माकडं आहेत, अनेक शाकाहारी प्राणी आणि त्यांच्यावर जगणारे मांसाहारी प्राणी आणि समतोल आपोआपच राखला जाईल.
1: बरोबर. जे वृक्ष संवर्धन करू इच्छितात आणि पर्यावरणाला हातभार लावू शकतात, तर अशा लोकांनी किंवा अशा पर्यावरण प्रेमी आहेत तर त्यांनी लवकर वाढणाऱ्या किंवा लवकर सावली देणारे जे काही वृक्ष आहेत, झाडे आहेत, तर अशी कोणती झाडं आहेत की ज्यापासून आपल्याला लवकर फळं फुलं आणि सावली मिळू शकेल?
0: बरोबर प्रश्न विचारलात मॅडम तुम्ही. जेव्हा मी लोकांना वृक्षारोपणासाठी प्रेरित करायला जाते तेव्हा मला खूपदा ऐकायला मिळतं, मॅडम आमच्या घरासमोर जागा नाही आहे, किंवा एक प्रामुख्याने एक समस्या आहे की विद्युतवाहक तारासमोरून जात आहेत तर मला लोकं झाडं लावू देत नाही आहेत. तर सगळ्यात पहिले आपण बघू की विद्युतवाहक तारा प्रत्येकाच्या घरासमोरून जातात आणि म्हणून आपण तो खालचा भाग पूर्ण रिकामा ठेवतो, तर त्या भागामध्ये आपल्याला कमी उंची असणारी झाडं लावता येतील. जसं की तगर आहे, चांदणी आपण ज्याला म्हणतो, त्याची उंची फारशी वाढत नाही. एक्झोरा आहे, जास्वंद आहे, कांचन किंवा कचनार ज्याला म्हणू आपण, किंवा बहावा, त्याला त्याची पण उंची वाढतेच पण त्याला आपण थोडं छाटून लावू शकतो. तर अशा प्रकारचे मधुकामिनी आहे, तर गुलमोहर आहे मॅडम चांगलं झाड, पण ते थोडं विदेशी झाड असल्यामुळे आपण त्याला तेवढं प्रोत्साहन देत नाही. तो पण एक वेगळा विषय की विदेशी झाडं आणि देशी झाडं यांच्यातली तफावत. आणि शेवगा पण खूप छान आहे मॅडम. आपल्या यवतमाळ जिल्ह्यात प्रामुख्याने म्हणावं तर आपल्यासाठी जी नेटिव्ह झाडं आहेत ती म्हणजे बहावा, पळस, रिठा, कुडा. चौसाळ्याच्या जंगलांमध्ये पूर्वी रिठ्याचं बन होतं, पण आता ते वृक्षतोड करून नाहीसं झालंय. बेल पण आहे तिथे, म्हणजे आपल्या भागामध्ये आपण हे वृक्ष सहजासहजी जोपासू शकतो.
1: आणि या वृक्षांपासून ऑक्सिजनचं प्रमाण सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी,
0: आणि मधमाशी आणि प्राण्यांना पशु पक्ष्यांचं पण संवर्धन होईल. कारण जसं सीताफळ आहे किंवा शहतूत ज्याला आपण म्हणतो, हे पण अगदी फास्ट उगवतो आणि छान सावली देणारा एक छान वृक्ष तयार होतो. सिंगापूर चेरी आहे आणि शेवगा, मधुकामिनी सुंदर फुलं देणारे आणि पशु पक्ष्यांना खूपच संवर्धन करणारे असे खूप सुंदर हे आहेत झाडं.
1: बरं मॅडम, तुमच्याकडे इतकं सगळं पर्यावरणाच्या संदर्भात सखोल असं ज्ञान आहे, तर हे ज्ञान तुम्ही जी शाळेमधील शाळेकरी मुलं आहेत, तरुण तरुणी आहे कॉलेजमधल्या, तर यांच्यापर्यंत कशा पद्धतीने पोहोचवण्याचा प्रयत्न करता?
0: आम्ही आता शाळा शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये जातो आणि त्या मुलांना जागरूक करतो, म्हणजे प्लास्टिक पोल्युशन विषयी, वृक्षारोपणाच्या महत्वाविषयी. आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातनं जेव्हा आपण त्या मुलांना सांगतो तर मुलांना खरंच आवड निर्माण होते आणि त्यांचा खूप छान प्रतिसाद मला मिळतो. आता जसं मी मुलांना सांगते की आपण प्लास्टिक वापरतो, प्लास्टिकचं एक म्हणजे खूप मोठं भीषण संकट आहे आपल्या समोर, तर हे मायक्रो प्लास्टिक अगदी सगळीकडे त्याचं साम्राज्य पसरलंय. जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी अगदी सगळीकडे मायक्रो प्लास्टिक पोचलंय आणि ते झाडांमध्ये सुद्धा गेलंय. आणि त्याच्यामुळे काय होतंय ना मॅडम, की झाडांना प्रकाश संश्लेषण करण्यामध्ये अडथळा निर्माण होतोय. तर हे जेव्हा त्यांना कळेल की हे वृक्ष आपल्याला काय देतात आणि आपण जे प्लास्टिक वापरतोय त्याचं काय होतंय नुकसान, पर्यावरणासाठी ते किती हानिकारक आहे, हे जेव्हा आपण त्यांना पटवून सांगतो, तर कारण भावी पिढी म्हणजे हेच आपल्या देशाचं भवितव्य आहे, जेव्हा आपण त्यांना घडवणार तेव्हाच आपला देश प्रगतीशील राहील.
1: नक्कीच मॅडम, आपल्या घरामधूनच बऱ्याच गावराणी बिया ज्या आहेत तर त्या आपण घरातूनच घेऊ शकतो, तर ज्या गृहिणी आहेत तर त्यांना आपण काय सांगाल, कशा पद्धतीने ते बियांचं संकलन करावं किंवा त्याची जी प्रतवारी आहे ती कशा पद्धतीने करावी, काय सांगाल?
0: हो,
1: आणि याच अनुषंगाने माझा एक दुसरा पण प्रश्न राहील की घरातील जो कचरा आहे, कारण भाजीपाल्यांचा कचरा असू द्यात किंवा मग इतर जो प्लास्टिक वगैरे आपण रॉ मटेरियलचा कचरा असू द्या,
0: बरोबर,
1: ही विल्हेवाट कशा पद्धतीने करावी, तर या दोन्ही प्रश्नांची उत्तरं मी तुमच्याकडनं सविस्तरपणे अपेक्षित करते.
0: इतका छान प्रश्न विचारल्याबद्दल पहिले तर मी धन्यवाद देते मॅडम तुम्हाला. अगदी माझं म्हणणं आहे की कितीही व्यस्त असू देत, म्हणजे गृहिणी असो अथवा एखादी प्रोफेशनल वर्किंग स्त्री असो, दोघीही जणी आपापल्या लेवलवर खूप मोठं कार्य करत असतात आणि त्या कितीही व्यस्त असतील तरी त्या सहज करता येतील अशा अनेक पर्यावरणपूरक गोष्टी आहेत. जसं की आता जर उन्हाळा, आता मे महिन्यात आपण बरीच फळं खाल्ली, जसं की आंबा,

बेलफळ या दिवसात असतं, जांभूळ असतं, चिकू, पेरू, जे काही फळं खाऊ आपण त्याची फळं तुम्ही स्वच्छ धुवून सुकवून ठेवायची. आणि शक्य असेल तर काही रोपं स्वतः तयार करा. कारण माझं हे प्रत्येकाला एक विनंती आहे की आपण वेगवेगळी संसाधनं वापरतो, घर बनवलं, जे काही सोयीसुविधा वापरतो त्याच्यासाठी जी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झालेली आहे, तर त्याचा मोबदला म्हणून कमीत कमी दरवर्षी आपण 10 वृक्ष तरी लावावीत. तर त्यासाठी तुम्ही स्वतःच ती रोपं तयार करू शकता आणि जास्तीची रोपं तुम्ही कुठे वाटू शकता. आता अनेकदा प्रश्न येतो की मी कुठे लावू झाडं, माझ्याकडची जागा संपली आहे. तर मग तुम्ही मंदिरांमध्ये लावू शकता, तिथे कुंपण ऑलरेडी तयारच असतं. म्हणजे झाडांना कुंपण करायचा पण खर्च आपला वाचतो, तिथे लावू शकता. आणि अगदीच जर जागा नसेल, त्याच्यामुळे जर तुम्ही तुमच्याच घरासमोर जर एखादं झाड आहे, कडुलिंबाचं, गुलमोहर किंवा कुठलंही शिरीष, आपल्या यवतमाळात हे झाडं प्रामुख्याने बघायला मिळतात, पारी जात आहे जे काही, तर त्याच्याखाली सहजासहजी लागणारं झाड म्हणजे गोकर्ण किंवा मधुमालती, रानजाई, जाई, जुई या वेलींचा तुम्हाला अनुभव असेल की उन्हाळ्यात सुद्धा या वेली तग धरून असतात. फुलं

0: जागा नसेल त्याच्यामुळे जर तुम्ही तुमच्याच घरासमोर जर एखादं झाड आहे कडुलिंबाचं गुलमोहर किंवा कुठलंही शिरीष आपल्या यवतमाळात हे झाडं प्रामुख्याने बघायला मिळतात पारिजात आहे जे काही तर त्याच्याखाली सहजासहजी लागणारं झाड म्हणजे गोकर्ण किंवा मधुमालती रानजाई जाई जुई या वेलींचा तुम्हाला अनुभव असेल की उन्हाळ्यात सुद्धा या वेली तग धरून असतात फुलं देत राहतात ह्या वेली आणि प्रकाशाच्या शोधात त्या आपोआपच त्या झाडांवर चढून वर पोहोचून जातील आणि वरतीच्या वृक्षांवर आपली एक सुंदरशी कॅनॉपी तयार करतील आणि त्यांना कितीतरी प्रमाणात फुलं येतील. म्हणजे हे ऑप्शन तुम्हाला नाहीच आहे की मला जागाच नाही आहे. आणि जागाच नसेल तर अजून एक सुंदर पर्याय म्हणजे तुमच्या किचन वेस्टमधनं तुम्ही गच्चीवरच एखादा मोठा वृक्ष लावू शकता फळ देणारा. अगदी आंबा फणस पेरू चिकू हे सुद्धा. म्हणजे आर टी दोषींचं जे पुस्तक मी वाचलं होतं 1997 साली बांद्रामध्ये त्यांनी गच्चीवर ऊसाची चिपाडं टाकून अशी मोठी मोठी झाडं उगवलेली आहेत. आणि आता तर इतकं या गोष्टीचा प्रचार प्रसार झालेला आहे की पुण्यात अगदी नागपूरला प्रत्येक ठिकाणी आहे. माझ्या आईनी आणि मी आम्ही 1998 सालीच ही बाग तयार केली होती. तर त्यासंबंधी मार्गदर्शन हवं असेल तर ते पण आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन करतोय. तर ते गृहिणी तो कचरा वापरून म्हणजे किचन वेस्ट तुमचं बिलकुल वाया न जाता उलट त्यापासून तुम्हाला भरपूर फळं आणि तेही जैविक घरगुती फळं तुम्हाला विषमुक्त फळं तुम्ही आनंद उपभोगू शकता त्याचा.
1: नक्कीच. आज जे फळं आपल्याला बघायला मिळतात ते इंजेक्शनद्वारे पिकवलेली असतात.
0: बरोबर.
1: आणि ते शरीराला अतिशय घातक असे असतात. तर त्यामुळे आपण स्वतः लावलेली किंवा स्वतः त्याची बाग केलेली फळे ही आपण आपल्या घरच्या घरी आपल्या संपूर्ण कुटुंबांना जर खायला दिली तर त्यापासून एक आरोग्य तर चांगलं राहीलच. शिवाय स्वतः लावलेल्या फळांचा आनंद सुद्धा आणि आस्वाद सुद्धा घेता
0: येईल. नक्कीच. आणि विषमुक्त फळं भाजीपाला मिळेल. आता कितीही कमी जागा असली मॅडम तर तुम्ही दुधीचा वेल दोडक हे काकडी हे असे वेल तर तुम्ही सहज घरी लावू शकता. आणि वेल सहज गच्चीवर चढून जातात. आता तुम्ही जर दोडक्याचा वेल लावला तुमच्या शेजारी ज्या कोणी तुमची मैत्रीण असेल तिने दुधीचा लावला एकीने दोडक्याचा लावला आणि एकमेकींना देवाणघेवाण केली प्रेम संबंधही तयार होतात शेजाऱ्यांमध्ये.
1: म्हणजे एकमेकांना भाजी चाकण्याचं जे देवाणघेवाण आहे त्या निमित्ताने एक जवळीक निर्माण
0: हो. आणि फळं अगदी घरच्या घरी मिळू शकतात. पपई पेरू सीताफळ हे तर
1: एखाद्याकडे कारली जर जास्त लागत असेल आणि दुसऱ्यांकडे तोंडली जर जास्त लागत असेल तर ते एकमेकांना शेअर करू शकतील.
0: अगदीच.
1: बरं मॅडम, तुम्ही ज्या मोठ्या संस्थांशी जुळलेल्या आहात आणि या संस्थांच्या संदर्भात तुम्ही जे पर्यावरण प्रेमी म्हणून काम करता आहात तर ते कशा पद्धतीचं चालतं तुमचं कार्य?
0: म्हणजे बघा मॅडम, आमचं गच्चीवरील मातीविरहित बाग नागपूर आमचं काम हेच आहे की आम्ही हा प्रचार प्रसार करतोय की तुम्ही घरातला ओला कचरा अजिबात वाया जाऊ देऊ नका. त्याच्यापासून तुम्ही कंपोस्ट तयार करू शकता आणि घरच्या घरी तुम्ही विषमुक्त भाजीपाला तयार करू शकता. तर आम्ही काय करतोय, कंपोस्ट बनवण्याचं प्रशिक्षण ठिकठिकाणी जाऊन लोकांना देतोय आणि प्लास्टिक निर्मूलनचं पण आम्ही जागरूक करतोय त्याविषयी लोकांना. मागे ई वेस्ट कलेक्शन ड्राईव्ह पण घेतला होता. असे वेगवेगळे उपक्रम चालू असतात.
1: बरं मॅडम, एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारते आहे की म्हणजे आपण सभोवती बघतो आणि प्रत्येक घरामध्ये कचरा म्हणजे हा एक मुख्य विषय म्हणून आपण मानूयात, तर या कचऱ्याचं विल्हेवाट किंवा या कचऱ्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करावं तर काय सांगाल आपण? आणि विशेषत्वाने गृहिणी आणि केर कचरा याचा अगदी जवळचा संबंध आहे. तर आपण याबद्दल थोडंसं आपल्या सविस्तरपणे काय विश्लेषण कराल?
0: आता कचरा व्यवस्थापन ही इतकी भीषण समस्या उभी राहिलेली आहे मॅडम मानवतेच्या समोर, खूप गंभीर समस्या आहे ही. आता फक्त यवतमाळचंच जर आपण बोललो तर यवतमाळमध्ये रोजचा 100 टन कचरा निघतो आणि त्याच्या व्यवस्थापनासाठी येणारा खर्च म्हणजे 12,48,718 रुपये सरास अंदाजे सांगते आहे मी ह्या ढोबळ मानाने. आता आपण सरकारला टॅक्स देतो आणि या टॅक्सचा उपयोग एखाद्या चांगल्या कामासाठी न होता कचरा व्यवस्थापनावर होतो आहे तर ह्या गोष्टीचं थोडंसं खंत आहे. आता आपल्या घरात नेमकं काय येतं आहे आणि घरातून काय बाहेर जातं आहे ह्याकडे एका स्त्रीनी लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. स्त्रीला मातृशक्ती

0: म्हटलं आहे. तिने कुठल्याही विषयात हात घातला तर तिचं म्हणजे यश हे निश्चितच आहे. म्हणून मी गृहिणींना खूप प्रेरणा देते की ह्या विषयाला तुम्ही समजून घ्या आणि तुम्ही त्यावर काम करा. आता काय होतं ना मॅडम, की आपण डस्टबिनमध्ये सगळा कचरा टाकतो, ओला सुका जरी आपण बरेचदा वेगळा केला, जसं आता ओला वेगळा टाकला सुका वेगळा टाकला, तरी सुक्यामध्ये पण नकळत ओला भरपूर कचरा असतो. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही बाहेरून काही पॉलिथिन्स आणले असतील ज्याच्यामध्ये तुम्ही फूड आणता, हॉटेलमधनं काही पार्सल्स आणता, किंवा ओल्या भाज्या असतात सडल्या तर भाजी फेकून तुम्ही तो ओली पॉलिथिन टाकता, असा ओला नकळत जाणारा सुक्यामध्ये बराच कचरा आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये मिथेन गॅस रिलीज होतो आणि हा सगळा कचरा तिथे डम्पिंग ग्राउंड्सवर जातो. आता मुंबईचं जे देवनार डम्पिंग ग्राउंड आहे त्याची उंची आहे 15 मजली, कल्पना करा मॅडम. आणि दिल्लीचं जे डम्पिंग ग्राउंड आहे 2018 साली जी त्याची उंची होती ती कुतुब मिनारच्या उंचीपेक्षा काही मीटरच कमी होती. म्हणजे बघा, आता आपल्या आपण तयार केलेल्या कचऱ्याची उंची राष्ट्रीय स्मारकांना म्हणजे कॉम्पिटिशन देते, म्हणजे आता ही किती दुःखाची बाब आहे. तर आता आपल्या घरात जो कचरा येतो त्याच्याकडे जर आपण लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येईल की 60% कचरा हा किचन वेस्ट असतो आणि 20% कचरा हा रिसायकलेबल असतो. म्हणजे 60% कचऱ्याचं आपण कंपोस्ट बनवू शकतो आणि 20% कचऱ्याला आपण रिसायकलिंगसाठी पाठवू शकतो. आणि उरलेला 20% जो कचरा आहे त्याच्यामध्ये येतो 10% हजार्डस वेस्ट, म्हणजे असं ब्लेड सुऱ्या असं काचेचे तुटलेले तुकडे, ते सुद्धा खरं तर आपण रिसायकलिंगलाच पाठवायला हवे. आणि उरलेला 10% आपण म्हणू रिजेक्टेड वेस्ट. तर त्यापैकी आता तुमच्या लक्षात आलं असेल की 80% कचरा हा आपणच त्याचं व्यवस्थापन करू शकतो, गृहिणी स्वतःच करू शकते. म्हणजे 60% कचऱ्यापासून ती कंपोस्ट बनवेल, त्याच्यावरती विषमुक्त भाजीपाला उगवेल आणि उरलेला जो 20% कचरा आहे त्याला ती रिसायकलिंगला पाठवेल. त्याच्यामुळे साहजिकच कचरा व्यवस्थापनावर होणारा खर्च पण निम्म्यापेक्षा जास्त कमी होईल. म्हणजे 80% कचऱ्याचं आपण व्यवस्थापन केलेलं आहे, म्हणजे 20% कचऱ्याचाच आपल्याला विचार करावा लागणार आहे. म्हणजे हे डम्पिंग ग्राउंड्सवर ज्या आगी लागतात त्याला नियंत्रित करण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे.
1: कारण आता कंपोस्ट पण तयार करू शकतो.
0: आणि किती भीषण आगी लागतात मॅडम डम्पिंग ग्राउंड्सवर, अगदी आकाशापर्यंत धूर पोचतो आणि त्याच्या ह्या कचऱ्यामध्ये हजार्डस वेस्ट पण असतो, म्हणजे तो धूर खूप विषारी असतो.
1: अगदीच. यवतमाळ शहर स्वच्छ सुंदर पर्यावरणपूरक करण्यासाठी आपण जनतेला एक आपल्या वतीनं काय संदेश द्याल एक पर्यावरण प्रेमी म्हणून?
0: मी एकच संदेश देईन मॅडम की जशी जमेल जिथे जमेल तिथे रोपं लावा, रुजवा, बिया ह्या कधीच फेकू नका, वृक्षारोपण दरवर्षी करत राहा, वनाकडनं आपल्याला जे काही मिळालं आहे त्याचा मोबदला देण्याचा प्रयत्न करा. आणि सर्वांना मी आवाहन करेन की आपल्या घरात जो काही कचरा येतोय त्याच्यावर लक्ष द्या की माझ्या घरात काय येतंय आणि डस्टबिनमध्ये काय जात आहे. आणि 80% कचऱ्याचं नक्की तुम्ही व्यवस्थापन करू शकता आणि ते तुम्ही करालच.
1: नक्कीच, ही वृक्षराजी वनसंपदा आहे, तिचं आपण जतन केलं पाहिजे. या अनुषंगाने आज आपण या ठिकाणी आलात नेहा मॅडम, आणि अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण या पर्यावरण संदर्भात दिली, त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीनं आपले आभार मानते. धन्यवाद, नमस्कार.
0: धन्यवाद मॅडम, नमस्कार.
2: शेतकरी बंधुभगिनींनो, आत्ताचं आपण पर्यावरण संरक्षण याविषयी पर्यावरण प्रेमी नेहा पंकज पंडित, सदस्य पर्यावरण संरक्षण गतिविधी यांची मृणालिनी दहीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, यानंतर ऐकूया पाणी बचतीच्या संदर्भातील संदेश. थोडेसे श्रमदान किंचित वर्गणी, गावाला मिळेल शुद्ध पाणी. गावकरी मिळून एक काम करू, पाण्याचा सुयोग वापर करू. मर्यादित साधन पाण्याचे, महत्त्व कळावे सूक्ष्म सिंचनाचे. ज्यास समज

0: ले पाणी तोच खरा मानव प्राणी। कानाच्या वाटेनं मनाकडे आणि मनाच्या वाटेनं शेताकडे नेणारी आपली सर्वांची किसान वाणी। याबरोबरच किसान वाणी हा कार्यक्रम आता समाप्त करण्याची वेळ झालेली आहे। पुन्हा भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात। तोपर्यंत मृणालिनी दहीकर घेते आपली रजा। नमस्कार।
1: माहितीचं वावर किसान वाणी।

0: अंबा ऍग्रो प्रोडक्ट्स आणि हर्बलची अंबा फॉस्फेट आणि अंबा पोटॅश सेंद्रिय खत,
1: रासायनिक खतांना जबरदस्त पर्याय,
0: सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि जीवाणू निर्मिती करण्यास मदत करणारी
1: अंबा फॉस्फेट आणि अंबा पोटॅश सेंद्रिय खत,
0: किंमत कमी उत्पन्न नामी,
1: संपर्क 950-377-4797।
2: निवेदन ऐका, सार्वजनिक आरोग्य सूचना, तीव्र उष्णतेसंदर्भात हे निवेदन आहे। आता काय करू नये याविषयी माहिती ऐका। उष्णतेचा आरोग्यावर परिणाम, त्यासाठी शरीराचे सामान्य तापमान 36.4 सेल्सिअस ते 37.2 सेल्सिअस दरम्यान असते। जास्त उष्णतेमुळे शरीरात ताण येतो आणि विविध आजार होऊ शकतात। उष्णतेशी संबंधित आजार, उष्णतेमुळे त्वचेवर पुरळ, हीट रॅशेस तसंच सूज येण्याची शक्यता असते। स्नायूंना गोळे येणे, चक्कर येणे, उष्णतेमुळे थकवा, उष्माघात, हीट स्ट्रोक। लक्षणे, चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे, मळमळ किंवा उलटी, डोकेदुखी, लघवी कमी होणे किंवा गडद पिवळी होणे, जलद श्वासोच्छ्वास आणि हृदयाचे ठोके वाढणे। उष्णतेशी संबंधित आजार टाळता येऊ शकतात। तब्येत बिघडल्यास त्वरित सावलीत जा आणि पाणी प्या। शारीरिक हालचाल थांबवा, शरीराचे तापमान तपासा। स्नायूमुळे गोळे आल्यास ORS किंवा इलेक्ट्रोलाइट युक्त पेय घ्या। एका तासापेक्षा जास्त काळ त्रास राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या। उष्माघात म्हणजेच हीट स्ट्रोक ही वैद्यकीय आणीबाणी आहे। खालील लक्षणे दिसल्यास तात्काळ वैद्यकीय मदत घ्या। मानसिक गोंधळ किंवा चिडचिड, त्वचा गरम, लाल किंवा कोरडी होणे, शरीराचे तापमान 40.0 सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त होणे, तीव्र डोकेदुखी, चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे, स्नायूंना गोळे येणे, जलद व उथळ श्वास, खाण्यास नकार देणे, जास्त चिडचिड, लघवी कमी होणे, डोळे कोरडे पडणे, झोप येणे किंवा बेशुद्ध अवस्था, फिट येणे, रक्तस्राव होणे। आपत्कालीन मदत, जर एखाद्या व्यक्तीचे शरीराचे तापमान खूप वाढले असेल किंवा घाम येणे बंद झाले असेल तर तात्काळ 112 वर कॉल करा। आपत्कालीन मदत पुन्हा ऐका, जर एखाद्या व्यक्तीचे शरीराचे तापमान खूप वाढले असेल किंवा घाम येणे बंद झाले असेल तर तात्काळ 112 वर कॉल करा। निवेदन संपलं। आपण ऐकत आहात प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी।

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 8:05 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई नमस्कार. मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष

अध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्या द्विपक्षीय बैठकीत उभयपक्षी ऊर्जा भागीदारी बळकट करण्याविषयी चर्चा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 5 उमेदवारांची माघार. कोकणातल्या दोन्ही जागा पुणे आणि यवतमाळमध्ये महायुतीच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा. योग ही भारतानं मानवजातीला दिलेली कालातीत देणगी असल्याचं प्रधानमंत्र्यांचं जागतिक योगासन क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात प्रतिपादन. मौसमी पावसाचं केरळमध्ये आगमन आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. आणि आता बातम्या विस्तृतपणे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्यात आज नवी दिल्ली इथं द्विपक्षीय बैठक झाली. ऊर्जा सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक, औषध निर्माण, आरोग्यसेवा, नवीकरणीय ऊर्जा आदी क्षेत्रातील सहकार्याविषयी या बैठकीत दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. दोन्ही देशातली ऊर्जा भागीदारी बळकट करण्याविषयी यावेळी चर्चा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातले सचिव रुदेंद्र टंडन यांनी बातमीदारांना सांगितलं. व्हेनेझुएलाकडे जगातला सर्वात मोठा तेलसाठा असून भारत हा दीर्घकाळासाठी खरेदीदार देश असेल असा त्यांना विश्वास आहे, असं टंडन म्हणाले. ऊर्जा क्षेत्राविषयी वाहतूक, कृषी उपकरणं, औषध निर्माण आदी क्षेत्रांविषयीही दोन्ही नेत्यांनी चर्चा केल्याचं टंडन यांनी सांगितलं. तसंच विविध जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवरही मोदी आणि रॉड्रिक्स यांनी यावेळी चर्चा केली. याआधी डेल्सी रॉड्रिक्स यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली. त्यांच्या भारत भेटीमुळे दोन्ही देशातले संबंध अधिक बळकट होतील अशी आशा जयशंकर यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपल्यानंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. ठाणे पालघर मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यामुळे शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. पुणे मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीकांत पाटील यांनी आज माघार घेतली. तसंच भाजपाचे प्रदीप कंद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे यांनीही माघार घेतली, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विक्रम काकडे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी आज अर्ज मागे घेतला. अर्ज मागे घेण्यासाठी जाताना मंत्री नितेश राणे बाळ माने यांच्यासोबत होते. माने यांच्यावर पक्षानं निलंबनाची कारवाई केली आहे. या मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अरविंद म्हात्रे तसंच अपक्ष मानसी म्हात्रे आणि अनिल चोपडा यांनीही आपापले अर्ज मागे घेतले, त्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. वर्धा चंद्रपूर गडचिरोली मतदारसंघातून काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांनी आज माघार घेतली, त्यामुळे भाजपाचे शैलेश लखाणी एकटेच मैदानात उरल्यामुळे त्यांचा विजय निश्चित झाला आहे. बीड लातूर धाराशिव मतदारसंघातल्या 7 अपक्ष उमेदवारांनी आज अर्ज मागे घेतले, त्यामुळे भाजपाचे बसवराज पाटील आणि काँग्रेसचे महेश देशमुख यांच्यात थेट लढत होत आहे. नाशिक मतदारसंघातून भाजपाचे बंडखोर उमेदवार गणेश गीते यांनी माघार घेतली, मात्र त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अर्ज कायम ठेवला आहे. तसंच भाजपाचेच प्रसाद हिरे हेही निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे भाजपाचे दोन बंडखोर विरुद्ध शिवसेनेचे नरेंद्र दराडे अशी लढत इथं होणार आहे. सांगली सातारा मतदारसंघात काँग्रेस आणि शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारांनी आज माघार घेतली. इथं भाजपाचे धैर्यशील कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे अभयसिंह जगताप आणि अपक्ष किशोर धुमाळ यांच्यात लढत होईल. सोलापूर मतदारसंघातल्या 5 अपक्ष उमेदवारांनी आज माघार घेतल्यामुळे भाजपाचे राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वसंत देशमुख यांच्यात थेट लढत होणार आहे. यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी काल माघार घेतली, तर आज भाजपाचे नितीन भुतडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे साजिद बेग यांनीही माघार घेतल्यामुळे शिवसेनेच्या दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. परभणी हिंगोली मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जामकर आणि विजय जामकर तसंच भाजपाचे विश्वजित बुधवंत यांनी माघार घेतली, त्यामुळे महायुतीतलं बंड शमलं आहे. शिवसेनेकडून सईद खान निवडणूक लढवत आहेत, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विवेक नावंदर मैदानात आहेत. मात्र काँग्रेसचे सुशील देशमुख यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे, त्यामुळे इथं तिरंगी लढत होईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. योग ही भारतानं मानवजातीला दिलेली एक कालातीत देणगी आहे. योग मन, शरीर आणि आत्मा एकत्र जाणतो आणि एका अधिक निरोगी आणि सुसंवादी जगाला प्रेरणा देतो, असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. ते आज अहमदाबाद इथं आयोजित जागतिक योगासन क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करत होते. सहभागी होताना प्रधानमंत्री म्हणाले की पहिली जागतिक योग स्पर्धा योगासनाला एक जागतिक क्रीडा म्हणून ओळख देईल.
1: इस चैंपियनशिप के माध्यम से योगासन को एक कॉम्पिटिटिव स्पोर्ट्स के रूप में नई पहचान मिलेगी. मुझे विश्वास है कि भविष्य में योगासन भी अंतर्राष्ट्रीय खेलकूद में अपनी जगह बनाएगा. चाहे ओलंपिक्स हो या मल्टी स्पोर्ट्स इवेंट्स हो, हम जितनी मेहनत करेंगे सुखद परिणाम आ भी सकता है.
0: या स्पर्धेत 40 जास्त देशातले जवळपास 200 स्पर्धक सहभागी झाले आहेत. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन केरळमध्ये झाल्यानं हवामान विभागाने सांगितलं आहे. गेले काही दिवस केरळमध्ये पाऊस पडत आहे, मात्र आता मान्सूनचं आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनला काही दिवसांचा उशीर झाला आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसात मोसमी वारे राज्याच्या काही भागात पोहोचण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर आज मुंबईत सांताक्रूझ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. निहलानी यांचं हृदयविकारानं वयाच्या 77 वर्षी निधन झालं. अभिनेता गोविंदा, फरहान अख्तर, शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह चित्रपटसृष्टीतल्या अनेक मान्यवरांनी यावेळी उपस्थित राहून निहलानी यांना आदरांजली वाहिली. सेन्सॉर बोर्डाचे विद्यमान अध्यक्ष शशी शेखर वेंपत्ती यांनी समाज माध्यमांवर निहलानी यांना आदरांजली वाहिली आहे. निहलानी यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीतलं अनुभवी व्यक्तिमत्व हरपल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. राज्यसभेच्या आगामी निवडणूक आणि पोटनिवडणुकीसाठी भाजपानं आज आपल्या 11 उमेदवारांची नावं जाहीर केली. त्यानुसार मध्य प्रदेशातून तरुण चुघ आणि रजनीश अग्रवाल यांना, तर राजस्थानमधून डॉक्टर अलका गुर्जर आणि डॉक्टर सतीश पुनिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गुजरातमधून राजू शुक्ला, मुकेश शुक्ला, मानसिंग परमार आणि जितेंद्र मेघजी कंजरिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अरुणाचल प्रदेशातून ताई तागक आणि मणिपूरमधून ए शारदा देवी यांना उमेदवारी मिळाली आहे. ओदिशातल्या राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी देवाशिष सामंत राय यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे. राज्यसभेच्या 24 जागांसाठी ही निवडणूक येत्या 18 तारखेला होणार आहे, तर ओदिशा, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. गेल्या 12 वर्षातल्या मजबूत वित्तीय व्यवस्थापनामुळे भारताला आर्थिक स्थैर्य कायम राखत शेतकरी, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग व्यवसाय तसंच समाजातल्या दुर्बळ घटकांना पाठिंबा देणं शक्य झाल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. मुंबईत आयोजित सिटी इंडिया परिषद 2026 ते दूरस्थ पद्धतीनं संबोधित करत होते. 26 राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार आज जाहीर झाले. केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेदन विभागानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की 10 6 रौप्य आणि 1 परीक्षकांचं विशेष बक्षीस अशी 17 पारितोषिकं देण्यात येतील. ई गव्हर्नन्स मार्फत उत्तम प्रकल्प अंमलबजावणी करणारे विभाग, मंत्रालय, राज्य सरकारं किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये पुणे महानगरपालिका, नंदुरबार जिल्हा परिषद तसंच सांगली जिल्ह्यातली कडेपूर ग्रामपंचायत यांचा समावेश आहे. मुष्टियुद्धाच्या जागतिक क्रमवारीत भारताने आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. महिलांच्या 57 वजनी गटात जॅस्मिन लंबोरियानं जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्या द्विपक्षीय बैठकीत उभयपक्षी ऊर्जा भागीदारी बळकट करण्याविषयी चर्चा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 5 उमेदवारांची माघार. कोकणातल्या दोन्ही जागा पुणे आणि यवतमाळमध्ये महायुतीच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा. योग ही भारतानं मानवजातीला दिलेली कालातीत देणगी असल्याचं प्रधानमंत्र्यांचं जागतिक योगासन क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात प्रतिपादन. मोसमी पावसाचं केरळमध्ये आगमन. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि

रे शोर। अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।

अज समझे।

0: India has retained its strong presence in the latest world boxing rankings. Jasmine Lamboria climbed to world number one in the women's 57 kg category, while Asian Championships Priya Gangas in 60 kg and Vishwanath Suresh in 50 kg. And that's the end of the news.
1: रात्रीचे 11 वाजून 10 मिनिटे झाली आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरचं प्रसारण आता बंद होत आहे. अस्मिता वाहिनीची पहिली सभा उद्या पहाटे 5:50 सुरू होईल. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम रात्रभर सुरू राहतील. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.